229 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. आमच्या प्रथम प्रसारणास श्रोते हो आता सुरुवात करत आहोत. या प्रसारण सभेत आपल्या सगळ्यांचं मनस्वी स्वागत आहे. आज मंगळवार 13 श्रावण शके 1948 अर्थातच 4 ऑगस्ट 2026. श्रोते हो, आमच्या एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण देखील आपण ऐकू शकता. नवरंगाच्या नवलाईने फुलू लागल्या कळ्या, बहुरूपांनी डुलत डुलत खेळल्या उन्हात कोवळ्या. श्रोते हो, एक सुंदर पहाट, पडली सूर्याची कोळी किरणे, फुलली रंगीबेरंगी फुलांची बाग, त्यात पक्ष्यांचा सुंदर किलबिलाट, पसरला सोनेरी प्रकाश, जागी झाली डोळ्यांची पाखरं, नदींचा खळखळता प्रवास, पसरला प्रसन्नतेचा प्रकाश. अशी ही सुंदर मनमोहक आजची नवी कोरी पहाट आजच्या या सुरुवातीला आणि दिवसाच्या सुरुवातीला आपण सगळ्यांसाठीच आयु आरोग्य आणि समाधान मागूयात आणि याला साथ देऊयात मंगलध्वनीची. तेव्हा ऐकूयात मंगलध्वनी.

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांचं सनईवादन श्रोते हो आपण ऐकत होतात. राग होता प्रभात. आणि श्रोते हो, आता 6 वाजतायत. लगेचच दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत. प्रतीक्षा करा.

श्रोते हो नमस्कार। आत्मपरीक्षण, आत्मपरीक्षण म्हणजे स्वतःच्या विचारांचे, भावनांचे आणि कृतीचे तटस्थपणे मूल्यमापन करणे होय। प्रगती, मानसिक शांतता आणि उत्तम व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत आवश्यक आत्मपरीक्षण आहे। आपल्यातील उणीवा, राग किंवा स्वय ओळखण्यास मदत करणे, आत्मविश्वास वाढवणे, आपल्यातील बलस्थाने समजून घेऊन त्यावर काम करणे सोपे जाते। योग्य निर्णय क्षमता, भावनिक किंवा घाईघाईत घेतलेले निर्णय टाळता येतात। सलोख्याचे संबंध, इतरांशी संवाद साधताना स्वतःच्या चुका मान्य करण्याची व सुधारण्याची वृत्ती निर्माण होते। आत्मपरीक्षण कसे करावे? वेळ काढणे, दररोज रात्री झोपण्यापूर्वी 5 ते 10 मिनिट शांत बसा आणि दिवसभरात घडलेल्या घटनांचा मागोवा घ्या। तटस्थ राहणे, स्वतःकडे एका प्रेक्षकासारखे बघा। मी आज काय चांगले केले, माझ्याकडून कोणती चूक झाली, मी माझ्या रागावर किंवा भावनावर नियंत्रण ठेवू शकलो का नाही याचे अवलोकन करणे। लिहून काढणे, रोजच्या नोंदी डायरीत लिहून ठेवण्याची सवय लावणे, जेणेकरून आपल्यातील त्रुटी लक्षात घेऊन घडलेल्या घटनांचा मागोवा घेताना समोरील गोष्टी स्वीकारण्यासाठी त्याची मदत होईलच। डायरी लिहिणे ही एक अत्यंत चांगली सवय आहे। आत्मपरीक्षण करताना स्वतःमधील चांगल्या आणि वाईट गोष्टींचे निरीक्षण करणे हे आत्मपरीक्षणाचे मुख्य उद्देश आहे। आत्मपरीक्षण हा आपल्या विचारांचा, दिनचर्येकडे बघण्याचा आरसा आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही। आत्मपरीक्षण करण्यामुळे चांगल्याच गोष्टीचे आपण अवलोकन करतो, त्यामुळे आपली प्रगतीच होते। यातील जे मुद्दे आहेत त्यातून हेच निदर्शनास येते की दिवसभरात केलेल्या कामाचा आढावा घेताना मनात आलेले विचार नैतिकदृष्ट्या योग्य होते का, याचे मूल्यमापन केले जाते का, आपण ठरवलेल्या दिशेने योग्य मार्गाने आपण जात आहोत का आणि आपल्या कृती आपल्या नैतिक मूल्याशी सुसंगत आहेत का ते तपासणे म्हणजे आत्मपरीक्षण होय। आपण आपल्या दिवसातील वेळेचा वापर कसा करतो याकडे लक्ष देणे, वेळ वाया गेला आणि कोणते काम उत्पादक नाही झाले असे आपल्याला वाटत राहणे याचा हिशोब ठेवणे गरजेचे आहे। श्रोते हो, आपल्यातील बलस्थान कोणती आहेत, आपल्यातील कमतरता आणि मर्यादा कोणत्या आहेत याची प्रामाणिक जाणीव ठेवावी। यातील महत्त्वाचा मुद्दा आत्मपरीक्षण करताना आपण कोठे आवश्यकतेपेक्षा जास्त भावनिक लोभ, ईर्ष्या, अहंकार, आक्रमक तर होत नाही ना, याचे परीक्षण करणे गरजेचे असते। आपल्याला दिवसभर मिळालेल्या चांगल्या गोष्टीबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करणे हे उत्तम व्यक्तिमत्वाचे लक्षण मानले जाते, जे की ते आत्मपरीक्षण करताना आपल्या लक्षात येईल। हे माझ्याजवळ आहे का? आत्मपरीक्षण करताना स्वतःशी पूर्ण प्रामाणिक राहावे लागते। जे चांगले गुण माझ्याकडे नाहीत ते मी समाजाकडून मिळवून घेणे या विचारासाठी आत्मपरीक्षणाचा फायदा होतो।

परीक्षण याविषयी शुभदा गोळेगावकर यांचे विचार आपण ऐकत होतात. श्रोते हो, आता ईश्वरचरणी भावपुष्पांची सुमनांजली अर्पण करूयात मंगल प्रभात या कार्यक्रमातून. सुरुवातीला आळवूयात गणरायाला.

स्वतःमधील चांगल्या आणि वाईट गोष्टीचं निरीक्षण म्हणजे खऱ्या अर्थानं आत्मपरीक्षण, अशा आशयाचा आजचा विचारशलाका कार्यक्रम आपण ऐकलात. आज यात आत्म

लता मंगेशकर यांनी गायलेलं आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं शांता शळके यांचं भक्तिगीत श्रोतेहो आपण ऐकत होतात मंगल प्रभात या कार्यक्रमातून.

माणिकवर्मा यांच्या मधाळ स्वरातून बाळ माटे यांनी संगीतबद्ध केलेलं आणि संत नामदेव यांचीही रचना असलेला अभंग श्रोतेहो आपण ऐकत होतात मंगल प्रभात या कार्यक्रमातून.

डॉक्टर सदाशिव जावडेकर यांनी लिहिलेलं हे भक्तिगीत संगीतबद्ध केलं होतं आशिष केसकर यांनी, तर गात होते पंडित संजीव अभ्यंकर. श्रोते हो, आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेलं, जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं कुलस्वामिनी अंबाबाई या चित्रपटातील भक्तिगीत श्रोतेहो आपण ऐकत होतात. गात होत्या आशा भोसले. कार्यक्रमात आता ऐकूयात देशभक्तीपर गीतरचना.

समूह स्वरात देशभक्तीपर गीतरचना श्रोते हो आपण ऐकलीत आणि आता मंगल प्रभात या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात हिंदी भक्तीरचना.

सुरेश वाडकर यांनी गायलेलं हिंदी भक्तिगीत श्रोते हो आपण ऐकत होतात. हे भक्तिगीत संगीतबद्ध केलं होतं पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी, तर लिहिलं होतं कवी नारायण अग्रवाल यांनी. आणि याबरोबरच श्रोते हो मंगल प्रभात हा

0: हा भक्तिगीतांचा कार्यक्रम इथे संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
2: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची.
4: ब्रह्मसखी ब्राह्मण वधूवर सूचक मंडळ 5 वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानंतर आता परभणी जिल्ह्यात आपल्या सेवेत. आजच संपर्क करा सीमंदिनी कुंडीकर 94-03-2683-07 या नंबरवर.
0: श्रोते हो, आता वेळ झाली आहे शेतकरी बांधवांचा उत्तम मार्गदर्शक, हितचिंतक आणि सल्लागार असणारा कार्यक्रम कृषीवाणी. आज यात बोरांचा उपयोग याविषयी डॉक्टर पपिता गौरखेडे यांनी दिलेली माहिती ऐकूयात.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, बोरांचा आपण कसा उपयोग करू शकतो किंवा बोरांच्या उपयोगाचं काय महत्त्व आहे आज आपण जाणून घेणार आहे. तर वनस्पतीच्या सुदृढ वाढीसाठी आवश्यक असं 18 मूलद्रव्याच्या प्रमाणामध्येच किंवा मूलद्रव्यापैकी जे सूक्ष्म अन्नद्रव्याचं मूलद्रव्याचा सहभाग जो आहे हा बोरांचा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि यामध्ये बोरांचा समावेश हा आपण प्रत्येक पिकासाठी केल्यानं आपल्याला विविध प्रकारचे फायदे झालेले लक्षात येतात. जसं कॅल्शियम आणि नायट्रोजनचे जे प्रमाण आहे वनस्पतीच्या चयापचनामध्ये त्या क्रियेमध्ये योग्य नियोजन करणे हे बोरॉनचेच मुख्य कार्य असते. पेशीभक्तींना मजबूत आधार देण्याचे कार्य पण बोरॉन करते. म्हणूनच वनस्पतीच्या अवयवांमध्ये ताकद व रोगप्रतिकारक शक्ती तयार करणे हे बोरॉनचेच कार्य आहे. हरित वनस्पतीने तयार केलेल्या शर्कराचे रूपांतर फळ बीज आणि विविध प्रकारच्या कंदामध्ये होऊन तिथे ती विविध प्रकारात साठवली जाते. या शर्करा वाहनामध्ये बोरॉनचा सहभाग हा फार महत्त्वाचा आहे. अनेक फळे चवीला किंवा मधुर लागतात किंवा जी गोड फळे असतात आणि त्यामध्ये शर्करा ते गोडीचे प्रमाण हे बोरॉनच्या योग्य प्रमाणावरच अवलंबून असते. ज्या पिकांमध्ये गोडीचे प्रमाण जसं काउंट केलं जाते त्या पिकांना बोरॉन देणे हे अत्यंत महत्त्वाचं असते. वनस्पतीमधील फूड निर्मिती, परागीभवन, फलधारणा, फळांची संख्या, बीजनिर्मिती हे सर्व बोरॉन आणि सप्रेकर याच्या एकमेकाच्या पूरक अशा मैत्रीमुळेच घडते. त्यासोबतच डाळवर्गीय पिकांच्या मुळावरील हवेमधील नायट्रोजन स्थिर करण्या व गाठी तयार करणे, या गाठीची संख्या नायट्रोजनचे प्रतिनात रूपांतर करणे व त्याची डाळीमध्ये साठवण हे सर्व बोरांच्या कार्यक्षमतेमुळे शक्य होते. त्याबरोबरच पिकांना बोरॉन उपलब्धतेसाठी जमिनीमध्ये सेंद्रिय घटक असणे अत्यंत गरजेचे असते. जर बोरॉनची कमतरता असेल त्यामुळे फुले फळे यांचे अकाली गळून पडणे, पिकांची वाढ खुडणे, परागीभवनात अडथळा येणे, फळे आणि बियांची संख्या कमी होणे हे आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळेच मी इथे सर्व शेतकरी बंधूंना विनंती करते की त्यांनी शेतीमध्ये नत्र, स्फुरद, पालाश या मूलद्रव्याचे किती महत्त्व आहे हे आपणा सर्वात माहितीच आहे. मात्र त्याच्याच योग्य कार्यक्षमतेसाठी जे प्राथमिक अन्नद्रव्य आहेत जसं नत्र, स्फुरद, पालाश, जर याची कार्यक्षमता आपल्याला वाढवायची असेल तर बोरांची गरज असते किंवा बोरॉन देणे अत्यंत गरजेचे असते. जर लिंबूवर्गीय फळे असेल, कडधान्ये, कंदमुळे, द्राक्ष, आंबा, केळी यासारख्या फळांसाठी आपण भरघोस उत्पन्न घ्यायचं असेल आणि त्याची गोळी आपल्याला टिकून ठेवायची असेल तर आपल्याला बोरॉनयुक्त खते देणं अत्यंत गरजेचे असते. बोरॉनयुक्त खतांचा उपयोग केला तर आपल्याला निश्चितच फळांची गोळी ही टिकवून ठेवता येते, त्याची साईज वाढण्यामध्ये मदत होते आणि त्याचे योग्य उत्पादन आपल्याला घेता येते. धन्यवाद.

0: সৎ শেতকরি বান্ধবন।
1: कृषीवाणी या कार्यक्रमात बोरांचा उपयोग याविषयीची माहिती आपण ऐकत होतात। माहिती देत होत्या डॉक्टर पपिता गौरखेडे। श्रोते हो, 6:45 होत आहेत। लगेचच आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर म्हणजे 6:50 परिसर आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।
2: महत्त्वाची माहिती सांगणार आहे। पावसाळा सुरू झाला की वातावरणात आर्द्रता वाढते आणि अनेक ठिकाणी पाणी साचते। अशा ठिकाणी डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होते। त्यामुळे डेंग्यू आणि मलेरिया यांच्यासारख्या डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढते। डेंग्यू हा आजार एडिस या डासामुळे होतो। हा डास प्रामुख्याने दिवसा चावतो, तर मलेरिया हा फिमेल एनोफिलिस डासामुळे होतो आणि हा डास प्रामुख्याने संध्याकाळी व रात्री चावतो। डेंग्यूची प्रमुख लक्षणे म्हणजे अचानक तीव्र ताप, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, अंगदुखी, सांधेदुखी, मळमळ, उलट्या आणि काही रुग्णांमध्ये त्वचेवर लाल पुरळ दिसू शकतात। गंभीर अवस्थेत रक्तसराव होण्याची शक्यता असते। मलेरियामध्ये थंडी वाजून ताप येणे, घाम येणे, डोकेदुखी, अशक्तपणा, मळमळ आणि अंगदुखी ही लक्षणे दिसतात। योग्य वेळी उपचार न केल्यास मलेरिया गंभीर स्वरूप धारण करू शकतो। या दोन्ही आजारांपासून बचाव करण्यासाठी काही सोपे उपाय आपण सर्वांनी आवश्यक पाळले पाहिजे। घराच्या आसपास पाणी साचू देऊ नका। आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा। पाण्याच्या टाक्या, ड्रम, बादल्या झाकून ठेवावे। आठवड्यातून एकदा कूलर, फुलदाण्या आणि पाण्याची भांडी स्वच्छ करा। पूर्ण बाह्यांचे कपडे घाला। डास जाळी, मच्छरदाणी किंवा मस्किटो रिपेलंटचा वापर करा। ताप असल्यास स्वतःहून औषधे न घेता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक त्या रक्त तपासण्या करून घ्या। डेंग्यूमध्ये पुरेसे पाणी, ORS, नारळ पाणी यासारखे द्रव्य पदार्थ घेणे महत्त्वाचे आहे। डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक औषधे घेऊ नयेत। मलेरियामध्ये डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा पूर्ण कोर्स करणे अत्यंत आवश्यक आहे। लक्षात ठेवा, डेंग्यू आणि मलेरिया हे टाळता येण्यासारखे आजार आहेत। प्रत्येक नागरिकाने आपल्या घराची आणि परिसराची स्वच्छता राखली तर डासांची उत्पत्ती कमी होईल आणि या आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल। चला तर आपण सर्व मिळून स्वच्छ परिसर, डासमुक्त परिसर आणि निरोगी समाज निर्माण करूया, संकल्प करूया। शेवटी मी हेच सांगू इच्छिते की स्वच्छता, सुरक्षित पाणी, योग्य आहार व वेळेवर उपचार हीच पावसाळ्यातील आजारांपासून वाचायची गुरुकिल्ली आहे।
3: श्रोते हो, आत्ताच आपण पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव।

0: म्हणजेच आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं. पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी? केस गळण्याची कारणं कोणती? कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो?
1: श्रोते हो, यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहे डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि एसटीडी कोड 022.
0: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात
1: अवश्य ऐका. मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर वनिता मंडळ.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आत्तापर्यंत आपण त्यांच्याकडून जंगलातील वॉर्निंग सिग्नल्स, रात्रीच्या वेळेची फोटोग्राफी, पाणवठ्याजवळची फोटोग्राफी या विविध विषयांवर त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली. हिरेन, आज आम्हाला एका विशेष आणि महत्त्वाच्या अशा प्रश्नावर तुमच्याकडनं माहिती जाणून घ्यायची. वाईल्डलाईफ फोटोग्राफी हे निसर्गाच्या संवर्धनामध्ये काही भूमिका बजावू शकतं का? वाईल्डलाईफ फोटोग्राफी हे एक प्रभावी माध्यम होऊ शकतं का?
1: मला असं वाटतं की सगळ्यात प्रभावी माध्यम जर काही असू शकतं कॉन्झर्वेशनमध्ये तर ते फोटोग्राफीच आहे. कारण की थोडं अशा पद्धतीने बघूयात या गोष्टीला, ज्यावेळेस तुमच्या मनात काय आहे ते लिहित असतात आणि ज्यावेळेस ती गोष्ट मी वाचत असेन ते मी काय व्हिज्युअलाइज करतोय त्या पद्धतीने मला ती गोष्ट समजेल. पण फोटोग्राफ हे असं माध्यम आहे जे तिथे होतं ते फोटोग्राफरने कॅप्चर केलं त्याच्या दृष्टिकोनातून आणि एक्झॅक्टली तेच तुम्हाला दिसतंय. तिथे पण ती डिस्क्रिपन्सी येऊ शकते, कारण की फोटोग्राफरने तीच गोष्ट का बघितली, 360 डिग्रीमध्ये फोटोग्राफरने तीच गोष्ट का बघितली, पण त्याचा जो इम्पॅक्ट आहे, जो उद्देश आहे, तो अगदी क्लिअरली आपल्याला कळत असतो. आणि ज्या भावना ज्या असतात, जसं आता तुम्ही कधी तुमचे जुने अल्बम उघडून बघितले तर तुम्ही भावूक होऊन जातात, आणि ती जी भावना आहे त्याच भावनेचा वापर करून आपण वाईल्डलाईफ फोटोग्राफी तो कन्झर्वेशन करू शकतो. आणि जेवढेही आता सगळे मोठे फोटोग्राफी कंटेस्ट आहेत जगातले, प्रत्येक कंटेस्टमध्ये कन्झर्वेशन हा सेपरेट इशू असतो. आणि फॉर्च्युनेटली लास्ट इयर जो एशिया खंडातला सगळ्यात मोठा फोटोग्राफी अवॉर्ड आहे, नेचर इन फोकस वाईल्डलाईफ फोटोग्राफी अवॉर्ड, त्याच्यात मला त्याच कॅटेगरीमध्ये एक अवॉर्ड मिळाला होता. जो नॉर्थ ईस्ट इंडियातला एक पिक्चर होता पक्ष्यांचा, अतिशय सुंदर पक्षी जो मी आयुष्यात जिवंत कधीच बघितलेला नव्हता, तो मी तिथे मृत अवस्थेत बघितला. आता पण मला बोलताना गुजबम्स येत आहेत, कारण की ती मोमेंट जी आहे, जे छायाचित्र मी त्यावेळेस घेतलं, ती जी मेमरी आहे माझ्यासोबत ती नेहमीसाठी आहे. आणि ती जी मेमरी आणि जे माझं ऑब्झर्वेशन आहे ते त्या छायाचित्रा थ्रू मी लोकांपर्यंत पोचवलं. तर अशा पद्धतीने फक्त हा फोटोग्राफ नाही, आता जवळपास मागच्या 70-80 वर्षात ज्यावेळेस टायगर्स किंवा लेपर्डची खूप मोठ्या प्रमाणावर हंटिंग होत होती, त्यावेळेस जर पिक्चर्स बघितले आता तुम्ही तर इमोशनल होऊन जातो आपण. अरे 7-8 टायगर्स डेड आहेत, त्याच्यावर एक इंग्रज अधिकारी उभा आहे रायफल घेऊन. मी जसं तुम्हाला आता बोलतो, एक्सप्लेन करतोय, मी बघतोय की तुम्ही इमोशनल होत आहेत किंवा व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करतात, पण तोच ज्यावेळेस टायगर आपण जंगलात बघतो आणि त्याचा फोटोग्राफ घेतो त्यावेळेस आपल्याला समाधान वाटतं त्या गोष्टीचं. आणि इमेज जी आहे ती एक कन्वे करत असते, म्हणजे एक भावना जी आहे ती नेहमी दाखवत असते. त्यामुळेच आपण आपल्या स्वतःच्या लग्नावर किंवा आपल्या मुलाच्या मुलीच्या वाढदिवसावर हजारो लाखो रुपये खर्च करून फोटोग्राफरला बोलवत असतो. आणि जो इमोशनल कनेक्ट जो आहे तो एक फोटोग्राफच देऊ शकतो, किंवा मग व्हिज्युअल डॉक्युमेंटरी आपण म्हणू शकतो त्याला, फोटो असो किंवा व्हिडिओ असो, व्हिज्युअल मीडियम जे आहे ते कॉन्झर्वेशनमध्ये खूप खूप खूप मोठी भूमिका बजावतं.
0: श्रोते हो, प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजच्या भागात आपण इथेच थांबूया. हिरेन, तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद, तुमचेही खूप खूप आभार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या संस्कृतमधल्या बातम्या, संस्कृत समाचार आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: षड्विंशत्यधिकद्विसहस्रतमवर्षस्य राष्ट्रमण्डल क्रीडासु भारतं पदकतालिकायां चतुर्थस्थाने स्थापयित्वा गौरवपूर्णम् इतिहासं विरचितम्। भारतर्तु विज्ञान विभागेन अद्य असम मेघालय उपहिमालयीय पश्चिम बंगाल सिक्किमेषु अतिवृष्ट्यै रक्तवर्णीय संचेतना प्रसारिता इति वार्ताः।
1: दोनशे एकोणतीस अंश नोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात। आता जाणून घेऊयात आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी आणि त्यांच्या वेळांविषयी अर्थातच रूपरेषा।

श्रोते हो, रूपरेषेनंतर ठीक 7:10 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रादेशिक मराठी बातमीपत्र देण्यात येईल, ते आम्ही सहक्षेपित करत आहोत. 7:25 दैनंदिन प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:40 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आजात सावली ही माझी साधना सरगम यांनी गायलेलं भावगीत, अंतरीचा बोल हे सुरेश वाडकर यांनी गायलेलं भावगीत, ढगापरी शांत राहुनी हे देवकी पंडित यांनी गायलेलं भावगीत आपण ऐकू शकाल. तसंच याच भावगीताच्या कार्यक्रमात पिंजर पिवळा हे अमय दाते यांनी गायलेलं भावगीत आपण ऐकू शकाल. 8:40 आपल्या स्टुडिओतून महिराब हा हिंदी गझलांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आजात आशी कोने हे पंकज उधास यांनी गायलेली गझल, पहिले तो कभी कभी ही अल्ताफ राजा यांनी गायलेली गझल, कुदरत के करिश्मे हे पंकज उधास यांनी गायलेली गझल, तर प्यार बिना ही अदनान सामी आणि आशा भोसले यांनी गायलेली गझल आपण ऐकणार आहात. 9:10 आपल्या स्टुडिओतून ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत आहोत. विज्ञानाच्या अभ्यासातून भविष्याचा वेध या मालिकेअंतर्गत भोसलेज मेड IIT अँड HBRS सेंटरचे MED IIT अँड HBRS संचालक प्रताप भोसले यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचा भाग 8 आज प्रसारित होणार आहे. 9:20 लखलख चंदेरी हा कार्यक्रम. आजात रिमझिम गिरे सावन हे मंजिल या चित्रपटातील गीत, तेरे चेहरे से हे कभी कभी या चित्रपटातील गीत, जिंदगी हसने गाने हे जमीर या चित्रपटातील गीत आणि प्यार दिवाना होता है हे कटी पतंग या चित्रपटातील गीत आपण ऐकू शकाल.

9:35 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून उर्दू कार्यक्रम सहक्षेपित होईल. 10:00 आपल्या स्टुडिओतून मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज तुला पाहतो मी हे अवधूत गुप्ते यांनी गायलेलं भावगीत, ये गो ये मैना हे कोळीगीत आणि तू येता सखी हे नाट्यगीत आपण ऐकू शकाल. 10:15 पडोसन या चित्रपटातील गीत आपण ऐकणार आहात. एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमांतर्गत. गीतकार आहेत राजेंद्र कृष्णा तर संगीतकार आहेत राहुल देव बर्मन. आज सकाळी 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. आज यात सफर नंदनवनाची याविषयी आपण माहिती आणि गाणी ऐकणार आहात. 11:05 पुराणी यादे पुराणे गीत हा कार्यक्रम. संकलन आणि निवेदन सिमंतिनी कुंडीकर यांचं. 11:35 साहित्य संस्कृती हा कार्यक्रम. यात काव्यवाचन करतील माधव गाडे. सहनिवेदन आहे सुषमा कुलकर्णी यांचं.

वार्ता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू। आज दुपारी 1:40 धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र श्रोते हो आपण ऐकणार आहात, आणि दुपारी 2 कृषीवाणी, 2:05 आरोग्य जनसंपदा आणि 2:10 परिसर या तिन्ही कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल अस्मिता वाहिनीवरून।

आपल्या द्वितीय प्रसारण सभेला प्रारंभ होईल नेहमीप्रमाणे ठीक 5 वाजता. आज रात्री 8:15 संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून आणि रात्री 10 वाजता संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. तेव्हा श्रोते हो, ही होती रूपरेषा आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी आणि त्यांच्या वेळांविषयी.

आपल्या द्वितीय प्रसारण सभेला प्रारंभ होईल नेहमीप्रमाणे ठीक 5 वाजता. आज रात्री 8:15 संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून आणि रात्री 10 वाजता संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. तेव्हा श्रोते हो, ही होती रूपरेषा आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी आणि त्यांच्या वेळांविषयी.

श्रोते हो, किडनीविषयक आजारांविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जाणून घ्यावयाची आहेत तर नक्की फोन करा. आकाशवाणी परभणी केंद्र प्रसारित हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात दिनांक 4 ऑगस्ट मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आणि जाणून घ्या सुप्रसिद्ध किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर प्रणव कुलकर्णी यांच्याकडून तुम्हाला पडलेल्या किडनी विषयक आजारांवरील प्रश्नांची उत्तरं. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकू शकाल दिनांक 6 ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी 11:30. दिनांक 4 ऑगस्ट रोजी जरूर कॉल करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी. विषय पुन्हा एकदा जाणून घ्या श्रोतेहो, किडनी विषयक आजार आणि घ्यावयाची काळजी.

229 अंश मीटर्स अर्थात 1305 KHz आणि FM बँडच्या 102 MHz आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, 7:07 झाली आहेत. यानंतर ठीक 7:10 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रादेशिक मराठी बातमीपत्र देण्यात येईल, ते आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. नीट संदर्भात विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेचं कामकाज तिसऱ्या आठवड्यातही बाधित. विद्यार्थी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी अतिरिक्त राज्य हिस्सा वितरित करण्यास मंजुरी. आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाची उघडीप, जायकवाडी धरणाची पाणी पातळी 90%. आता सविस्तर बातम्या. नीट संदर्भात विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत विरोधकांनी कालही गदारोळ केला, त्यामुळे वारंवारच्या स्थगितीनंतर दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. दरम्यान विरोधकांच्या घोषणाबाजीतच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक 2026 तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 लोकसभेत सादर केलं. सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत मंजूर करण्यात आलं. राज्यसभेत सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक 2026 मंजूर करण्यात आलं, त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. नीट परीक्षेनंतर MBBS आणि इतर पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी समुपदेशनाची पहिली फेरी आजपासून सुरू होत असून या वर्षाचं शैक्षणिक सत्र 8 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या फेरीत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट असेल. समुपदेशनाची दुसरी फेरी 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत तर तिसरी फेरी 10 ते 18 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. काँग्रेस जनता पार्टीच्या विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घ्यायचा निर्णय त्या त्या राज्यांनी घ्यावा असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांविरोधात कारवाई न करण्याचे निर्देशही न्यायालयानं 28 जुलै रोजी दिले होते. फक्त गंभीर गुन्हे असलेल्यांनाच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले समजावं असंही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं. पॅलेट गन्सचा वापर कधी आणि कसा करायचा याबाबत एक सर्वसमावेशक नियमावली तयार करणार असल्याचंही न्यायालयानं नमूद केलं. या प्रकरणी पुढची सुनावणी 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. दरम्यान पादचारी तसंच वाहनांसाठीचे मार्ग स्पष्टपणे वेगळे करून पादचाऱ्यांसाठी सीमांकित आणि अतिक्रमण मुक्त जागा निश्चित कराव्यात असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीशिवाय किंवा बांधकामाशिवाय हे साध्य करता येईल असं न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि आलोक आराधे यांच्या पीठानं म्हटलं आहे. अनुदानित खतांसोबत इतर उत्पादनांच्या खरेदीची सक्ती करण्याला राज्य शासनानं बंदी घातली असून अशा प्रकरणी कठोर कारवाईचा इशारा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. खतांच्या खरेदी विक्री दरम्यान कोणत्याही प्रकारचे टॅगिंग किंवा लिंकिंग होत असल्यास शेतकऱ्यांनी टोल फ्री क्रमांक 1800 233 4000 किंवा व्हॉट्सअप क्रमांक 98 22 44 66 55 यावर तात्काळ तक्रार नोंदवावी असं आवाहन भरणे यांनी केलं आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार 18 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची आणि शेती किंवा पूरक कृषी व्यवसायात कार्यरत असलेली महिला शेतकरी म्हणून पात्र ठरेल. ग्रामपंचायत किंवा नगरपंचायतीमार्फत अर्ज करून पात्र महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र दिलं जाईल. या कायद्याअंतर्गत महिला शेतकऱ्यांचा राज्यस्तरीय डेटाबेस महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधी, महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद आणि राज्य समन्वय समिती स्थापन करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातल्या मंजूर घरकुल लाभार्थ्यांसाठी 39,86,74,000 रुपयांचा अतिरिक्त राज्य हिस्सा वितरित करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. ग्रामविकास विभागानं या संदर्भातला शासन निर्णय काल जारी केला. 1,61,373 मंजूर घरकुल लाभार्थ्यांना या अतिरिक्त राज्य हिस्साचा लाभ मिळणार आहे. यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष

0: बाह्य विभागानं आर्थिक वर्ष 2026-27 एकशे 99,33,69,000 रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात 39,86,74,000 रुपये वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना आदरांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी तर नांदेड जिल्ह्यात भोकर इथल्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रताप चव्हाण यांनी नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आता 10 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातल्या पात्र शेतकऱ्यांना मुदतवाढीचा लाभ घेऊन वेळेत पीक विमा भरावा असं आवाहन केलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत परभणी जिल्ह्यातल्या 1,60,769 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी 79,855 पात्र शेतकऱ्यांना सुमारे 582 कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांचा समावेश पुढील यादीमध्ये करण्यात येणार असून त्यांनाही या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. जिल्ह्यातल्या सर्व राष्ट्रीयकृत, खासगी, ग्रामीण तसंच सहकारी बँकांनी आपल्या पात्र खातेदार शेतकऱ्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिले आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार नियमित ग्रामसभा न घेतल्याप्रकरणी लातूरचे जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांनी किल्लारी ग्रामपंचायतीच्या सरपंच सुलक्षणा बाबळसुरे यांना सरपंच पदासाठी अपात्र घोषित केलं आहे. तसंच किल्लारी ग्रामपंचायतीचं सरपंचपद तात्काळ रिक्त घोषित करण्यात आलं आहे. ग्रामपंचायत सदस्य गुंडप्पा बालकुंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपात्रतेचा अर्ज दाखल केला होता. लातूर जिल्ह्यात अहमदपूर नगरपालिकेच्या वतीनं उभारण्यात आलेल्या नमो उद्यान तसंच शहराच्या वाढीव वस्तीसाठीच्या पाणीपुरवठा पाईपलाईन योजनेचा शुभारंभ सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाला. नगरपालिकेनं सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा तसंच उपलब्ध पाण्याचं योग्य नियोजन करून भविष्यातल्या गरजा लक्षात घेऊन काम करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील कथित घोटाळ्याप्रकरणी ठेवीदारांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण पुकारलं आहे. ठेवीदारांच्या पैशांची तातडीनं परतफेड, संस्थेच्या मालमत्ता ताब्यात घेऊन विक्री प्रक्रिया गतीनं पूर्ण करणं आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. धाराशिव जिल्ह्यात सर्व महसुली मंडळांना एकसमान 24,000 रुपये पीक विमा द्यावा या आणि अन्य मागण्यांसाठी महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांच्या वतीनं काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. समान परिस्थितीतही विमा कंपनीनं वेगवेगळे निकष लावल्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करत आंदोलकांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं. माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून जागतिक स्तनपान सप्ताह राबवण्यात येत आहे. आईचं दूध बाळासाठी सर्वोत्तम अन्न हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या भूमी अभिलेख विभागाच्या 20 प्रकारच्या सेवा आता आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये जमिनीच्या मोजणीची नक्कल, शेतपुस्तक, मोजणी नकाशा, क्षेत्रबुक, मिळकत पत्रिका स्वतंत्र करणं, भूसंपादन मोजणी, सेट बँक, जमिनीवरील आरक्षण, टिपण आदी सेवांचा समावेश आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन भूमी अभिलेख विभागानं केलं आहे. राज्याच्या बहुतांश भागामध्ये पावसानं उघडीप दिली आहे. हवामान विभागानं विदर्भात बहुतांश जिल्ह्यांना तसंच पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. जालना जिल्ह्यात काल पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. धाराशिव जिल्ह्यात भूम तालुक्यातल्या 5 पैकी 4 महसुली मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. बेदरवाडी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे

0: या मार्गावरची तसंच वाशी भूम मार्गावरची वाहतूक देखील काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणात सध्या सुमारे 27,507 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून धरणाची पाणी पातळी 90% पोहोचली आहे. धरणाच्या उजव्या कालव्यातून 1100 तर डाव्या कालव्यातून 700 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नीट संदर्भात विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेचं कामकाज तिसऱ्या आठवड्यातही बाधित. विद्यार्थी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी अतिरिक्त राज्य हिस्सा वितरित करण्यास मंजुरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अंश अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि FM बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं हे प्रसारण आहे.

श्रोते हो, किडनीविषयक आजारांविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जाणून घ्यावयाची आहेत तर नक्की फोन करा. आकाशवाणी परभणी केंद्र प्रसारित हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात दिनांक 4 ऑगस्ट मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220 890 आणि 223 599 या दूरध्वनी क्रमांकावर आणि जाणून घ्या सुप्रसिद्ध किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर प्रणव कुलकर्णी यांच्याकडून तुम्हाला पडलेल्या किडनी विषयक आजारांवरील प्रश्नांची उत्तरं. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकू शकाल दिनांक 6 ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी 11:30. दिनांक 4 ऑगस्ट रोजी जरूर कॉल करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी. विषय पुन्हा एकदा जाणून घ्या श्रोतेहो, किडनी विषयक आजार आणि घ्यावयाची काळजी.

0: समस्त श्रोत्यांना सूचित करण्यात येते की शेतशिवारी या कार्यक्रमामध्ये तात्पुरते बदल करण्यात आलेले आहेत. श्रोते हो, आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी, सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी. तेव्हा दर बुधवारी लक्ष्मीचा गोठा ही मालिका आपण ऐकू शकाल. सोबतच दर रविवारी श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित गीतांचा कार्यक्रम आवड बळी रजेची आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवारी संध्याकाळी 7:30 प्रसारित करण्यात येईल. कृपया झालेला बदल श्रोत्यांनी लक्षात घ्यावा आणि आवड बळी रजेची या कार्यक्रमासाठी भरभरून असे पत्र पाठवावेत आणि शेतशिवारी या कार्यक्रमांतर्गत येणारे सगळे कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून झालेल्या बदलानुसार प्रसारित करण्यात येतील. तेव्हा कृपया श्रोत्यांनी लक्षात घ्यावं, आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेला शेतशिवार कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी प्रसारित करण्यात येईल संध्याकाळी 7:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10x10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख, आकाशवाणी परभणी.
2: 7:25 होत आहेत. दैनंदिन प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी स्मिता गवाणकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीच्या वाटचालीत कामगार हा केवळ उत्पादन प्रक्रियेतील घटक नसून राज्याच्या विकासाचा खरा शिल्पकार आहे. कामगारांचे हक्क, त्यांची सुरक्षितता, आरोग्य, सामाजिक संरक्षण आणि सन्मानपूर्वक जीवनमान या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनानं कामगार हिताला केंद्रस्थानी ठेवत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्याचबरोबर बदलत्या औद्योगिक व्यवस्थेला अनुरूप अशी नवीन कामगार नियमावली तयार करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आजच्या दिलखुलास कार्यक्रमात आपण कामगार हित, नवीन कामगार नियमावली आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा या महत्त्वपूर्ण विषयावर सविस्तर संवाद साधणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आलेले आहेत राज्याचे कामगार विभाग मंत्री माननीय ॲडव्होकेट आकाश फुंडकर साहेब. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: अत्यंत महत्वाच्या विषयावर सर आपण आज इथे चर्चा करणार आहोत. औद्योगिक प्रगती म्हटल्यानंतर पहिला समोर आपल्या येतो कामगार. राज्य शासन कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी नेमकी कोणती व्यापक अशी भूमिका करणार?
2: आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र औद्योगिक इंजिन म्हणून आपण राज्याकडे पाहतो आणि हे सगळं होत असताना कामगार हा उत्पादनाचं साधन नसून तो एक विकासाचा भागीदार आहे म्हणून आपलं राज्य सरकार कामगारांकडे पाहतो आणि असं पाहत असताना समृद्ध कामगार समृद्ध महाराष्ट्र या ब्रीदवाक्याने आम्ही कामगारांना पाहतो आणि कामगारांसाठी सुरक्षित वर्क प्लेस असली पाहिजे, त्यांची सामाजिक सुरक्षेची आपण चिंता केली पाहिजे, त्याच्या सर्व न्याय हक्कासाठी आपण चांगले कायदे तयार केले पाहिजे आणि सर्व दृष्टीने कामगाराला आपण संरक्षित केलं पाहिजे या दृष्टीने आपण सर्व धोरणांची आखणी करत असतो आणि जर कामगार सुरक्षित राहिला, कामगार सुखी राहिला तर हे महाराष्ट्र प्रगती करेल या दृष्टीने आम्ही कामगारांसाठी काम करतो.
1: साहेब, आता केंद्र शासनानं लागू केलेल्या चार नवीन ज्या कामगार संहिता आहेत त्याच्या अनुषंगाने विचारते की महाराष्ट्राने तयार केलेल्या नवीन नियमावलीचं महत्व तुम्ही कसं सांगाल, काय स्पष्ट कराल?
2: आपल्याला माहित असेल की या देशामध्ये जवळजवळ 29 कायदे कामगार क्षेत्राशी संलग्न आतापर्यंत होते आणि बदलत्या काळानुसार बदलत्या गरजांनुसार या कायद्यांमध्ये सुद्धा बदल होणं आवश्यक होतं आणि आज आपण पाहतोय की देशामध्ये आता नवीन चार कायदे अस्तित्वात आले आहेत आणि हे चार कायदे अस्तित्वात येत असताना देशाच्या कायद्यांशी राज्याचे कायदे हे सुसंगत असले पाहिजेत, दोघांमध्ये कुठेही विसंगती येऊ नये या दृष्टीनं हे कायदे आता येतात आणि विशेष करून महाराष्ट्र राज्य हे औद्योगिक राज्य आहे, याच्यातल्या सर्व कामगारांना बेटर वर्क प्लेस, त्यांच्या पगाराची हमी आणि या सर्व गोष्टी जपल्या गेल्या पाहिजे या दृष्टीनं आता ही नियमावली आपण तयार करतोय आणि कामगारांना समोर ठेवून ही नियमावली होईल आणि यामध्ये जे उद्योग आहे तेही या कायद्यांमुळे बरेच अडचण

0: त्यांनी ती होती जे जुने कायदे होते त्यांची ही क्लिष्टता सुटावी या दृष्टीने हे सर्व नवीन रूल बनणार आहे आणि एक चांगलं धोरण या माध्यमातून पुढे येईल.
1: आता तुम्ही जे राज्य शासनाने जी नवीन कामगार नियमावली लोकांसमोर ठेवलेली आहे तर त्याच्यासाठी हरकती आणि सूचना पण तुम्ही मागवलेल्या आहेत, तर लोकसहभागाची प्रक्रिया आणि शासनाची भूमिका कशी असणार आहे?
0: कोणताही कायदा बनत असताना आपल्याला माहिती आहे की हा एखाद्या मंत्रालयाच्या एसी रूम मध्ये बसून हा कायदा बनू शकत. जोपर्यंत कायदा ज्या लोकांसाठी बनतोय जे रोज त्या अनुषंगाने काम करतात त्यांना या बाबतीतलं बारीक आणि बारीक ज्ञान असते, त्यांचे अनुभव असतात, ते अनुभव जोपर्यंत तुम्ही जाणून घेणार नाही तोपर्यंत कायदा प्रभावी बनू शकेल. म्हणून आपण सजेशन ऑब्जेक्शन हे पब्लिक डोमेन मध्ये टाकत असतो आणि या माध्यमातून उद्योग जगतातील सर्व औद्योगिक मॅनेजमेंटची जेवढी मंडळी आहेत त्यांचे सजेशन, विशेष करून कामगारांची ज्यांच्यासाठी हे कायदे बनतात, कामगारांचे ऑब्जेक्ट सजेशन आणि सोबत जनरल नागरिक यांचे सुद्धा सजेशन आपण घेतो आणि या सर्व सजेशनचा पूर्ण अभ्यास करून एक सुंदर आणि चांगला फुलप्रूफ कायदा बनावा या दृष्टीने आता हे सजेशन ऑब्जेक्शन आपण मागितलेले आहे. आमची एक्सपर्ट कमिटी त्यावर काम करते आणि यातले म्हणजे आपण म्हणू की सर्व कवच असलेला कायदा आपण यातनं समोर आणतो.
1: प्रस्तावित जी नियमावली आहे कामगारांची सुरक्षितता आहे, त्याच्यामध्ये आरोग्य आणि सामाजिक संरक्षणाच्या दृष्टीने नेमके सकारात्मक असे काय बदल अपेक्षित आहे?
0: आपण पाहिलं असेल की जवळपास आता सर्व कामगारांसाठी त्यांच्या सामाजिक सुरक्षितेच्या दृष्टीने जर अपघात झाला तर त्याला मदत मिळाली पाहिजे, त्यांचे PF असेल, ग्रॅच्युटी असेल, त्यांचा विमा असेल तो निघाला पाहिजे, या दृष्टीने त्यांना इतर काही लाभाच्या ज्या योजना असतात त्यांच्या मुलांचं शिक्षण असेल या सामाजिक सुरक्षितेच्या दृष्टीने आपण या मध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव करतोय जेणेकरून त्यांना सामाजिक सुरक्षितता मिळाली पाहिजे.
1: सर, एखादा उद्योग आणि कामगार यांच्यामधले जे संबंध आणि या संबंधांसाठी एक सुसंवाद, हा सुसंवाद परिणामकारक करण्यासाठी काय विशेष आपण नियमावली केलेली आहे किंवा कशा पद्धतीने अंमलबजावणी करणार आहात?
0: आजपर्यंत आपल्याला माहिती आहे की जर उद्योग आणि कामगार यांच्यात सुसंवाद नसला तर आपल्याला लक्षात येते की तिथे प्रगती होत नाही, त्या उद्योगालाही पुढे जाता येत नाही आणि सुसंवादाशिवाय ती फॅक्टरी चालत नाही, हे क्षेत्र पुढे जात नाही. आजपर्यंत जिथे जिथे असे वितुष्ट निर्माण झाले यांना न्याय द्यायची जी प्रणाली होती ती होती कोर्ट आणि या कोर्टांच्या माध्यमातून त्यांना त्यांचा वेळ वाया जायचा, पैसा वाया जायचा. त्या माध्यमातून आता आपण ट्रिब्युनलची कन्सेप्ट आणतोय ज्या माध्यमातून त्यांना लगेच न्याय मिळेल, त्यांचा जो विसंवाद आहे तो सुटेल, त्यांच्यातले जे काही भांडणं आहेत ती मिटतील आणि सोबतच या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की आता आम्ही अजून त्यामध्ये असं आणतोय की भविष्यामध्ये जर आपल्याला एखादं आंदोलन करायचं आहे, स्ट्राईक आहे, आपले न्याय हक्कासाठी काही मागण्या करायचं तर आपण नोटीस दिली पाहिजे, नोटीसच्या माध्यमातून त्यांची चर्चा घडवण्यात येईल आणि चर्चेतून समेट करण्यात येईल. जर चर्चा झालीच नाही तर मग याच्यात वितुष्ट निर्माण होत राहते आणि त्यामुळे आता कोणतंही या प्रकारचा विसवाद होऊ नये म्हणून पहिले चर्चा होईल, त्यांची समेट होती आणि त्यातनं मार्ग निघतील. म्हणून याच्या पुढे हा सर्व जो सुसंवाद आहे हा वाढण्यावर आम्ही भर देईल.
1: हा सुसंवाद निर्माण झाला तर मला वाटतं कामगार अधिकाधिक चांगल्या पद्धतीने काम करेल. पण साहेब, वेतन प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता यावी आणि मग कामगारांना न्याय मिळावा यासाठी काही बदल केले आहेत का? काही
0: नक्कीच कामगारांना विशेषतः दोन तीन गोष्टींमध्ये फार म्हणजे इंटरेस्ट असतो, समान काम समान वेतन, किमान वेतन आणि वेळेवर वेतन, या तीन गोष्टी जर कामगारांना व्यवस्थित मिळत असल्या तर त्यांना कधीच त्यांची कोणत्याही बाबतीत कंप्लेंट राहत नाही. समान काम समान वेतनाच्या बाबतीत आपण आता नियम अधिक कडक करतोय की जर तुम्ही समान काम समान वेतन दिलं नाही तर आपल्यावर कारवाई करण्यात येईल. किमान वेतनामध्ये आपण पाहतोय की त्यामध्ये सुद्धा बरेच बदल आता करण्यात येतील, ज्यामध्ये जो मूळ पगार आहे त्यामध्ये वाढ होईल नाती भत्त्यांमध्ये आणि मूळ पगारात वाढ झाल्यामुळे कामगारांना PF असेल आणि बाकीच्या गोष्टींमध्ये त्याचा लाभ अधिक प्रमाणात होणार आणि वेळेवर वेतनही मिळालं पाहिजे या दृष्टीने आता कायद्यांमध्ये आपण बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव करणार आहे की वेळेवर दिलेल्या तारखेतच वेतन मिळालं पाहिजे अन्यथा आपल्यावर कारवाई होऊ शकेल, या दृष्टीने सगळ्यांना वेळेवर वेतन मिळेल किमान त्यांची अपेक्षा

0: असतील, यामध्ये सुद्धा रिव्हिजन दर 2-3 वर्षांनी झालं पाहिजे. महागाई आणि त्याचा इंडेक्स बघून ती जी सुधारणा दर 2 वर्षांनी व्हायला पाहिजे त्या सुद्धा आपण यामध्ये अंतर्भाव करतोय, जेणेकरून कामगारांचा पगार सुद्धा, पगार वाढ जी असते ती सुद्धा वेळेवर झाली पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या काळात कामगारांवर म्हणजे एक आनंदाचे सुखाचे दिवस या माध्यमातून येते.
1: अत्यंत सकारात्मक अशी ही नियमावली आहे आणि त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर होते. पण साहेब, महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम करणारे जे कामगार आहेत त्यांचा निवृत्ती वेतन हे फार महत्वाचं आहे. ही योजना लागू करण्यात आलेली आहे, पण या निर्णयाचं महत्व आपण कसं विचारतो?
0: नाही, आपल्याला माहिती आहे बांधकाम कामगार हे अगदी गरीब कुटुंबातले येतात. जोपर्यंत त्यांच्या हाताला काम आहे तोपर्यंत त्यांचा उदरनिर्वाह चालू असतो. ज्या दिवशी त्यांचं काम बंद होते त्यानंतर त्यांना उदरनिर्वाहासाठी काहीच मिळत नसतं. आणि विशेष करता एका वयाच्या टप्प्यानंतर आपण पाहिलं शरीर साथ देत नाही, काम मिळत नाही, त्यावेळेस त्यांना कुठेतरी सुरक्षितता जाणवावी आणि त्यांना एक शासनाचा मदतीचा हात असावा या दृष्टीने निवृत्ती वेतन आपण जाहीर केलं आहे. आणि या माध्यमातून लाखो बांधकाम कामगारांना याचा फायदा होतो.
1: बांधकाम व्यवसायाच्या मध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचं एक सक्षमीकरण, त्यांचं सबलीकरण यासाठी काही वेगळी तरतूद किंवा काही नियमावली आहे?
0: निश्चित, बांधकाम या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलाच नाही तर बाकी क्षेत्रात सुद्धा ज्या महिला काम करतात यांच्यासाठी आपण विशेष योजना आणतोय. आणि आता हे नवीन कायदे झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल की बऱ्याचशा ठिकाणी महिलांना काम करण्यास मज्जा होतो. आज बऱ्याच क्षेत्रामध्ये महिलांना काम करण्यासाठी आता आपण खुले करतोय, त्यांना सामाजिक सुरक्षा जिथे त्या काम करतात तिथे पाळणाघर असलं पाहिजे. रात्रपाळीत त्या जर काम करणार असतील तर त्यांच्यासाठी तिथे एक सुपरवायझर असला पाहिजे. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांना देण्या आणण्याची, सुरक्षित त्यांच्या घरापर्यंत सोडण्याची, या सर्व गोष्टींचा अंतर्भाव आपण या कायद्यांमध्ये केलाय, ज्यामुळे महिलांना काम करण्यास प्रोत्साहन.
2: श्रोते हो, दिलखुलाशा आजच्या पहिल्या भागात आपण महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत कामगारांचं स्थान, राज्य शासनाची कामगार कल्याण विषयीची व्यापक भूमिका, केंद्रांच्या 4 नवीन कामगार संहिताच्या अनुषंगाने महाराष्ट्रात तयार होत असलेल्या नियमावलींचं महत्व, तसंच लोकहित भागातून ही नियमावली अधिक सक्षम करण्यामागील शासनाची भूमिका याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. कामगारांचं हित जपत उद्योग वाढीला चालना देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न केवळ धोरणात्मक नसून तो संवेदनशील आणि दूरदृष्टीपूर्ण आहे हे आजच्या संवादातून स्पष्ट झालं. माननीय ॲडव्होकेट आकाश पुणकर सर, या महत्वपूर्ण विषयावर मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, दिलखुलाशा पुढील भागात आपण कामगारांची सुरक्षितता, वेतन, औद्योगिक संबंध, किमान वेतन आणि कामगारांना न्याय देण्यासाठी शासनाने उचललेल्या पावलांविषयी अधिक जाणून घेऊया. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी स्मिता गवाणकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आणि आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: तुमच्या फिटनेस साठी फक्त विक्रम्स फिटनेस.
2: कोणतेही क्रॅश डाएट फॉलो.
3: 229 अंश अर्थात 1305 किलो हर्ट्स वर आणि एफ एम बँडच्या 102 मेगा हर्ट्स वर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, आता वेळ झाली आहे भावनांना शब्दरूप देणारा आणि शब्दांना संगीताच्या हिंदोळ्यावर झुलवणारा कार्यक्रम अर्थातच भावधारा. ऐकूयात तत्पूर्वी ऐका काही जाहिराती.
4: पीएम जय, अब गरीबों की जय.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: ताई, नोकरी मिळाली.
2: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
2: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
1: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
2: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
1: पण ताई,
2: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
3: आरबीआय म्हणते,
4: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
5: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
6: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
7: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
8: जवाहर नवोदय विद्यालय वसमत, जिल्हा हिंगोली येथे शैक्षणिक वर्ष 2027-28 वर्ग 6वी साठी cbseitms.rcil.gov.in/nvs/ या संकेतस्थळाला भेट देऊन निःशुल्क अर्ज करा. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 7 ऑगस्ट 2026 तसेच निवड चाचणी 28 नोव्हेंबर 2026 रोजी होईल. अधिक माहितीसाठी संपर्क करा 98-1896-2241 या नंबरवर. जवाहर नवोदय विद्यालय वसमत, जिल्हा हिंगोली.
9: श्रोते हो, वळूयात आपल्या भावधारा या कार्यक्रमाकडे आणि ऐकूयात हे भावगीत.

साधना सरगम यांनी त्यांच्या गोड आवाजात गायलेलं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, आजच्या भावधारा या भावगीताच्या कार्यक्रमात शब्दवेल विणला आहे रमेश उबाळे यांनी.

0: सुरेश वाडकर यांनी गायलेलं भावगीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. आजच्या भावगीताच्या कार्यक्रमात या सगळ्या भावगीतांना संगीत दिलं आहे मधुकर झिराडकर यांनी.
1: ब्रह्मसखी ब्राह्मण वधूवर सूचक मंडळ 5 वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानंतर आता परभणी जिल्ह्यात आपल्या सेवेत. आजच संपर्क करा सीमंतिनी कुंडीकर 94 03 26 83 07 या नंबरवर.

देवकी पंडित यांनी गायलेलं भावगीत श्रोते हो आपण ऐकलं. आणि या भावगीताबरोबरच आजच्या भावधारा या कार्यक्रमात आता इथेच विसावं घेऊयात. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. आज भावगीतातील भावगीतांना शब्दवेल विणला आहे रमेश उबाळे यांनी, तर संगीताचा साथ चढवला होता मधुकर झिराडकर यांनी. श्रोते हो आता 8 वाजतायत. लगेचच समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देण्यात येईल. ते आम्ही सहक्षेपी

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 वाजलेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलकांविरुद्धचे गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. विविध मुद्द्यांवरून संसदेत कालही गदारोळ, कामकाजात व्यत्यय. बिहारमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी, गुजरातची जागा भाजपला तर मध्य

देशात काँग्रेसला यश आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणाविरुद्ध अमेरिकेतील 25 राज्यात खटला दाखल. आता सविस्तर बातम्या. दिल्लीत जंतर मंतर सह देशात इतर ठिकाणी अलीकडेच विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनावेळी आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात कोणतीही अडचण नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीसह इतर अनेक राज्य सरकारांना सांगितलं आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आंदोलकांवर खटला चालवण्यास परवानगी देणारा 28 जुलैचा आदेश केवळ गंभीर गुन्ह्यांचे आरोप असलेल्या व्यक्तींनाच लागू होता असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील 3 न्यायाधीशांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून 20 जुलै रोजी जंतरमंतर आणि देशभरातील इतर ठिकाणी झालेल्या आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी केलेल्या अवाजवी कारवाई संदर्भातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी खंडपीठानं हा खुलासा केला. दिल्लीतल्या जंतरमंतर आंदोलनात विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. या गोंधळातच दोन्ही सभागृहांमध्ये महत्वाची विधेयकं काल मंजूर झाली. लोकसभेत काल सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करणारं सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश संख्या सुधारणा विधेयक मंजूर झालं. सरन्यायाधीशांव्यतिरिक्त न्यायाधीशांच्या 33 या संख्येवरून ही संख्या आता 37 पर्यंत वाढवण्यात येणार आहे. मे महिन्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याविषयीचा अध्यादेश जारी केला होता. केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक मांडलं. विरोधकांच्या घोषणाबाजीतच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकर बुक्स एव्हिडन्स विधेयक सादर केलं. राज्यसभेतही काल दुपारच्या सत्रात विरोधकांच्या गदारोळातच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक मंजूर झालं. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतनराम मांझी यांनी हे विधेयक मांडलं. देयकांना होणारा विलंब दूर करणं, वाद निकालात काढण्याची प्रक्रिया सुलभ करणं, तडजोडीनं रक्कम वसुली करणं याची तरतूद या कायद्यामध्ये आहे. संसदेत महत्वाच्या विधेयकांवरील चर्चेत विरोधक सहभागी होत नसल्याचा आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे. संसदेच्या कामकाजानंतर काल वार्ताहरांशी बोलताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या सुधारणा, सूक्ष्म लघु मध्यम उद्योग विकास सुधारणा या विधेयकांच्या मंजुरीवेळी विरोधी पक्षातील एकाही सदस्यानं सहभाग घेतला नसल्याचं सांगितलं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल काल लोकसभेच्या सुरुवातीच्या सत्रात लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी खेळाडूंचं अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्वनीचित्रफीत फेसबुकवरून तात्पुरती हटवल्याप्रकरणी संसदीय स्थायी समितीनं दिल्लीतील मेटा कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या प्रकरणी मेटाचे कार्यकारी अध्यक्ष मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी अशी मागणी भाजप खासदार आणि समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे यांनी बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत केली आहे. माफी न मागितल्यास त्यांचं सेफ हार्बर संरक्षण काढून घ्यावं असंही ते म्हणाले. सशक्त संरक्षण परिसंस्थेसाठी संरक्षण मंत्रालयाच्या सशस्त्र आणि नागरी सेवांचं मोठ्या प्रमाणात एकात्मिकीकरण होणं गरजेचं असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. 85व्या सशस्त्र दल मुख्यालय नागरी सेवा दिनानिमित्त आयोजित समारंभात राजनाथ सिंह बोलत होते. लष्करी आणि नागरी सेवांच्या एकात्मिकीकरणामुळे उद्भवत असलेल्या नवनवीन सुरक्षा आणि तांत्रिक आव्हानांचं प्रभावीपणे निराकरण करता येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. संरक्षण खात्याच्या गणवेशधारी आणि नागरी या दोन्ही शाखांचं राष्ट्र प्रथम हे सामायिक तत्व आहे. जेव्हा ध्येय एकच असतं तेव्हा व्यवस्थेतील प्रत्येक घटक राष्ट्रीय शक्ती बनतो असं संरक्षण मंत्र्यांनी नमूद केलं. ब्रिक्सच्या भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची आणि मालमत्ता पुनर्प्राप्तीविषयक तज्ज्ञ गटाची दुसरी बैठक आज हैदराबाद इथं सुरू होत आहे. ब्रिक्सचं अध्यक्षपद भूषवताना भारतानं निश्चित केलेल्या लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यांसाठी उभारणी या विषय सूत्रानुसार ही 2 दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या सचिव रचना शाह या बैठकीचं उद्घाटन करतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
बिहार मध्य प्रदेश आणि गुजरात या तीन राज्यातील झालेल्या तीन विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीत दोन ठिकाणी सत्तारूढ भाजपचे उमेदवार पराभूत झाले. भाजपचा परंपरागत बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बिहारच्या बांकीपूर मतदारसंघात जन

0: स्वराज्य पक्षाचे संस्थापक निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजपचे उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांच्यावर 19,324 मताधिक्यानं विजय मिळवला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची राज्यसभेवर निवड झाल्यानं त्यांनी या मतदारसंघातील आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. मध्य प्रदेशातील दतिया मतदारसंघात काँग्रेसच्या घनश्याम सिंह यांनी भाजपच्या आशुतोष तिवारी यांना पराभूत केल्यानं ही जागा काँग्रेसनं राखली आहे. गुजरातच्या मांजलपूर जागेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे सत्येंद्रभाई पटेल विजयी झाले. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी विधानसभा पोटनिवडणुकीतील जनादेश आपल्याला मान्य असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बिहारच्या बांकीपूरमध्ये भाजपला मतदारांकडून अपेक्षित कौल मिळाला नाही असं त्यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भारतासह 60 देशांवर नवीन आयात शुल्क लादण्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाविरुद्ध डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असलेल्या अमेरिकेतील 25 राज्यांनी न्यायालयात खटला दाखल केला आहे. या शुल्कामुळे अमेरिकेच्या ग्राहक आणि व्यवसायांच्या खर्चात वाढ होईल असा दावा यामध्ये केला आहे. जागतिक शुल्काची मुदत संपल्यानंतर 10-12% दराचं शुल्क लागू करण्यात आलं आहे. न्यूयॉर्कच्या अटर्नी जनरल लेटेशिया जेम्स आणि इतर राज्यांच्या नेत्यांनी अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाकडे हे शुल्क बेकायदेशीर घोषित करण्याची मागणी केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचा विस्तार बांधकाम, ऊर्जा, आरोग्य आणि शिक्षण यासह इतर क्षेत्रात होत असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीत उझबेकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बख्तियार सैदव यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान दोन देशांचा द्विपक्षीय व्यापार 1 अब्ज डॉलर्सचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांचा विचार करता दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी, कट्टरता या मुद्द्यांवर उभय देशांदरम्यान एक समान दृष्टिकोन असल्याचं ते म्हणाले. दोन्ही देशांनी सीमापार दहशतवादाविषयी शून्य सहिष्णुता धोरण स्वीकारल्याचंही जयशंकर यावेळी म्हणाले. पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थिती अधिकच बिघडली आहे. मोठ्या संख्येनं महिला आणि मुलांचा सहभाग असलेल्या आंदोलनावर सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केल्याचं वृत्त आहे. रावळकोटमध्ये सुरक्षा दलांनी आंदोलकांविरुद्ध कारवाई केली. गेल्या 50 दिवसांपासून आंदोलक महिला आणि मुलं आंदोलनस्थळी स्थान मांडून बसले आहेत. पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील मानवी हक्क समितीनं दिलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार आंदोलनादरम्यान 80 जणांचा मृत्यू झाला आहे. या परिसरात चांगल्या सुविधा आणि विकासाची मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं डाबर या खासगी आस्थापनेला मध, गाईचं तूप आणि खाद्यतेल यांच्यासंबंधी 100% दावा करत विक्री करण्यास मनाई केली आहे. अशा प्रकारचा उल्लेख या कायद्याचा उल्लंघन करणारा आहे. प्राधिकरणानं समाज माध्यमांवरील संदेशाद्वारे दिलेल्या माहितीनुसार त्यांनी डाबर इंडिया लिमिटेडला अशा प्रकारचा दिशाभूल करणारा दावा करून खाद्यपदार्थांच्या विक्रीला निर्बंध जारी केले आहेत. कंपनीच्या संकेतस्थळावर मध, ऍपल सायडर व्हिनेगर, व्हर्जिन नारळ तेल, तीळ तेल, गाईचं तूप, नारळ पाणी, नारळाचं दूध आणि तत्सम उत्पादनांच्या जाहिरातीत असा दावा करण्यात आला असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. अरुणाचल प्रदेशचे दिव्यांग बॅडमिंटनपटू बिरी ताकर यांनी ब्राझीलमधील बीडब्ल्यूएफ पॅरा वर्ल्ड सर्किटमध्ये पुरुष दुहेरी सुवर्ण आणि कांस्य अशा 2 पदकांची कमाई केली आहे. बिरी यांच्या या यशाबद्दल अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल अभिनंदन केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलकांविरुद्धचे गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. विविध मुद्द्यांवरून संसदेत कालही गदारोळ, कामकाजात व्यत्यय. बिहारमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी, गुजरातची जागा भाजपला तर मध्य प्रदेशात काँग्रेसला यश. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणाविरुद्ध अमेरिकेतील 25 राज्यात खटला दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: दोनशे 229 अंश नोमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि FM बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात. आता प्रसारित करीत आहोत हिंदी गझलांचा कार्यक्रम मेहराब.

नफीज आलम यांच्या कल्पनाविष्कारातून साकारलेली ही हिंदी गझल गात होते पंकज उधास, तर संगीत दिलं होतं अली घनी यांनी.

अरुण भैरव यांच्या लेखनीतून ओघळलेले हे शब्द संगीतबद्ध केले होते अल्ताफ राजा आणि वैष्णव देवा यांनी, तर गात होते अल्ताफ राजा. श्रोते हो, आपण ऐकत आहात मेहराब, हा हिंदी गझलांचा कार्यक्रम.

श्रोतेहो, अदनान सामी आणि आशा भोसले यांच्या स्वरातून ही हिंदी गझल आत्ताच आपण ऐकलीत. ही गझल लिहिली होती रियाज उर रहमान सगर यांनी, तर संगीतबद्ध केली होती अदनान सामी यांनी.

0: श्रोते हो, हस्ती मल हस्ती यांच्या कल्पनाविष्कारातून साकारलेली ही हिंदी गझल संगीतबद्ध केली होती अली घनी यांनी, आणि गात होते पंकज उधास. याबरोबरच श्रोते हो, मेहराब या हिंदी गझलांच्या कार्यक्रमात आता इथेच थांबूयात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून 229 किलोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर. आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. 9 वाजतायत, लगेचच प्रादेशिक उर्दू बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देण्यात येतील, त्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: छत्रपती संभाजीनगर है, मुंतहा फारूखी से इलाकाई खबरें सुनिए. पेश है खास खबरों की सुर्खियां. नीट इम्तिहान से मुतालिक एहतजाज पर तलबा के खिलाफ कार्रवाई समेत मुख्तलिफ मामलात पर पार्लियामेंट की कार्रवाई तीसरे हफ्ते भी मुतासिर. तलबा मजाहिरीन के खिलाफ मुकदमात वापस लेने में कोई कानूनी रुकावट नहीं, तल अदालत उज़्मा का फैसला. देही

0: चा भाग 8 आता ऐकूयात.
1: राष्ट्रीय यशाचा पाया भक्कम करणारी शैक्षणिक संस्था
2: बोसलेज मिड IIT अँड HBRS सेंटर परभणी.
1: श्रोतेहो, आता आपण ग्राहक केंद्रित कार्यक्रमा अंतर्गत ऐकणार आहोत विज्ञानाच्या अभ्यासातून भविष्याचा वेध ही शैक्षणिक मालिका.
2: संकल्पना आणि निर्मिती सुमेधा कुलकर्णी.
1: फ्रेंड्स, आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून आपण भोसलेज मेड IIT अँड HBRS सेंटर परभणी या शैक्षणिक संस्थेविषयी महत्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे या शैक्षणिक संस्थेचे संचालक प्रताप भोसले सर यांना. सर, सर्वप्रथम आपलं मनस्वी स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
3: धन्यवाद मॅडम.
1: वातानुकूलित हॉल, डेस्क सिटिंग, प्रत्येक वर्गात डिजिटल बोर्ड, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, तसेच प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे विज्ञान शिक्षण देणारी संस्था भोसलेज मेड IIT अँड HBRS सेंटर परभणी.
2: शालेय अभ्यासक्रमासोबतच विविध राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धा परीक्षांची तयारी, अनुभवी शिक्षक वृंद, नियमित चाचण्या, अभ्यास नोट्स, MCQ सराव आणि वैयक्तिक प्रगतीचं मूल्यमापन, विद्यार्थ्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणारी, तसंच 5वी ते 10वी CBSE आणि महाराष्ट्र राज्य मंडळ अभ्यासक्रम JEE नीट फाउंडेशन कोर्स,
1: डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा NS EJS आणि मॅथमॅटिक्स, तसेच इतर सायन्स मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड परीक्षा, विद्यार्थी मंथन परीक्षा, विज्ञान प्रात्यक्षिक प्रशिक्षण, प्रयोगशाळा कौशल्य आणि प्रकल्प मार्गदर्शन अशा वैविध्यपूर्ण गुणवैशिष्ट्यांनी युक्त अशी
2: मालन निवासच्या वर शिवरामनगर परभणी येथील शैक्षणिक संस्था.
1: आजच आपला प्रवेश निश्चित करा भोसलेज मेड IIT अँड HBRS सेंटर.
2: संपर्क क्रमांक 90 96 46 85 18,
1: तसेच 90 49 99 23 62. सर, आपल्या शैक्षणिक संस्थेविषयी जाणून घेत असताना मला आपणास विचारावंसं वाटतं की सर, तुमचा जे फाउंडेशन कोर्स आहे 2.0 जो सध्या रन अप होतोय, तर त्यासाठी प्रगती कार्ड आणि पालक संवाद असा एक क्रायटेरिया तुम्ही तयार केलेला आहे, त्याविषयी काय सांगाल बरं?
3: टास्क कार्ड जे आहे ते म्हणजे टेस्ट अनालिसिस अँड स्कोअर कार्ड सिस्टीम आहे ती, आणि पालकांचा संवाद वाढवण्यासाठी हा टास्क कार्ड आहे, ज्यामध्ये काय होतं, दर महिन्याच्या पहिला रविवार जो असेल त्या पहिल्या रविवारी पालकांची मीटिंग होते. सकाळी 11 आम्ही 6-7 वाजेपर्यंत अवेलेबल असतो. तिथे मग विद्यार्थ्यांची प्रगती समजण्यासाठी टास्क कार्ड ही सिस्टीममध्ये काय आहे की सब्जेक्ट वाईज फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स यांचं मागच्या 7 टेस्टचे मार्क्स आहेत कंटिन्यू एकाखाली एक, त्याच्यानंतर त्यांचं मागच्या 1 असो 2 असो ह्या तिन्ही टेस्टला मिळून ॲव्हरेज मार्क्स किती आले त्या तिन्हीपैकी किंवा 4 पैकी ते एक स्कोर असतो, आणि त्याच्याच खाली स्कोर डेव्हिएशन म्हणजे पहिल्या टेस्टच्या नंतर दुसऱ्या टेस्ट जेव्हा झाली तेव्हा त्या सेकंड टेस्टला त्याचे मार्क्स पॉझिटिव्हली डेव्हिएट झालेत किंवा निगेटिव्हली डेव्हिएट झालेत, हे असं 7ही टेस्टला डेव्हिएशनचे स्कोर येणार. आता 7ही मध्ये समजा त्या विद्यार्थ्यांचं स्कोर डिव्हिएशन पॉझिटिव्हमध्ये आलं तर आपण म्हणू त्याचा आलेख चढताय. समजा जर त्या प्रत्येक वेळेस त्याचं स्कोर डिव्हिएशन निगेटिव्ह आलं तर समजा आपण त्याचा जो आलेख आहे तो उतरताय. त्यात प्लस मायनस होत असेल तर आपण समजू ते एक मे बी थोडंफार प्लस, कधी कधी मायनस, म्हणजे कधी चांगला अभ्यास करतोय कधी कमी पडतोय, या प्रकारे व्हावं. आणि ओव्हरऑल मार्क्सचे सुद्धा हेच ट्रेंड फॉलो करतो की किती ॲव्हरेज मार्क्स आहेत आत्तापर्यंतचे आणि पॉझिटिव्ह आहेत मार्क्स की निगेटिव्ह आहेत. ज्यांचे पॉझिटिव्ह मार्क्स आहेत त्यांना निश्चित इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी ऑलरेडी चांगला एफर्ट ते पण घेत आहेत असं अर्थ होऊ शकतो. ज्यांचे सगळे निगेटिव्ह स्कोर डिव्हिएशन असतील म्हणजे मागच्या टेस्टपेक्षा कमी कमीच होत जातील, त्यांच्या आपल्याला विशेष लक्ष ठेवण्यासाठी मग त्या दिवशी ठरवलं जातं की काय करू आपण पुढच्या 1 महिन्यामध्ये.
1: अशा प्रकारचं हा जो टास्क कार्ड आहे
3: आणि दर महिन्याला पालकांची पहिल्या रविवारी मीटिंग संवाद वाढवण्यासाठी.
1: अच्छा, आता वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आपण कंडक्ट करता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी, तर त्या परीक्षांची केंद्र आणि नोंदणी सुविधा याविषयी काय सांगाल? कारण आपण बघतोय की बहुधा आता ऑनलाईन फॉर्म फिलअप करायचे असतात आणि प्रत्येक वेळी पालकांना यासाठी वेळ भेटेलच असं नाही, किंवा प्रत्येक पालकांना स्वतःहून फॉर्म भरता येईल असंही नाही. मग त्याविषयी तुम्ही काय सांगाल की कोणत्या परीक्षांसाठी आपलं केंद्र अधिकृत सुविधा देतं?
3: आपण जेव्हा फॉर्म ऍडमिशन घेतो तेव्हा 7 परीक्षांचा फॉर्म आपण विद्यार्थ्यांना देतो, ज्याला की त्यांना टिक करून सबमिट करायचं असतं की परीक्षा द्यायची आहे का नाही. तर IOQM या परीक्षेचं आपलं अधिकृत एनरोलमेंट सेंटर आहे, त्यांच्या वेबसाईटवर दिसतं आणि किंवा पोर्टलवर सुद्धा दिसतं. एनएससीजीएससाठी आपण प्रोसेसमध्ये आहोत विचारून, एनरोलमेंट सेंटर कदाचित देऊ शकतील, नाही जरी दिलं तरी परभणीमध्ये आपले कन्या प्रशालामध्ये एनएससीजीएसचं एनरोलमेंट होतं, पण त्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांची माहिती करून त्यांना ट्रान्सफर करतो. त्याच्यानंतर आहे व्हीव्हीएम. 2023 मी जेव्हा आलो तेव्हा व्हीव्हीएम या

0: अधिकृत सेंटर आपण घेतलं होतं.
1: बरोबर.
0: सोबतच NSOIMO यासारख्या ऑलिम्पियाड परीक्षांचं सुद्धा अधिकृत सेंटर आपल्याकडे घेतलं, जिथे की परीक्षा सुद्धा आपल्याकडे द्यायची गरज आहे, बाहेर जायची गरज नाही. ते IMO NSOIEO असेल आणि VVM असेल. आणि राहिली परीक्षा डॉक्टर होमा बालवैज्ञानिक, तर त्यांच्या अधिकृत सेंटर फक्त ते शाळांना असतं, त्यामुळे विद्यार्थ्यांना ते शाळेतच फॉर्म भरायचे असतात. पण काही काही शाळांमध्ये कदाचित फॉर्म भरल्या जात नाहीत किंवा ते त्यांना कनेक्ट होत नाहीत किंवा त्यांची मे बी काही व्यवस्था नसेल, असं काही पार्ट असतात जिथं की शाळा भरू शकत नाहीत. मग त्यावेळेस विद्यार्थ्यांना ऑप्शन दिलेला झाला आहे की होमबाबांनी की इंडिव्हिज्युअल फॉर्म भरा. मग जेव्हाही फॉर्म भरायची वेळ येते तेव्हा इंडिव्हिज्युअलमध्ये म्हटलं म्हणजे कुठे भरायचा, कसं भरायचा, पुन्हा नेट कॅफे जा हे का, ह्या सगळ्या गोष्टी येतात. मग त्याऐवजी आपण इंडिव्हिज्युअल फॉर्म भरताना सुद्धा आपण आपल्या सेंटरमधूनच मदत करतो. आपला जो स्टाफ आहे तो आणि कम्प्युटर लॅब आहे तिथे सगळ्या मुलांचे फॉर्म भरल्या जातात. फॉर्म सबमिट करायच्या आधी मी प्रत्येक फॉर्म स्वतः सुद्धा चेक करत असतो जेणेकरून कोणतीही मिस्टेक त्यात होऊ नये. कारण की जर मीडियम किंवा जरी लँग्वेज चेंज झाली तरी कट ऑफ खूप मोठ्याने फरक होतो. मग त्या गोष्टी सगळ्या चेक करतो आणि नंतर मुलांना आपण फॉर्म भरून घेतो. त्यामुळे मोस्ट ऑफ द एक्झामसाठी मुलांना बाहेर जाऊन लागू नये हा आपला प्रयत्न आहे. त्यामुळे हे सगळे सेंटर्स यावर्षी आपण IOQM सेंटर घेतलेलं आहे, एनरोलमेंट सेंटर. एक महिन्यापूर्वीच आपल्याला सँक्शन भेटलेलं आहे. तर त्यामुळे प्रयत्न हा आहे की सर्व गोष्टी एकाच ठिकाणी त्यांना भेटाव्यात.
1: सर, आता इग्नाइट योकॉन आणि परीक्षावारी हे उपक्रम सुद्धा तुम्ही राबवता, त्याविषयी काय सांगा?
0: इग्नाइट नावाचा प्रोग्राम हा लास्ट इयर पासून आपण चालू केलाय. इग्नाइट हा थोडक्यात त्यांचा आपल्याला करिअरच्या प्रॉस्पेक्टला इग्नाइट करायचे, त्यासाठी आपण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी या सर्व विषयांमधले करिअरची ऑपॉर्च्युनिटीज काय काय आहेत हे आपण मागच्या सत्रामध्ये त्यांना सांगितलं होतं. परभणीच्या सायन्स पार्कमध्ये तिथून पुन्हा काही जिल्हा परिषदेच्या शाळांना पण बोलून त्यांनी त्यांच्या स्पर्धासाठी काय केलं ते सांगितलं. प्लस इग्नाइटमध्ये वेगवेगळं फिजिक्ससाठी नॅशनल इन्स्टिट्यूट कोणचे आहेत, केमिस्ट्रीसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट कोणचे आहेत, बायोसाठी आणि मॅथ्ससाठी नॅशनल इन्स्टिट्यूट कोणकोणचे आहेत. आणि फक्त आपण जे म्हणतो की JEE म्हणजे IITs आणि नीट म्हणजे एम्सच, हे सोडून नॅशनल लेवलचे जे की त्यांना चांगल्या प्रकारचे पॅकेज देऊ शकतील असे कोणकोणते इन्स्टिट्यूट आहेत ते प्रत्येक विषयाचे जवळपास 8-8 तरी सांगितले आपण. तर तो इग्नाइट प्रोग्राम आपण मागच्या वर्षीपासून चालू केलेला आहे, तो याही वर्षी होईल. नेक्स्ट आहे युकॉन नावाची परीक्षा, तर ती याच्यासाठी आहे की परभणीच्या मुलांसाठी मोस्टली असावी आणि परभणीचं जे आपलं टॅलेंट आहे मुलांना इथं अजून जास्त एक्सपोजर भेटावं सेकंड लेवलला, थर्ड लेवलला, यासाठी ही अशाच प्रकारची एक वैज्ञानिक परीक्षा घेतलेली आहे सायन्सवर आधारित. आणि तिसरी परीक्षावारी म्हणजे परीक्षावारी ऍक्च्युली हे गरज विद्यार्थी आणि पालकांची आहे. कारण की संभाजीनगरला आपलं होमीबाबाची लेवल 2 प्रात्यक्षिक होतं, त्यासाठी इथं जी मुलं आधी 4-5 जी मुलं सिलेक्ट व्हायची त्यांच्यासाठी प्रॉब्लेम नसायचा, पण आता ज्या 2023 पासून खूप मुलं सिलेक्ट व्हायला लागायची, आता हे असायची की एवढे 15-20 जण आपल्या क्लासमध्ये असायची. मग पहिल्या वर्षी 9वीचे जी मुलं सिलेक्ट झाली आमची जवळपास 15, तर त्यांचं असं झालं की त्यांना मग रात्रीच्या 3 एक क्रुझर करून दिली आणि काही पालक आणि विद्यार्थी रात्रीच्या 3 इथून गेले. पण नंतर लक्षात आलं की 6वीच्या मुलांना पण तिथे जाण्यात अवघड, सकाळी ते जाऊ शकत नाहीत पहाटे 3. मग असं झालं की मी पुढाकार घेतला आणि पहिल्या वर्षी एक क्रुझर मध्ये जवळपास हे कुल 13 मुलं होती 6वीची, त्यांना घेऊन आपण क्रुझरमध्ये 2 बसून घेऊन गेलो संभाजीनगरला, तिथे परीक्षा दिली आणि रिटर्न आलो. नेक्स्ट इयरला हे विद्यार्थी वाढल्यामुळं डायरेक्ट नेक्स्ट इयरपासून 9वीची सुद्धा जेव्हा तिथे परीक्षेला जायचं तेव्हा पण एक ट्रॅव्हल्स करायला लागायची, जेव्हा 6वीला पण जायचं तेव्हा पण एक ट्रॅव्हल्स व्हायची. आणि मागच्याही याही वर्षी तेच झालं, दोन्ही वेळेस एक एक ट्रॅव्हल्स करावी लागली एवढी मुलं सिलेक्ट झाली. आणि मग त्या प्रोग्रामला सेकंड इयरपासून नाव देण्यात आलं की परीक्षा वारी, म्हणजे याच्यासाठी की परीक्षेसाठी आपण जी सगळं मुलांना घेऊन जातोय ते एका प्रकारे, कारण की जाताना आपण मुलांच्या एक्झाम सेंटरच्या बाहेर थांबेपर्यंत त्यांना सर्कल करून त्यांना कॉन्फिडंट करेपर्यंत उद्घोषणा देण्यापर्यंत मी सोबत त्यांच्या असतो, मीही खूप एन्जॉय करतो आणि येताना एखाद 2 स्पॉट आम्ही पाहून येतो. तर त्यामुळे ही अशी परीक्षावारी ही गरजेनु निर्माण झालेली गोष्ट आहे, ज्याला की आता यावर्षी अजून मोठं स्वरूप आलं. काही मुलांना आपण स्वतः आपल्याकडून घेऊन जातो ज्यांना ग्रामीण भागातले जाणं शक्य नाही त्यांना. आधी जी मुलं सकाळी ट्रेननी जायची 4 आणि तिथं त्या प्रवासात करत करत कसतरी खात जायचे, पण त्याच्याऐवजी आपल्या परीक्षेवर थ्रू गेल्याच्यानंतर त्यांना प्रॉपर राहायलाही भेटतं, जेवायलाही भेटतं.
1: किती छान, म्हणजे एकंदरीतच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासामध्ये येणारे वेगवेगळे अडथळे असतात, ते कसे दूर करता येईल यासाठी तुम्ही सतत प्रयत्नशील असतात. सर, आपण स्टुडिओमध्ये आलात, विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत ही महत्वपूर्ण माहिती पोहोचवली, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद आकाशवाणी परभणीचे सुद्धा आणि मॅडम तुमचे सुद्धा.
1: श्रोते हो, उद्या पुन्हा भेटूया याच वेळी याच कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. राष्ट्रीय यशाचा पाया भक्कम करणारी शैक्षणिक संस्था
2: बोसलेज, मेड IIT अँड HBRS सेंटर परभणी.
1: श्रोते हो, आताच आपण विज्ञानाच्या अभ्यासातून भविष्याचा वेध या शैक्षणिक मालिकेचा भाग 8 ऐकला.
2: संकल्पना आणि निर्मिती सुमेधा कुलकर्णी.

0: वातानुकूलित हॉल, डेस्क सिटिंग, प्रत्येक वर्गात डिजिटल बोर्ड, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, तसेच प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे विज्ञान शिक्षण देणारी संस्था भोसलेज मेड IIT अँड HBRS सेंटर परभणी.
1: शालेय अभ्यासक्रमासोबतच विविध राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धा परीक्षांची तयारी, अनुभवी शिक्षक वृंद, नियमित चाचण्या, अभ्यास नोट्स, MCQ सराव आणि वैयक्तिक प्रगतीचं मूल्यमापन, विद्यार्थ्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणारी, तसेच 5वी ते 10वी CBSE आणि महाराष्ट्र राज्य मंडळ अभ्यासक्रम JEE नीट फाउंडेशन कोर्स,
0: डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा NS EJS आणि मॅथमॅटिक्स, तसेच इतर सायन्स मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड परीक्षा, विद्यार्थी मंथन परीक्षा, विज्ञान प्रात्यक्षिक प्रशिक्षण, प्रयोगशाळा कौशल्य आणि प्रकल्प मार्गदर्शन, अशा वैविध्यपूर्ण गुणवैशिष्ट्यांनी युक्त अशी
1: मालन निवासच्या वर शिवरामनगर परभणी येथील शैक्षणिक संस्था.
0: आजच आपला प्रवेश निश्चित करा भोसलेज मेड IIT अँड HBRS सेंटर.
1: संपर्क क्रमांक 90 96 46 85 18,
0: तसेच 90 49 99 23 62.
2: श्रोते हो, ग्राहक केंद्रित कार्यक्रम विज्ञानाच्या अभ्यासातून भविष्याचा वेध या मालिकेअंतर्गत भोसलेज मेड IIT अँड HBRS सेंटरचे संचालक प्रताप भोसले यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. या मुलाखतीचा भाग 8 आज प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, एक महत्त्वाची सूचना. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठीचं रेकॉर्डिंग सुरू आहे, तरी श्रोत्यांनी 220-890 या फोन क्रमांकावर फोन लावावा ही विनंती. आता वेळ झाली आहे लख लख चंदेरी या हिंदी चित्रपटातील रंगारंग गाण्याच्या कार्यक्रमाची. तत्पूर्वी ऐका.
3: ताई, नोकरी मिळाली.
4: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
3: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
4: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
3: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
4: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
3: पण ताई,
4: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
3: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
4: अच्छा.
5: RBI म्हणते
6: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
2: श्रोते हो, आज आभास कुमार कुंजलाल गांगुली अर्थातच अभिनय, गाणं, नाच, तोंडानं विशिष्ट आवाज काढण्याची ढब, पडद्यावर मस्ती करणारा नायक, बहुढंगी बहुरंगी कलाकार किशोर कुमार यांची जयंती. कार्यक्रमात ऐकूयात त्यांनी गायलेली ही छान छान गाणी.

मंजिल या चित्रपटासाठी योगेश यांची रचना संगीतबद्ध केली होती राहुलदेव बर्मन यांनी, तर गात होते किशोर कुमार. श्रोते हो, किशोर कुमार हे त्यांच्या काळातले सर्वात महागडे गायक होते असंही म्हटलं जातं. आणि असंही म्हटलं जातं की बॉलिवूड स्टार फक्त त्यांच्या गाण्यामुळेच सुपरस्टार म्हणून प्रसिद्ध झाले होते. आपल्या फिल्मी करिअरमध्ये किशोरदा यांनी सुमारे 15,000 जास्त गाणी गायली आहेत. आजही त्यांची गाणी लोकांना मंत्रमुग्ध करतात. 60s देवानंदपासून ते 80s अनिल कपूरपर्यंतच्या अनेक नायकांच्या यशात किशोरदांचा मोठा वाटा आहे.

0: कटी पतंग या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांनी लिहिलेलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं राहुल देव बर्मन यांनी, तर गात होते किशोरदा. श्रोते हो, कानांना रिझवणारी, मनाला मोहणारी, हृदयाला साद घालणारी हजारो गाणी किशोरदांनी गायली आहेत आणि बऱ्याच पिढ्या त्यांनी या गाण्याच्या माध्यमातून सुरेल बनवल्या आहेत, श्रीमंत बनवल्या आहेत. अशा किशोरदांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. आणि याबरोबरच श्रोते हो, आजच्या लखलख चंदेरी या कार्यक्रमात आता इथेच थांबूयात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: ब्रह्मसखी ब्राह्मण वधूवर सूचक मंडळ 5 वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानंतर आता परभणी जिल्ह्यात आपल्या सेवेत. आजच संपर्क करा सीमंदिनी कुंडीकर 94-03-2683-07 या नंबर वर.
2: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
3: मित्रा,
2: तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
4: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची.
5: 229 अंश नोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्स वर आणि FM बँडच्या 102 मेगा हर्ट्स वर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहो. श्रोते हो, आता 9:35 होत आहेत. दैनंदिन उर्दूतून कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देण्यात येईल, तो आम्ही सहक्षेपित करत आहोत.
6: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. नऊ वाजून 35 मिनिटं होत आहेत. यानंतर उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

के एन कृष्णन यांनी गायलेलं कोळी गीत आपण ऐकलं मिश्र संगीत या कार्यक्रमात.

वासव दत्ता या नाटकासाठी अरविंद पिळगावकर यांचा स्वर श्रोते हो आपण ऐकत होतात. शांता शळके यांनी लिहिलेलं हे नाट्यपद संगीतबद्ध केलं होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. आणि याबरोबरच श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता इथेच थांबूयात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. 10:15 आनंद घेऊयात एक FM के गीत या कार्यक्रमाचा. श्रोते हो, भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास लिहायचा झाल्यास किशोर कुमार या नावाशिवाय तो पूर्ण होऊ शकत नाही. गायनासोबतच अभिनय क्षेत्रातही मुसाफिरी करणारा मस्त मौला व्यक्तिमत्व असणाऱ्या किशोर कुमार यांचा आज जन्मदिवस. त्यानिमित्तानं त्यांनी अभिनय केलेला आणि गाणी गायलेला चित्रपट पडोसन यातील काही गाणी आता ऐकूयात. या चित्रपटासाठी शब्दांची गुंफण केली आहे राजेंद्र कृष्ण यांनी, तर संगीताची आखणी केली आहे राहुल देव बर्मन यांनी.

श्रोते हो, या गाण्यात किशोर कुमार यांनी जेवढा अभिनय केला, जेवढं सुंदरसं गाणं म्हटलं, तशाच प्रकारचं त्यांचं वागणंही होतं, अगदी हरहुन्नरी आणि भौडंगी. मनोरंजन विश्वात रमणारे अवघ्या 12 वर्षाचे किशोरदा रेडिओवर गाणं ऐकून स्वतः त्याच्या धूनवर थिरकायचे. तसंच चित्रपटामधील गीतांची पुस्तकं जमा करून त्यातील गीतांना वेगळ्या शैलीत घरी आलेल्या पाहुण्यांसमोर अभिनयासह सादर करून त्यांच्याकडून बक्षीसही मागून घ्यायचे. किशोरदांचे वडील बंधू दादामुनी उर्फ अशोक कुमार आणि अनुप कुमार यांचं बोट धरून स्वतःचं नशीब आजमवण्यासाठी त्यांनी चित्रपटातील अभिनयातून करिअरचा श्रीगणेशा केला. त्यावेळी चित्रपटसृष्टीत अभिनेत्यामधील सर्व गुण तपासले जात होते. त्यात अभिनेत्याला गायनाची कसोटीही यशस्वीपणे पार पाडावी लागत असे.

आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, भोजपुरी, मल्याळम अशा विविध भाषांमधील त्यांनी गाणं गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे. अभिनय करताना गायन आणि संगीताच्या तालावर थिरकणं या त्रिवेणी कलांचा संगम असलेल्या किशोरदांनी दर्शकांसह श्रोत्यांवर भुरळ घातली आहे. नायकांसह गायक यांच्या भूमिकेनं तर दर्शकांना मंत्रमुग्ध केलं. त्यानंतर त्यांनी मीनाकुमारी, वैजंतीमाला, निम्मी, कामी कौशल, मधुबाला, नूतन, माला सिन्हा आणि बीना रॉय यांच्यासारख्या नायिकांसोबत चित्रपटात काम केलं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आणि त्यात पडोसन या चित्रपटातील काही गीतांचा आनंद आपण घेत आहात. हिंदी चित्रपटसृष्टीतील एक यशस्वी पार्श्वगायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किशोर कुमार यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक प्रसिद्ध गाणी गायली आहेत आणि ती मराठी असा

श्रोतेहो, आनंदी गाणी असोत, उडत्या चालीची असोत किंवा अगदी दर्दभरे गीत, किशोर कुमार यांचा गाणी म्हणण्याचा आवाका खूप मोठा आहे. त्यांनी पडोसन या सिनेमात गायलेली गाणी एकापेक्षा एक सुपरहिट झाली होती. असा हा किशोर कुमार नावाचा आनंदाचा झरा रसिकांना पिढ्यानं पिढ्या तृप्त करतच राहील यात काही शंकाच नाही. त्यांच्या या जयंती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. आणि याबरोबरच श्रोते हो, आजचा एके फिल्म के गीत कार्यक्रम इथेच संपला. आजात अभिनेता महान गायक किशोर कुमार यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी अभिनय केलेला आणि गाणी गायलेला चित्रपट पडोसन यातील काही गाण्यांचा आनंद आपण घेतलात. या चित्रपटातील गाणी लिहिली होती राजेंद्र कृष्ण यांनी, तर संगीताची आखणी केली होती राहुल देव बर्मन यांनी. दोनशे 229 अंश अर्थात 1305 kHz आणि FM बँडच्या 102 MHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. चला श्रोते हो, तालासुरांच्या सफरीसोबत

एका अद्भुत अनोख्या अविस्मरणीय सफरीवर आता आपल्याला जायचं आहे, ज्यात निखळ आनंद निर्मळ मनोरंजन आहेच आहे. तेव्हा शब्द विणू, गीत गाऊ, गीतासंगे मैफिलीत दंग होऊ.

नमस्कार श्रोते हो, नमस्कार. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी पल्लवी कवठेकर आपल्या सगळ्यांचं मनस्वी स्वागत करते आहे. श्रोते हो, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण आता एका नयनरम्य अद्भुत सफरीला जाणार आहोत. अशी सफर, असा प्रवास, असं ठिकाण जे प्रत्येक ऋतूत त्याच्या सौंदर्याची उधळण मुक्त हस्तानं करत राहतं. पहाडो के जिस्मो पे बर्फो की चादर, चिनारो के पत्तो पे शबनम के बिस्तर, हसी वादियो मे महकती है केसर, कही झिल मिलाते है झीलो के जेवर, हे काश्मीर धरती पे जन्नत का मंजर, हे काश्मीर धरती पे जन्नत का मंजर. असं हे काश्मीर, ज्याला उच्चारताच धरतीवरचा स्वर्ग नंदनवन हे विशेषण येणारच येणार. श्रोते हो, काश्मीर हे केवळ पर्यटन प्रेक्षणीय स्थळ नसून या धरेवर निसर्गाच्या सौंदर्यानं ओतप्रोत भरलेली एक मनमोहक सुंदरशी कविता आहे. निसर्गानं पृथ्वीवर साकारलेलं एक सुंदर स्वप्न आहे. थोर पर्शियन कवी फिरदोसन जेव्हा या काश्मीरवर आले होते, त्यांनी प्रथमच काश्मीरचं दर्शन घेतलं तेव्हा ते उत्स्फूर्तपणे म्हणाले होते, अगर कही जमी पर जन्नत हो तो हमी नसतू, हमी नसतू, हमी नसतू, असं त्रिवार जयघोष करत ते म्हणाले. आणि याचाच अर्थ, जर पृथ्वीवर कुठे स्वर्ग असेल तर तो फक्त इथेच आहे, इथेच आहे आणि इथेच आहे. आणि खुद्द काश्मीर या बाबतीत संशयाला जागाच ठेवत नाही. तेव्हा श्रोते हो, आज महान गायक किशोर कुमार यांची जयंती आणि आपला काश्मीरचा सफर यांचा सुवर्ण मध्य साधून किशोर कुमार यांनी गायलेलं हे सुंदरचं काश्मीरवरचं गीत आता ऐकूयात.

श्रोते हो, माता वैष्णव देवीच्या प्रसन्न दर्शनानं मन पावन होतं, प्रफुल्लित होतं आणि तिच्याच आशीर्वादानं काश्मीरच्या यादगार सफरीला सुरुवात होते. जगातील अनेक लांबलचक बोगद्यांपैकी नरशी बोगद्यातून हा धरतीवर स्वर्गाचा प्रवास सुरू होतो. त्या अंधाऱ्या बोगद्यातून बाहेर पडताच जो उजेड दिसतो ना, तो या नंदनवनाचा. इथे पाऊल ठेवताच एका वेगळ्याच दुनियेत आल्याचा भास होतो. ते वातावरण, ती शुद्ध हवा, तो प्रत्येक क्षण न क्षण किती किती जगावा असं होतं. वेळ पुढे सरकूच नये असं वाटतं. चहूबाजूला पसरलेले बर्फाच्छादित चंदेरी पर्वत, संत वाहणाऱ्या नद्या आणि हिरवीगार विस्तीर्ण कुर्ण मनाला भुरळ घालतात. हिवाळ्यात जेव्हा इथं पांढऱ्या शुभ्र बर्फाची चादर पसरते ना, तेव्हा सर्व काही स्तब्ध आणि शांत वाटतं. तर वसंत ऋतूत संपूर्ण खोरं रंगीबेरंगी फुलांनी बहरून जातं आणि मनाला ताजतवानं करतं.

श्रोतेहो, श्रीनगरचं डल लेक, जगप्रसिद्ध सरोवर, हे काश्मीरच्या सौंदर्याचा मानबिंदू आहे. या सरोवराच्या संथ पाण्यावर तरंगणाऱ्या आलिशान हाऊसबोट आणि रंगीबेरंगी शिकारा प्रत्येक पर्यटन प्रेमींना एक अद्भुत आनंद देतात. सरोवरातील तरंगती बाजारपेठ आणि तरंगणाऱ्या हाऊसबोट म्हणजे अहो आश्चर्यम. ही लोक रात्रंदिवस पाण्यातच असतात, पाण्याशी त्यांची घट्ट नाळ जुळलेली असते. सूर्यास्ताच्या वेळी हाऊसबोट समोरच्या पोर्चमध्ये किंवा अंगण म्हणूयात, तिथे कुटुंबियांसोबत गप्पा मारत मारत

0: कहवा. कहवा हे काश्मीरचं एक बेमिसाल कमाल धम्माल असं पेय आहे बरं का. तर हे कहवा पिण्यात कोण आनंद आहे म्हणून सांगू श्रोते हो. हा आनंद घेत असतानाच महिलांचा आणखीन एक आनंद द्विगुणित करणारा शिकारा येतो आणि त्यातील तो नावाडी काश्मीरी पेहराव दागिने भाड्यानं देऊन फोटोशूट करून देत असतो. अर्थातच जिथे गेलो तिथली संस्कृती आत्मसात करण्या इतका वेळ नसला तरी फोटोच्या स्वरूपात आठवणी तरी ताज्या राहतात ना. मग काय, काश्मीरी स्त्रियांचे दागिने ते मोठे मोठे झुमके, संपूर्ण गळा झाकला जाईल असं मोठंसं नेकलेस, तो त्यांचा काश्मीरी वर्क केलेला ड्रेस, डोक्याला रुमाल, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर काश्मीर की कलीमधला शर्मिरा टागोरवाला हुबेहूब लुक ते करून देतात आणि मग डल लेक आणि शिकारावर चित्रित शम्मी कपूर आणि शर्मिला टागोर यांना कोण विसरेल बरं. सारखं सारखं हेच गाणं ओटांवर रुंजी घालत असतं.
1: ये चांद सा रोशन चेहरा.

श्रोते हो, सूर्यास्त झाला की मौज मस्ती मजा झाली की आपोआपच पावलं वळतात ते हाऊसबोटेकडे, म्हणजेच काश्मीरच्या संथ नितळ पाण्यावर तरंगणाऱ्या ह्या हाऊसबोट म्हणजे लाकडावर कोरलेलं एक जिवंत स्वप्न आहे. झेलम नदी आणि दल सरोवराच्या कुशीत विसावलेल्या नौका म्हणजे केवळ राहण्याचं ठिकाण नसून ती काश्मीरी संस्कृती, कला आणि आदरातिथ्याची तरंगती राजवाडे आहेत. प्रत्येक हाऊसबोट ही एका कसलेल्या कारागिराची कलाकृती असते. देवदार लाकडाच्या सुवासिक फळ्यांपासून बनवलेल्या या बोटींच्या छतावर आणि खांबावर खतमबंद नावाची पारंपरिक काश्मीरी लाकूड कोरीव कला पाहायला मिळते. लाकडाचे छोटे छोटे तुकडे एकमेकात एका वेगळ्याच नजाकतीनं गुंफून तयार केलेली ती नक्षी डोळ्यांचं पारणं फेडतं. खिडक्यांवर असलेली नाजूक नक्षीकाम केलेली जाळी बाहेरच्या बर्फाच्छादित पर्वतांना एका सुंदर चौकटीत बंदिस्त करत असते. हाऊसबोटच्या आत पाऊल ठेवताच एका वेगळ्याच युगात प्रवेश केल्याचा भास होतो. जमिनीवर पसरलेले मखमली, हाताने विणलेले काश्मीरी कालीन, कॅलिडोस्कोप सारखे रंग असणारे गालिचे, काश्मीरी वर्क केलेले रेशमी किंवा कॉटनचे जाडसर पडदे आणि भिंतीवर लटकवलेली पेपर मॅसेजची सुंदर चित्रे, तसंच लाकडी कोरीव काम केलेले आलिशान सोफे राजेशाही थाटाची अनुभूती देतात. हं, रात्रीच्या वेळी जेव्हा बोटीवरील झुंबर आणि कंदील उजळतात तेव्हा त्यांचे पिवळसर उबदार प्रतिबिंब पाण्यात पडतं, त्यामुळे संपूर्ण बोट सोन्यासारखी चमकू लागते. या हाऊसबोटच्या बाल्कनीत बसून काश्मीर न्याहाळणं हा खरंच एक दैवी अनुभव आहे. पहाटेच्या वेळी सरोवरावर पसरलेले धुक्याचे पांघरून लांबवर दिसणारे पांढरे शुभ्र पीर पंजाल पर्वत आणि संथ पाण्यावर पडणारी सूर्यकिरणं मनाला शांत करतात खरं, पण एक अनामिक हुरहुर लावून जातात. कारण पुढल्या प्रवासाला निघायचं असतं ना, पायच ओढत नाही. अवघ्या 12 ते 15 तासात त्या हाऊसबोटीशी आपलं नातं इतकं घट्ट होतं की तिच्या निरोपाचा क्षण खरंच हळवा होऊन जातो. खरंच ना श्रोते हो, तिथला क्षण न क्षण जगायला हवा.

श्रोते हो, या गाण्यात हाऊसबोटीवरचं बरंच नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळतं. हाऊसबोट हे केवळ पाळण्यासारखं पाण्यावर झुलणारं घर नाही, तर ती काश्मीरच्या सौंदर्याला स्वतःमध्ये साठवून ठेवणारी एक मखमली पेटीच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. श्रोते हो, टुलिप गार्डन हे पृथ्वीवरील स्वर्गाचं एक जिवंत कॅनव्हस आहे, जिथे निसर्ग स्वतः रंगाशी खेळतो. या बागेत येताच देहभान विसरायला होतं. निसर्गाच्या या अद्भुत कलेत प्रत्येक जण स्वतःला हरवून बसतो. तांबडा, पिवळा, गुलाबी, जांभळा आणि पांढरा अशा असंख्य रंगांचे हे ट्युलिप एकाच वेळी फुलतात. जणू धरणी मातेनं पांघरलेला एक मऊ रेशमी आणि रंगीबेरंगी गालिचाच. श्रोते हो, हा केवळ फुलांचा ताटवा नाही, हे तर धरणीचं जिवंत गाणं, चित्रातही जे रेखाटतानं यावं असं निसर्गाचं हे देखणं बोलणं क्षणभर थांबून इथंच राहावं. विसरून जगाचे सारे भान ट्युलिपच्या या नंदनवनात तृप्त तृप्त होतात मानवाचे प्राण. श्रोते हो, ट्युलिप गार्डन ती फुलं आणि अमिताभजी आणि रेखाजी नाही आठवल्या असं होईल का हो? लहानपणापासून ट्युलिप आणि या जोडीचं देखणं गाणं हेच तर समीकरण आपण पाहत आलो आहे ना.

चला श्रोते हो, आता पुढच्या प्रवासाला निघायचं आहे. उद्या गुलमर्गला जायचं आहे. तेव्हा तिथे जायला वेळ तर लागेल, वाटेत थोडासा विसावाही घ्यावा लागेल. तेव्हा तुम्ही सुद्धा आता या वळणावर इथेच विसावा घ्या. परत उद्या उर्वरित काश्मीरचा प्रवास आणि छानशी सदाबहार गाणी आपण ऐकणार आहोत. तोपर्यंत पल्लवी कवठेकरला निरोप द्या. नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
2: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
4: ब्रह्मसखी ब्राह्मण वधूवर सूचक मंडळ 5 वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानंतर आता परभणी जिल्ह्यात आपल्या सेवेत. आजच संपर्क करा सीमंतिनी कुंडीकर 94-03-2683-07 या नंबरवर. जवाहर नवोदय विद्यालय वसमत, जिल्हा हिंगोली इथे शैक्षणिक वर्ष 2027-28 वर्ग 6वी साठी cbse.itms.rcil.gov.in/nvs/ या संकेतस्थळाला भेट देऊन निःशुल्क अर्ज करा. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 7 ऑगस्ट 2026 तसेच निवड चाचणी 28 नोव्हेंबर 2026 रोजी होईल. अधिक माहितीसाठी संपर्क करा 98-18-96-22-41 या नंबरवर. जवाहर नवोदय विद्यालय वसमत, जिल्हा हिंगोली.
0: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम पुराणी यादे पुराणे गीत. संकलन आणि निवेदन आहे सीमंतिनी कुंडीकर.

श्रोते हो नमस्कार. पुराणी यादें पुराने गीत या मालिकेमध्ये सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी अगदी सहर्ष स्वागत करते आहे. आणि आज या कार्यक्रमातून आपल्यापर्यंत छानशी गाणी मी आपल्यासाठी घेऊन आले आहे.

आणि या कार्यक्रमातून ऐकायला मिळतात अशी श्रोत्यांची अपेक्षा असते. परंतु बऱ्याचदा मी अगदी अलीकडच्या काही चित्रपटातल्याही गीतांबद्दल छानशी माहिती देत असते, ती गीतं आपल्याला ऐकवत असते, परंतु अनेक श्रोत्यांचं असं म्हणणं आलं की पुराणी यादें पुराणे गीत असं म्हटलं की आम्हाला खूप जुनी गाणी ऐकायला आवडतात आणि तीच गाणी या कार्यक्रमात आम्हाला अपेक्षित आहेत. यासाठी या सगळ्या श्रोत्यांच्या आवडीची आणि त्यांना अपेक्षित असणारी ही पुराणी पुराणी गीतं या कार्यक्रमातून मी आपल्याला ऐकवणार आहे. चला तर मग थोडाही वेळ न लावता आता सुरू करूयात पुराणी यादें पुराणे गीत.

पुराणी यादें पुराणे गीत या मालिकेमध्ये श्रोते हो, आता आपण जे गीत ऐकणार आहोत ते गीत आहे 1989 साली प्रदर्शित झालेल्या प्रेम प्रतिज्ञा या चित्रपटातील प्यार कभी कम नहीं करना। तर श्रोते हो, प्रेम म्हणजे केवळ शब्दांची देवाणघेवाण नसते, आयुष्यभर जपलेलं एक सुंदर वचन असतं। सुखात असो वा दुःखात, काळ कितीही बदलला ना तरी प्रेमाची ओब आणि विश्वास कधीच कमी होऊ नये हाच संदेश देणारं एक हृदयस्पर्शी गीत म्हणजे प्यार कभी कम नहीं करना। 1989 साली प्रदर्शित झालेला प्रेम प्रतिज्ञा हा चित्रपट, या चित्रपटामध्ये मिथुन चक्रवर्ती, माधुरी दीक्षित, विनोद मेहरा, रणजित आणि सतीश कौशिक यांच्या प्रमुख भूमिका होत्या। प्रेम, संघर्ष, न्याय आणि नात्यातील विश्वास यांची सुंदर सांगड घालणारा हा चित्रपट त्या काळात प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला होता। श्रोते हो, या चित्रपटातील गीताचे गीतकार इंदिवर, साधा सरळ पण मनाला स्पर्श करणारे शब्द हे इंदिवर यांच्या लेखणीचं वैशिष्ट्य आहे। या गीतालाही त्यांनी प्रेमातील निष्ठा आणि आयुष्यभर साथ देण्याची भावना अत्यंत सुंदरपणे व्यक्त केली आहे। आणि बप्पी लहरी यांचं संगीत, डिस्को संगीतासाठी प्रसिद्ध असलेल्या बप्पी लहरी यांनी या गाण्यात मात्र अतिशय मधुर, भावपूर्ण आणि रोमॅन्टिक चालीची रचना केली आहे, त्यामुळं हे गीत त्यांच्या बहुआयामी संगीतशैलीचं उत्कृष्ट उदाहरण मानलं जातं। अशा त्यांच्या मधुर स्वरांना बप्पी लहरी यांच्या वेगळ्या शैलीची साथ लाभल्यामुळं या गीताला एक वेगळीच ओळखही मिळाली आहे। प्रेमातील विश्वास आणि नात्यातील जिव्हाळा व्यक्त करणारं हे गीत आजही जुन्या हिंदी चित्रपट संगीताच्या चाहत्यांच्या मनात तितक्याच प्रेमानं जपलं जातं। तर श्रोते हो, चला मग ऐकूयात प्रेमाची साथ कधी कमी होऊ नये, नात्यातील विश्वास सदैव कायम राहावा अशी सुंदर भावना व्यक्त करणारं हे सदाबहार गीत प्यार कभी कम नहीं करना।

श्रोते हो, पुराणी यादे पुराणे गीत या मालिकेमध्ये आता आपण ऐकणार आहोत 1971 साली प्रदर्शित झालेल्या गॅम्बलर चित्रपटातील हे गीत. हिंदी चित्रपट संगीतातील काही गाणी अशी असतात ना जी प्रेमाची भावना अगदी खोडकर, निराकस आणि हळुवार शब्दात व्यक्त करतात. प्रेमात मन जपण्याची, भावना सांभाळण्याची एक गोड विनंती या गीतातून आपल्याला ऐकायला मिळते. असंच एक छानसं सदाबहार गीत म्हणजे चुडी नहीं है मेरा दिल है, देखो देखो टूटे ना. हे अत्यंत लोकप्रिय असं गीत आता आपण ऐकणार आहोत. या चित्रपटामध्ये देवानंद आणि जहिदा यांनी प्रमुख भूमिका साकारलेल्या आहेत आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन अमरजीत यांनी केलेलं आहे. रहस्य, रोमांच आणि प्रेम यांचा सुंदर मिलाफ असलेला हा चित्रपट त्या काळात विशेष गाजला. श्रोते हो, या गीताचे गीतकार आहेत नीरज. साधं, सहज आणि काव्यमय शब्द हे नीरज यांच्या लेखणीचं वैशिष्ट्य आहे. चुडी नहीं है मेरा दिल है या ओळीत त्यांनी प्रेमातील कोमल भावना अतिशय सुंदर रूपकातून व्यक्त केल्या आहेत. अर्थात या गाण्याला एस डी बर्मन यांचं संगीत आणि त्यांच्या सुरावटीमध्ये भारतीय लोकसंगीताचा गोडवा आणि भावनांचा सहज प्रवाह आपल्याला नेहमीच अनुभवायला मिळतो, हो ना? आणि त्यामुळेच हे गीत आजही संगीतप्रेमींच्या मनात ताजच आहे. किशोरदांच्या खटाळ शैलीला लता दिदींच्या कोमल स्वरांची मिळालेली साथ म्हणजे एक वेगळंच सौंदर्य प्राप्त करून देणारं हे छानसं गीत आता आपण ऐकणार आहोत. देवानंद यांच्यावर चित्रित झालेली अनेक गाणी त्यांच्या सहज, स्टायलिश आणि प्रसन्न अभिनयामुळे लोकप्रिय झालेली आहेत. श्रोते हो, चुडी नहीं है मेरा दिल है हे गीतही त्यापैकीच एक आहे. किशोर कुमार यांच्या खटाळ गायकीनं आणि एस डी बर्मन यांच्या सुरेल संगीतानं या गीताला अशी मोहकता दिली आहे ना, अनेक दशकांचा काळ लोटूनही हे गीत सदाबहार गीतांच्या कार्यक्रमात तितक्याच आवडीनं आपल्याला ऐकावंसं वाटतं, हो ना? चला तर मग श्रोते हो, ऐकूयात प्रेमातील नाजूक भावना, सुरेल शब्द आणि अविस्मरणीय संगीताचा सुंदर संगम असलेलं हे अजरामर गीत, चुडी नहीं है मेरा.

श्रोतेहो, पुराणी यादे पुराणे गीत या मालिकेमध्ये आपण सदाबहार हिंदी छान छान गीतं ऐकतो आहोत. आपल्या श्रोत्यांच्या फरमाईशवरून जुन्या चित्रपटातील गाण्यांची त्यांची आवड लक्षात घेता आपण या गाण्यांची निवड केलेली असते आणि सीमंतीने आपल्यापर्यंत ही सदाबहार छान छान गाणी आपल्याला ऐकवत असते. छोटीशी छानशी संकलित केलेली माहिती या कार्यक्रमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न मी नेहमीच करत असते. या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत आता आपण ऐकणार आहोत. 1975 साली प्रदर्शित झालेल्या सदाबहार अजरामर बहारदार चित्रपट शोले या चित्रपटातलं हे गीत आहे महबूबा महबूबा. हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अशी काही गाणी आहेत की त्यांचा पहिला ठेका कानावर पडला की पाय आपोआप ताल धरू लागतात. जोश, उत्साह, नृत्य आणि वेगळ्या संगीत शैलीचा अप्रतिम संगम असलेलं असंच एक सदाबहार गीत म्हणजे महबूबा महबूबा. श्रोते हो, रमेश सिप्पी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, जया बहादुरी, संजीव कुमार आणि अमजद खार यांनी

अविस्मरणीय अशा भूमिका साकारलेल्या आहेत. शोले हा केवळ चित्रपट नसून भारतीय चित्रपटसृष्टीतील एक मैलाचा दगड मानला जातो. आणि या गाण्याचे शब्द लिहिलेले आहेत आनंद बक्षी यांनी. त्यांच्या शब्दांमध्ये प्रेमाची मस्ती, उत्साह आणि नृत्यांचा जल्लोष सुंदरपणे व्यक्त झालेला आपण पाहतो. श्रोतेहो, या गीताला संगीत अर्थातच आर डी बर्मन यांचं, आणि विशेष म्हणजे हे गीत आर डी बर्मन यांनी स्वतः गायलेलं आहे बरं का. त्यांच्यासोबत आशा भोसले यांचा सुरेल आवाज, आर डी बर्मन यांच्या दमदार रांगड्या आवाजामुळे या गाण्याला एक वेगळीच ओळख मिळालेली आहे. आणि श्रोतेहो, पडद्यावर हे गीत आपण हेलन यांच्या अफलातून नृत्यावर चित्रित झालेलं नेहमीच बघतो, आपल्याला ते आवडतंही. हेलन यांच्या अदाकारीनं, नृत्यशैलीनं आणि प्रभावी सादरीकरणामुळं मेहबूबा मेहबूबा हे गीत हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट कॅबरे शैलीतील गीतांपैकी एक मानलं जातं. श्रोतेहो, या गाण्याची चाल तयार करताना आर डी बर्मन यांनी पाश्चात्य आणि मध्यपूर्वेतील संगीत शैलीतून प्रेरणा घेतली होती असं म्हटलं जातं. सुरुवातीला हे गाणं दुसऱ्या गायकाकडून गाऊन घ्यावं असा विचार झाला होता. मात्र त्यांचा स्वतःचा आवाज ऐकल्यानंतर संपूर्ण टीमनं हे गीत त्यांनीच गावं असा आग्रह धरला. आणि हा निर्णय इतका यशस्वी ठरला की मेहबूबा मेहबूबा हे आर डी बर्मन यांच्या सर्वाधिक लोकप्रिय गायनांपैकी एक बनलं. आणि हेलन यांच्या नृत्यामुळं या गीताची लोकप्रियता आणखीनच वाढली. आजही अनेक संगीत मैफिलींमध्ये हे गाणं रंगत आणतंच, हो ना. चला तर मग श्रोते हो, जोश जल्लोष आणि अविस्मरणीय संगीत आणि हेलन यांच्या मोहक नृत्यानं सजलेलं अजरामर गीत आता आपण ऐकूया, मेहबूबा मेहबूबा.

0: तसे होते हो पुराणी यादें पुराने गीत या आपल्या सुरेल मैफिलीत आज आपण हिंदी चित्रपटसृष्टीतील काही अजरामर सदाबहार गीतांचा मनमुराद आनंद घेतलात. या सुरांनी जुन्या आठवणींना उजाळा तर दिलाच, मनातल्या भावनांना अलगद स्पर्शही केला आणि संगीताचा सुवर्णकाळ पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांनाच अनुभवायला मिळाला. श्रोते हो आपणही या सुरेल प्रवासाचा आनंद घेतला असेलच अशी आशा व्यक्त करते. आजचा हा कार्यक्रम इथेच संपवते. पुन्हा भेटूयात अशाच एका नव्या भागात नव्या आठवणी आणि सदाबहार गीतांच्या खजिन्यासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा आणि संगीताची अशीच नाळ जपून ठेवा. आणि आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे तेव्हा सीमंतिनीला निरोप द्या. टेक केअर अँड बाय बाय.
1: पुराणी यादे पुराणे गीत हा कार्यक्रम श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. संकलन आणि निवेदन होतं सीमंतिनी कुंडीकर यांचं.
2: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
3: मित्रा,
2: तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
4: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.

श्रोते हो, ऑगस्ट महिन्यापासून आपल्या आवड बळीराजेची या कार्यक्रमामध्ये थोडासा बदल झालेला आहे. कृपया श्रोत्यांनी लक्षात घ्यावा, ऑगस्ट महिन्यापासून आवड बळीराजेची हा कार्यक्रम दर रविवारी संध्याकाळी 7:30 प्रसारित होईल. कृपया श्रोत्यांनी याची नोंद घ्यावी. तेव्हा श्रोते हो, या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्याला भरपूर असे पत्रे पाठवायची आहेत आणि सोबतच मनोरंजक अशी गाणी देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ऐकू शकाल दर रविवारी संध्याकाळी 7:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10 बाय 10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40 बाय 12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख, आकाशवाणी परभणी.
1: समस्त श्रोत्यांना सूचित करण्यात येते की शेत शिवारी या कार्यक्रमामध्ये तात्पुरते बदल करण्यात आलेले आहेत. श्रोते हो, आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी, सोमवारी

0: बुधवारी आणि शुक्रवारी, तेव्हा दर बुधवारी लक्ष्मीचा गोठा ही मालिका आपण ऐकू शकाल. सोबतच दर रविवारी श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित गीतांचा कार्यक्रम आवड बळी रजेची आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवारी संध्याकाळी 7:30 प्रसारित करण्यात येईल. कृपया झालेला बदल श्रोत्यांनी लक्षात घ्यावा आणि आवड बळी रजेची या कार्यक्रमासाठी भरभरून असे पत्र पाठवावेत आणि शेत शिवार या कार्यक्रमांतर्गत येणारे सगळे कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून झालेल्या बदलानुसार प्रसारित करण्यात येतील. तेव्हा कृपया श्रोत्यांनी लक्षात घ्यावं, आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेला शेत शिवार कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी प्रसारित करण्यात येईल 7:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: .29° अर्थात 1305 kHz आणि FM बँडच्या 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात. आता वेळ झाली आहे साहित्य संस्कृती या कार्यक्रमाची. आज यात माधव गाडे यांच्या कवितांचं काव्यवाचन आपण ऐकूयात. सहनिवेदन आहे सुषमा कुलकर्णी यांचं.
2: श्रोतेहो नमस्कार. साहित्य संस्कृती या कार्यक्रमात मी सुषमा कुलकर्णी आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, असं म्हणतात आव्हानांनी भरलेला प्रत्येक दिवस ही नव्या संधीची चाहूल असते. आशेच्या किरणांनी मन उजळलं की वाटही आपलीशी वाटते. विश्वास, प्रयत्न आणि संयम यांची साथ कधीही वाया जात नाही, कारण सकारात्मक विचारातून यशाची सुंदर पहाट उगवत असते. श्रोते हो, या छान अशा सकारात्मक ओळींसोबत सुरू करूयात आजचा साहित्य संस्कृती हा कार्यक्रम. आजच्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहोत माधव गाडे यांची स्वरचित कथा. श्रोते हो, माधव गाडे हे परभणी इथे कौटुंबिक न्यायालयामध्ये न्यायालयीन कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. ग्रामीण कथाकार म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांची एक कादंबरी आता सध्या प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्यांच्या कथा, कविता वेगवेगळ्या वृत्तपत्रातून, नियतकालिकातून नेहमीच प्रकाशित होत आलेल्या आहेत. विविध साहित्य संमेलनामधून सुद्धा त्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे आणि त्यांच्या या साहित्य क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना अनेक सन्मान आणि पुरस्कार देखील मिळालेले आहेत. तर चला तर मग श्रोते हो, आजच्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमामध्ये आपण ऐकूयात माधव गाडे यांची नियती ही कथा.
3: नमस्कार श्रोते हो, माझी नियती ही कथा सादर करत आहे. खाली मान घालून जेवणाऱ्या निवृत्तीच्या डोळ्यातून बाहेर पडणारी आसव थांबवण्याचा तो पुरेपूर प्रयत्न करत होता, परंतु हृदयाला भरता आल्यानं ती घळाघळा बाहेर पडत होती. त्याचबरोबर ओठांनाही कंप सुटून हातही थरथर कापत होती. बाई माणूस असती तर तिनं हुंदका देऊन आसवांना वाट मोकळी करून मन हलकं केलं असतं. हा ठरला पुरुष. पुरुषी मन खंबीर असतं, तसं ते ताठही असतं. ते मिठाच्या खड्याप्रमाणे एकदम विरघळत नाही, तर ते कापसाप्रमाणे सर्व ओलावा आपल्यामध्ये शोषून घेतं. तरीही भावनांचा कल्लोळ इतका हळवा असतो की तो भल्याभल्यांना हे लावून सोडतो. त्याची झालेली गलितगात्रावस्था सगळं सांगून जात होती. तो मात्र भावनांना आतल्या आत दाबत स्वतःला सावरत होता. न बोलताही ओठांनी कंप धरला होता. अशाही परिस्थितीत तो चार घास कशीबशी पोटात ढकलत होता. आसवांना न सावरता आल्यानं बरीच आसव ताटात मिसळली होती. निवृत्ती गावातील सर्वात धनाढ्य माणूस, रात्रीला पहाटे केव्हा तरी अचानक मुलासोबत घरी आलेला. सकाळी चहा घेतल्यानंतर जेवा म्हणल्याबरोबर आडेविडे न घेता जेवायलाही बसला होता. ज्यानं उभ्या आयुष्यात गोरगरिबांना जवळसुद्धा भटकू दिलं नाही अथवा त्यांचा वारा आणि सावली लागू दिली नाही, आज मात्र चक्क आमच्याकडे जेवण करतो हे पाहून याचं मात्र आईला आश्चर्य वाटत होतं. समोर भाकरी घेऊन उभी असलेली आई त्याला न्याळत होती. निवृत्तीनं खाली घातलेली मान आणि त्याच्या डोळ्यातून येणारी आसव पाहून हा कशामुळं रडतो आहे हे काही तिला समजत नव्हतं. निवृत्ती आईच्या माहेरचा माणूस, आईपेक्षा 10-12 वर्षांना लहान असला तरी गावातील सर्वात श्रीमंताचा मुलगा. त्याचा खूप मोठा दरारा होता. माणसाला मूळचीच श्रीमती लाभली तर त्याला फारशी अक्कल नसली तरी चालतील. याप्रमाणे माणुसकी आणि अक्कल यांचा संबंध कोठेच आला नव्हता. आईला त्याच्या घरची पूर्वकाणी माहीत असल्यानं आई मुकट्यानं पाहत होती, परंतु तिला परिस्थिती समजून यायला जास्त वेळ लागला नाही. तिनं परिस्थितीचा अंदाज

त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. तो सहजासहजी कुणाच्याही घरी न जाणारा आणि कुणालाही भाऊ न देणारा आज असा अचानक घरी आला होता आणि बडेजावपणाचा अवनत दाखवता जेवा म्हणल्याबरोबर जेवायला बसला होता. त्याला समजावण्यास सुरुवात आई म्हणाली, दादा शांत व्हा, जे झालं ते झालं, आता धीर धरा आणि मनाला थोडी शांतता घ्या बघू. तुमच्यासारख्या हिंमतबाज माणसानं हिंमत हारायची नसती या. तुम्ही सर त्या घरचे आणि गावचे शान आहेत, तुम्ही जर धीर सोडला तर. हे मायेनं बोललेले हकाच दोन शब्द ऐकून निवृत्तीचं मन मेणासारखं पिघळलं आणि त्यानं आतापर्यंत दाबून धरलेला हुंदका एकदम बाहेर सोडून आसवांना जागा मोकळी करून दिली आणि निवृत्ती धाय मोकळून रडू लागलात. त्याला समजावणं अवघड झालं होतं. मी असं कोणतं पाप केलं म्हणून माझ्या रूढी वाईट मिळाली? मी तर कुणाचंच वाईट केलं नाही, मग देवानं अशी सजा काय म्हणून दिली असेल बाई मला? दादा बस झालं, धीर धरा, तुम्ही असं येड्यावणी करायचं नाहीत. देव कधी सजा देण्याचं काम करत नाही, सर्व आपल्या कर्माचा लेखाजोखा असतो. समोर पाण्यानं भरलेला ग्लास उचलून देत आई म्हणाली. पाण्याचा ग्लास हातात घेत निवृत्तीनं पाण्याची चूळ भरून समोरचं ताट बाजूला सारलं. तेवढ्यात परत त्याच्यासमोर ताट सरकत आई म्हणाली, पहिल्यांदा जेवण करा, आपण नंतर बोलूया दादा. परत समोर आलेल्या ताटातील एका भाकरीपैकी अर्धी भाकरी खाऊन निवृत्तीने हात धुतला. बापदाद्याची गडगंज संपत्ती असल्यानं शेती भाती नोकर चाकर घरदार सगळीच सुख उपभोगत होता. अख्ख्या गावात बरोबरी करणारं दुसरं कोणीच नसल्यानं बरीच जण त्याला टरकून राहत होती. नको याची दोस्ती किंवा नको याची दुश्मनी, प्रत्येकजण चार हात लांब राहून याला मानपान द्यायचा आणि त्यालाही वाटायचं माझ्यासारखा मीच आहेत, माझ्यासारखा श्रीमंत या जगात कोणीच नाहीत. आज मात्र सर्व समजून आलं होतं. वेळ सर्वांना संधी देते आणि जगायलाही शिकवते. आयुष्यातले सर्वात वाईट दिवस तो काल रात्रीपासून भोगत होता. श्रीमंतीची कवच कुंडलं तर केव्हाच गळून पडली हे त्याला कळलंसुद्धा नाही. जगातल्या सर्वात गरीब आणि लाचार माणूस म्हणून स्वतःलाच तो अपराधी नजरेनं पाहत होता. जागरण झाल्यानं डोळे लालबुंद होऊन सुजल्यासारखे झाले होते. बगळ्यासारखी पांढरी शुभ्र कोरी करकरीत नेहमी कापडं घालणारा निवृत्ती आज मात्र गैबाण्यासारखा दिसत होता. त्याच्या अंगावरची कापडं पूर्णपणे मळकटून गेली होती. मळकटून गेलेल्या कापडाकडे दुर्लक्ष करून हाताची घट्ट मिठी मारून सोफ्यावर बसला खरा, परंतु त्याची डोळी आत्ताही पानावलेलीच होती. निवृत्ती आईकडे पाहत म्हणाला, काय सांगू बाई, रात्री मुलीनं जळवून घेतल्या. आरं देवा, आईनं कपाळावर हात मारून घेत म्हणाली. आईच्याही डोळ्यातून आसूर यायला लागले. शेवटी ती आई होती या शब्दानं पूर्णपणे व्याकुळ झाली. बायकांची मनं फार हळवी असतात, त्या पटकन नात्याचा दोरा घट्ट वळतात. निवृत्ती आईच्या माहेरचा माणूस असल्यानं नात्यानं भाऊ लागत होता. नात्याच्या कल्पनेत रमून तिनं आसवांना वाट मोकळी करून दिली होती. तिचा जीव त्या भाजलेल्या मुलींच्या वेदनाजवळ जाऊन पोहोचला होता. धनसंपत्तीचा माज खोलवर रुजला असल्यानं माझं कुणावातून काही अडणार नाही या समजुतीतून नावी नाती जाती गोती या सुंदर अशा नात्याला त्यानं कधीच थारा दिला नव्हता. तो आपल्याच श्रीमंतीच्या माजात कालपर्यंत जगत आणि वावरत होता. ज्यानं स्वतःच्या आईवडिलांना भाऊभाऊकीला मानसन्मान दिला नाही तिथं गरिबांच्या मानसन्मानाचं काय? पोरीनं सासरच्या त्रासाला कंटाळून जाळून घेतल्यानं इज्जत धुळीला मिळाली असं त्याला मनोमन वाटत होतं. ज्याची निवृत्तीसमोर मान वरकून बोलायची हिंमत नव्हती तीही आता त्याची खिल्ली उडवतील अशी भीती त्याला मनोमन वाटत होती. पुरीनं माहेरात येऊन जाळून घेणं शंकाकुशंकांना वाव करणारं होतं. चार घरचे चार तोंडत कुणाच्या तोंडाला हात लावणार, ज्याच्या मनाला येईल तसा तो अंदाज बांधून बोलणार होता. या भीतीनं तो पूर्णपणे कोंडमडला होता. रात्री मदतीला धावून आलेली माणसं कोण्या एका जातीची नव्हती तर ती माणूस म्हणून मदतीला आलेली माणसंच होती. ज्या श्रीमंतीबाई दुसऱ्यांच्या भावनांची कदर न करता ज्यांना जनावरासारखी वागणूक दिली तीच माणसं सर्व काही विसरून आज मदतीला धावून आली होती. परंतु आज त्याला अपराधीपणाची जाणीव झाल्यानं त्याची मान खालची वर उचलत नव्हती. परंतु रात्रीच्या घटनेनं निवृत्ती पूर्णपणे हादरून गेला होता. केवळ दुःखच त्याच्या वाट्याला न येता दुःखाबरोबर शंका कुशंकाची भीती आणि लोकांची उणी दुनिया ऐकावी लागतील या भीतीनं तो पुरता हादरून गेला होता. आपली फार मोठी मानहानी होऊन आपल्याला तोंड दागावायला जागा राहिली नाही म्हणून तो खिन्न झाला होता. जवळच उभी असलेली आई म्हणाली, दादा जाऊ द्या, जे झालं ते झालं, मनाला धीर द्या. लेकराचं काही बरं वाईट झालं असतं तर कसं झालं असतं? तिला चार दिवस बघायची, होईल सगळं ठीक. कसं ठीक होईल बाई, मेली असती तर सगळं ठीक झालं असतं. एकदाची किटकिट गेली असती महानशिबाची. दादा असं दाडसाडवानी काय बोलतायत, जे झालं ते झालं, ते काही केल्याभरून थोडंच येणार आहे. तुमचं असं बोलणं त्या पुरीनं ऐकलं तर चार दिवस जगणारी पोर जीव सोडून देईल की? तुम्हीच समजून घ्या आणि धीर द्या त्या पुरीला. बाजूलाच बसलेल्या वडिलाकडं पाहत आई बोलली. तसं तिच्या बोलण्याला वडिलांनी होकार देऊन मान हलवली.
निवृत्तीची डोळे सारखी भरून येत होती. उशीर होतोय म्हणून निवृत्ती दवाखान्यात जाण्यासाठी तयार झाला. त्याचवेळी आईचे लक्ष

त्या कपड्यावर गेलं आहे. एरवी बगळ्यासारखी पांढरी शुभ्र कपडे घालणारा निवृत्ती आज एखाद्या भिकाऱ्यासारखा दिसत होता. आई त्याच्याकडे पाहत म्हणाली, दादा थांबा थोडं, तुमची कपडं फार मळून गेलीत, आत्ता धुवून काढते. नको नको बाई, जे केलंस ते खूप झालं, आता इथं बरेच दिवस राहावं लागेल असं वाटतंय, तेव्हा येईल कधी कधी. बरं मी येऊ का आता? असं म्हणून निघण्याच्या तयारीत असताना आई म्हणाली, थांबा दादा, जेवणाचा डबा तयार केलात तेवढा सोबत घेऊन जा. पुरीबरोबर दवाखान्यात आणखी काही माणसं थांबली असतील ना? आपल्या खेड्यापाड्यातली माणसं, त्यांना शहरातलं जेवण नाही आवडायचं म्हणून मुगाची डाळ आणि भाकरी बनवल्यात, ती उडी घेऊन जा. निवृत्ती अडखळत अडखळत अवघडल्यासारखा खाली मान घालून नको नको म्हणत होता. एवढ्या सकाळी सकाळी का कष्ट घेतलीस बाई? दादा त्यात कसली आलीत कष्ट, अशा वेळी कष्ट म्हणून कसं भागल? माणूस म्हणून माणसाच्या कामाला नाही आलं तर आपल्या जगण्याला काय मतलब? मी तुम्हाला परकी आहे का? मी जरी तुमच्या रक्तामासाची बहीण असले तरी गावच्या नात्यानं बहीण समजा की? हो बाई तू अगदी बरोबर बोललीस बघ, परंतु आता असान की बोलून मला शरमेनं मान खाली घालायला लावू नको. तू खरंच माझी बहीण असेल पूर्वीच्या जन्मी, म्हणून तुझ्या हक्काच्या बोलण्यानं मनाला धीर वाटतोय बघ. दादा पूर्वीचा जन्म कोणी बघितला आहे? माणूस म्हणून या जन्मात जन्माला आलोत तर नाती भाती आणि रीतिरिवाज याच जन्मात आणि इथंच निभवायचे असतात, नाहीतर आपण माणूस असल्याचा काय उपयोग? रानातली पाखरं जनावरं ही एकमेकांना जीव लावतात, आपण तर माणसं, मग ती कशी का असणार? हो का नाही हो? वडिलांकडे बघत आई म्हणाली. तरीही निवृत्ती जेवण घेऊन जाण्यास सारखा नकार देत असल्यानं आई त्यावर चांगली चिडली. का आमचं जेवण चालत नाही का? असं कसं म्हणतेस बाई, असं काही म्हणू नको. तू स्वतःच्या जीवाला वाईट वाटून घेऊ नको. आता मला एक सांग, मी नाही का जीवला आता? असं काहीही नाही. मग कसं, दुखालाही भूक लागते, सुख दुःख आणि भूक काही जातपात पाहून येत नाहीत, ती आली म्हणजे सगळ्यांनाच भोगावे लागतात आणि सोसावी लागतात, तेव्हा असं खंगून आणि खचून जायचं नाही. जेवणाचा डबा समोर ठेवत आई म्हणाली, तसं आपण चुकतं याची जाणीव निवृत्तीला होऊन निवृत्तीनं होकर आरती मान हालून जेवणाचा डबा जवळ घेतलात. जावई बापू उठली असतील तर त्यांना बोलून निघतो मी, आता लय उशीर व्हायलात. एवढ्या मोठ्या श्रीमंतानं मुलाला जावई म्हटल्यामुळे आईला खूप हुरहुरून आलं होतं. एवढा मोठा माणूस आपल्या घरी येतो काय आणि जेवण करतो काय याचं आईला नवल झालं होतं. आईलाही खरोखर त्याची बहीण असल्याचा भास होत होता. ती नात्यात गुरपटून गेली, तिलाही आपण त्याच्यावेळी श्रीमंत असल्याचा भास होत होता आणि खरंच जातीपाती आणि भेदभाव संपला असं तिला वाटू लागलं. आज त्याच्या देहबोलीत झालेला बदल जातीपाती पलीकडचा होता की मनपरिवर्तनाचा होता हे मात्र दिसून येत नव्हतं. त्याला झालेली उपरती ही असह्यतेतून होती की बसलेल्या ठेचांची होती, परंतु एक मात्र नक्की झालं होतं, तो बदलला होता. त्याचं बदललेलं रुपडं पाहून जातपात संपली या अशा आविर्भावात आई आनंदी झाली होती. त्या आनंदात तिची पावलं माझ्या दिशेने झपाझपा पडत होती. चालताना होणाऱ्या पायातील जोड्यांचा आवाज ती माझ्याकडे येत असल्याची जाणीव करून गेला. अरं तो निवृत्ती दादा निघालायत, तुला काहीतरी बोलायचं म्हणतो या, जा बघ. काय म्हणतो या ते? मीही गडबडीनं उठून समोर खोलीत येऊन बसलो. मामा चहा घेतला का? हो हो चहा घेतला, जेवणही केलं आहे आणि बाईने दिलेला जेवणाचा डबा घेऊन निघाहो म्हणतो आहे. असं बोलत असताना निवृत्तीच्या बोलण्यात घोगरेपणा येऊन कंप वाढला होता. त्या कंप सुटलेल्या आवाजात आणि थरथरत्या हातानं माझे दोन्ही हात हातात घेत म्हणाला, लय उपकार झाले तुमचे जावई बापू, वेळेवर तुमची मदत मिळाली म्हणून पोर वाचली बघा. असं काही नाही हो मामा, मी काहीही केलं नाही, जे केलं ते त्या डॉक्टरांनी, त्यांचं उपकार मानत. तसं नाही जावई बापू, आम्हाला कोण ओळखतं इथं? तुम्ही देवासारखं आमच्या मदतीला वेळेत धावून आलात. दवाखान्यात एकही डॉक्टर नसताना तुम्ही त्या डॉक्टरच्या घरी जाऊन मध्यरात्री त्याला उठून आणलात, हे काय कमी झालं? रात्रीचा दिवस केलात म्हणून पोरगी जगली, नाहीतर काय खरं होतं तिचं? निवृत्तीनं हळूहळू जवळ येत दोन्ही हाताची पकड घट्ट करून जोराची मिठी मारली. त्या मिठीची भावना माझ्या लक्षात आली होती. थोड्या थोड्या पाझरणाऱ्या तलावातील पाण्यानं बांध फोडून त्यातील पाण्याचे प्रचंड लोट ताकदीनं बाहेर पडावेत, तसं त्याच्या भावनांचा बांध फुटून अस्व गळागळा बाहेर येत होती. ढसाढसा रडत अस्वांना वाट मोकळी करून मन हलकं करून घेतलं. थोडीशी मिठी सैल झाल्यानंतर मी स्वतःला मोकळं करून घेतलं. माणिक मला माफ कर. मामा असं वेड्यासारखं काय बोलताय? माफी मागायला तुम्ही काय थोडाच गुन्हा केला आहे? मी फक्त तुमच्या मदतीलाच तर आलो आणि हे माझं कामच आहे. आम्ही परक्यांच्याही मदतीला रात्री अपरात्री जातो, तुम्ही तर माझ्या आजूळची माणसं. रक्तामासाची जरी आपली नाती नसली तरी नात्यानं तुम्ही माझे मामाच ना. अशा वेळी मी तुमच्या मदतीला नाही आलो तर मग त्या नात्याचा काय उपयोग? आणि यात कसली आले उपकार आणि कसली आली माफी? हेच करणं माझ्यासाठी सर्व काही आहे
आणि लय मोठं

उपकार बी. अरे बाळा, तू तुझ्या मनाचा मोठेपणा आहे, पण बाळा तुझ्या मामाला एका बाबतीत खरंच तुझी माफी मागायची राहून गेली आहे. ती सहल जर आत्ता बाहेर नाही काढली तर आयुष्यात ती सहल मला टोचत राहणार बघ. ती त्यावेळी टोचलेली सहल आणि त्या सहल या शब्दाने मला झालेल्या यातना, खरं तर या शब्दानेच मला जगण्याचं बळ मिळालं आणि मी माझं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्याच उर्मीतून मी जीवन घडवलं होतं, परंतु आज ती सहल पुन्हा माझ्या मनाला टोचून घाळ करून गेली आणि नको त्या आठवणी मन मात्र बेचैन झालं होतं. झाडाझुडपणा चिरडीत वाऱ्यानं थैमान घालावं आणि पावसानं आपलं रुद्र रूप धारण करून विजेच्या सहाय्यानं उभं झाड पावसाळ्यात जुळून खाक करावं, ते झाड मी असल्याचा भास मला त्या सहल आणि माफी या शब्दानं झाला होता. त्या क्षणाची आठवण मी पूर्णपणे विसरून गेलो होतो, परंतु आज मात्र या शब्दाने माझं काळीज पूर्णपणे छिन्न विछिन्न केलं होतं. मला माझाच देह रक्ताच्या थरळ्यात पडल्यासारखं जाणवत होता. मी संपलेलो आहे आणि माझं अस्तित्वही संपलेलं आहे असं वाटत होतं. या सहल आणि माफी शब्दानं माझा भूतकाळ माझा पाठला करतो आहे असं वाटत होतं. त्यावेळी माझ्या गावात सातवीपर्यंतची शाळा होती. मी सातवी दुसऱ्या नंबराने पास झालो, परंतु पुढचं शिक्षण प्रश्न असा वडिलांना पडला होता. परिस्थितीला ठिगळ लावता लावता पार जगण्याची चाळण झाली होती. चांगल्या मार्काने पास झाल्यामुळे गावातून कौतुकाचा वर्षाव झाला. त्या निकालानं माझ्या भविष्याची नवीन पालवी अंकुरित होत होती असं वडिलांना वाटत होतं. निकालाच्या दुसऱ्या दिवशी मास्तरांनी घरी येऊन पाठ थोपटून एक दोन कांडी पेन भेट म्हणून दिली होती. त्यामुळं तर बापाची छाती 2 इंचानं वर आली होती. पोराला आता चांगल्या शाळेत घाला असं सांगून मास्तर निघून गेला खरा, परंतु खर्च पाण्याचा प्रश्न पुन्हा उभा टाकला. आत्तापर्यंत गावात शाळेत असल्यानं खाण्यापिण्याचा प्रश्न नव्हता, परंतु आता मात्र खर्च वाढणार होता. कमाईचं साधन होतं तेच होतं, त्यामुळे कोणताही बदल होणार नव्हता. बदल होणार होता तो मुलाच्या शिक्षणाच्या अतिरिक्त खर्चाचा. चांगली शाळा शोधण्यासाठी बापानं पायाची पायपीट करून घेतली. शेवटी बऱ्याच प्रयत्नानंतर एका चांगल्या शाळेत पुढील शिक्षणाकरता बाहेरगावी पाठवण्याचा निर्णय झाला. त्यावेळी शिक्षणाचा ध्यास घेतलेली बरीच खेडीपाडी पुढं आली होती. पुरोगामी विचारसरणीला बाजूला सारून शिक्षणाची कास धरू लागली होती. असंच एक छोटंसं टुमदार रस्त्याच्या कडेला वसलेलं केरवाडी हे गाव तालुक्याच्या जवळचं, परंतु शैक्षणिक क्षेत्रात या गावचा हात तालुक्यात कोणीही धरत नव्हतं. रोडच्या दोन्ही बाजून अशोकाची लावलेली झाडं, शाळेपर्यंत असलेला डांबरी रस्ता, रोडलगतचा हातपंप, तारांच्या कुंपणासोबत वळणदार लावलेली बाग, विटांनी त्याला घातलेलं कुंपण अगदी शोभून दिसत होतं. वडील अत्यंत आनंदी दिसत होते. हे सर्व पाहून आम्ही भारावून गेलो आणि नेमकं स्वप्नभूमी या फलकासमोर उभं राहिलो. फलकासमोर वॉचमन उभा होता. वडिलांच्या हातात असलेली पिशवी पाहून त्यानं विचारलं, पोरांना शाळेत घालायला आलात का? हां, हो हो, असं वडील अडखळत म्हणतात त्यानं आम्हाला आत सोडलं आणि वडिलांनी पिशवीतून आमची कागदपत्रं बाहेर काढून संचालकाला दाखवली. ती कागदपत्रं चाळून संचालकांनी विचारले, तुम्ही मुलाचे कोण? वडील, अहो या ठिकाणी आम्ही केवळ अनाथ मुलांनाच प्रवेश देतो. ह्या वाक्यानं वडील हताश झाले. आम्ही बाहेर पडत असताना त्यांनी परत आतमध्ये बोलावून बळीराजा वसतिगृहाची कल्पना दिली. तिथंही मुलांची संख्या जास्त झाल्यानं आम्हाला प्रवेश नाकारण्यात आला होता, परंतु वडिलांनी गयावया करून कसा तरी आम्हाला प्रवेश मिळवून दिला आणि एकदाचे हुश करून मोठा सुस्करा सोडून निवांत झाले होते. आम्हाला शाळेत दाखल होऊन 4-6 महिने झाले होते. या 4-6 महिन्यात आम्ही चांगले रुळलो होतो. मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील आणि गावातील सार्वजनिक कार्यक्रमात आमचा सहभाग असायचाच. कार्यक्रम पार पडला की मुख्याध्यापक संचालक सर्वांना जवळ बोलावून मुक्तकंठाने आमच्या कामाचं कौतुक करायचे. सर, पोरांनी अगदी झकास काम केलं बघा, असे संचालकाचे शब्द ऐकून आम्हाला आभार ठेंगणं व्हायचं आणि नवी उर्मी अंगात येऊन पुढच्या कामासाठी आम्ही तयार असायचो. गावाकडे गेलं की अस्परिस्थितीची भीती कायम असायची. गावातील एखादाच सामाजिक जाण असलेला कर्ता पुरुषाला आमच्यासारखी पोरं शिकतात याचं नवल वाटायचं, परंतु बरेच जणांना ही खपायचं नाही. वसतिगृहात 18 पगड जातींची मुलं एकत्र आल्यानं तिथं आम्हाला जातीधर्माचं काही देणं घेणं नव्हतं. वार्षिक परीक्षा संपत आल्या होत्या. त्यातच संस्थाचालकाच्या नात्यातील एकाचे लग्न माझ्या आजोळी जाणार असल्याने आम्हाला काही जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे आम्ही एका सामानाच्या बैलगाडीत बसून वराडी म्हणून आजोळी पोहोचलो. माझं आजोळ गोदावरीच्या नागमोडी वळणावर असलेलं होतं. गंगेच्या दोन्ही बाजूनी घनदाट झाडं, डोंगरीवर वसलेली माझ्या मामांची घरं, दार उघडता समोर दिसणारे विहंगम दृश्य. घरातून आवाज दिला तरी अगदी गंगेच्या पहिल्या तीरावर जाऊन आदळून परत यायचा. गंगेतून ये जा करण्यासाठी तीरावर उभी असलेली माझ्या मामाच्या मालकीची एक कलई तिथं होती. तिचा गोलाकार आकार पाहून माझ्या मनाला खूप भावायचा. तिच्या काठावर बांधलेली दोन्ही वल्लवी हे पाहून मन अगदी आनंदानं न्हाऊन निघायचं. आम्हाला काहीच काम नसल्यानं आम्ही रिकामी झालो होतो, त्यामुळे आम्ही निवांत

झालो होतो. तेव्हा सोबत असलेल्या सवंगड्यांना काहीतरी नवीन दाखवावं म्हणून मी त्यांना गोदावरी तीरावर घेऊन गेलो. चल रं, आपण गंगेवर जाऊन यात, असं म्हणताच सर्वांनी होकार देऊन आम्ही गंगा तीरावर पोचलो. सायंकाळची वेळ असूनही आम्हाला गंगेत पोहण्याचा मोह आवरता आला नाही आणि आम्ही खूप उशीरवर मनसोक्त पोहण्याचा आनंद घेतला. चला रं, खूप उशीर झाला, केशव म्हणाला. चल रे, तू हो पुढं, तू कधीच कशाची मजा घेत नाहीस आणि दुसऱ्यालाही घेऊ देत नाहीस, दिगंबर म्हणाला. तेवढ्यात फटाक्याच्या आवाजानं लग्न लागल्याची वर्दी मिळाली आणि नाईलाजाने आम्ही सर्वजण लग्न मंडपाकडे निघालो. सूर्य मावळतीला गेल्यानं गंगेचं रूप आणखी खुलून दिसत होतं. चालता चालता दूरूनच मी माझ्या मामाच्या डगरेवर उभी असलेली घरं दाखवली तर ती घरं गंगेत आपलं स्वतःचं तोंड पाहतायत की काय असं वाटत होतं. अरे, ही घरं किती धोकादायक वळणावर उभी आहेत, संजय म्हणाला. संजय, तुला तर प्रत्येक ठिकाणी धोका दिसतो, सुंदरता काय दिसत नाही रे? बघ जरा किती सुंदर दिसतात ती घरं, समोर वळणदार वाहणारी गोदावरी आणि दोन्ही डगरीवरची हिरवीगार झाडं. ए, बस कर तुझी सुंदरता, चल आता बस झालं, तुझ्या आदुळाचं गुणगान कळतंय आम्हाला, चला आता खूप भूक लागली आहे. चालताना बालूमध्येच कट मारून गेला होता, त्यानं आमच्यासोबत जेवायला येण्याचं टाळलं होतं. तुम्ही चला, मी येतो आमच्या माणसाबरोबर, तुमचं काय तुम्ही पाहुणे मंडळी, असं म्हणून बालू चालू लागलात. जेवणाचा सुटलेला सुगंध दरवळत होता आणि भुकेची तीव्रता वाढली होती. पंक्तीला जागा धरण्यासाठी आमची धावपळ सुरू झाली. धावपळ करून कशीबशी पंक्तीत जागा मिळवली. पंक्तीच्या लांबत लांब रांगा बसल्या होत्या. पहिल्यांदा पातरवाळ्या, दूरणं आणि ग्लास टाकले गेले. त्याचबरोबर एक एक पदार्थाची पातरवाळीवर रेलचेल सुरू झाली होती. पाहता पाहता पातरवाळी वेगवेगळ्या पदार्थांनी भरून गेली. भूक आणखीच वाढली होती. पंक्तीत फिरणाऱ्या शहाणा माणसांनी पूर्ण वाढ व्यवस्थित झाल्याची खात्री करून घेतली आणि एक जोरदार पसायदानाची ओवी म्हणून श्री कवरदा हरी विठ्ठल म्हणून जेवणाची परवानगी दिली. एक एक पदार्थाचा आस्वाद घेत जेवणाचा आनंद प्रत्येक घासासोबत पोटात जाऊन भूक शमत होता. तेवढ्यात समोर एकजण येऊन थांबला. तू त्या साळवेचा भाचा काय रे? हो हो हो, मी अगदी आनंदानं होकार दिला होता. तू त्या साळवेचा भाचा म्हटल्यामुळे मला इतका मनस्वी आनंद झाला की मी स्वतःला खूप मोठा माणूस समजायला लागलो होतो. एवढ्या सर्व मुलामधून त्यानं मला एकट्यालाच ओळखलं आणि विचारलं होतं, याचं मला भूषण वाटत होतं. या विचारानं मन अगदी प्रसन्न होऊन आकाश ठेंगणं झालं होतं. परंतु दुसऱ्याच क्षणी माझ्यावर खिळलेली विक्षिप्त नजर आणि त्याचं पुटपुट करत बाजूला जाऊन थांबणं मला खटकून गेलं होतं. मी जेवण करत होतो परंतु त्याची नजर मला सारखी भेडसावत होती. माझं जेवण होईपर्यंत त्याचं पूर्ण लक्ष माझ्यावरच होतं. जसं ही जेवण संपत आली आणि पंगत उठत असताना तो माझ्यासमोर येऊन म्हणाला, ए, ते तुझं पात्र उचल, चल उठ निघेतून, तुम्ही आमच्या पंक्तीला बसायची लायकी हे कर तू हो रं. या वाक्यानं मी भयभीत झालो होतो. सोबत्यासमोर झालेला अपमान काळी चिरून गेला. सोबती फक्त असाही नजरेनं पाहत उभी होती. माझ्यावर वीज कोसळण्याचा भाजाला डोळ्यातील पाणी साचत चाललं होतं. मी गरगबगळीत झालो होतो. असं वाटत होतं पळत पळत जाऊन गंगेत जीव द्यावा. दुसऱ्या क्षणी वाटलं आपलं जीवन संपण्या अगोदर यालाच संपवावं. पण मी पडलो एकाकी, काय करावं याचं. याची ना दाद होती ना फिर्याद. त्याचा आदेश ऐकण्याशिवाय माझ्यात कुठलंच बळ नव्हतं. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. स्वतःचे पात्र उचलून पाणी न पिताच ते पात्र हातात घेऊन अंधाराला आपलंसं करत अनवाणी पायाने अंधारात तुळवत निघालो. सुन्न झालेलं मन जीवन नकोसं करत होतं. एरवी थोड्या अंधारात बाहेर न पडणारा, अंधाराचं भान न ठेवता काट्याकुट्यांना तुळवत ताडताड निघालो होतो. मी पंक्तीला जिवळ्यामुळं याच्या बापाचं काय एवढं मोठं नुकसान झालं होतं तेच मला कळत नव्हतं. असं वाटत होतं की जीवन इकडे संपवून टाकावं, खरंच मला जगण्याचा अधिकार आहे की नाही. तेव्हा आठवले ते बाबासाहेब, त्यांनी अपमानाच्या घटनांचा सामना करून स्वतःला झिजवून आम्हाला माणूस म्हणून जगण्याची उर्मी दिली. ती उर्मी आपण जपली पाहिजे. अशा बुरसटलेल्या विचारांना आपण थारा द्यायचा नाही. अशा अनंत विचारात घरजवळ आल्याचं कळलं नाही. घरी येईपर्यंत 9 वाजले होते. दारावरची कडी वाजवली. कोण आहे? आईचा आवाज आला. परंतु मी काहीच बोललो नाही. तेवढ्यात आईनं दार उघडलं. मी समोर दिसत आई जोरात खेकसली. अरे, काल परवाच तर गेला होतास ना, व आज कसा काय आलास? परत होय रं, तुला शाळा शिकायला नको वाटते का? परवाच तर बापानं 550 रुपये देऊन तुला वाटं लावलं होतं आणि हे महाराज आज हजर. काय करावं आम्ही, कुठून आणावा पैसावा? माझ्या मनात चाललेली घालमेल अपमानानं अंधारात खाऊन टाकली होती. मी निशब्द होतो. आई मात्र माझ्यासाठी माझ्यावर होणाऱ्या शिक्षणाचा आणि खर्चाचा ताळमेळ बसवता बसवता खर्चाची चिंता तिला सतावत होती. मी एकही शब्द न बोलता घरात जाऊन झोपेचं सोंग घेऊन गोधडीत निपजित पडलो. मी नियती न मानणारं असं वाटत होतं. खरंच नियती जिवंत आहे की काय? कहा केवळ भास आहे. निवृत्तीने धरलेला हात, त्याची खाली गेलेली मान, सर्व काही सांगून
गेली.

0: श्रुति, धन्यवाद।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ग्रामीण कथाकार माधव गाडे यांची नियती ही कथा ऐकलीत। श्रोते हो, आता मात्र कार्यक्रमात तो क्षण ती वेळ आलेली आहे कार्यक्रमातून निरोप घेण्याची। तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमात पुढच्या मंगळवारी सकाळी 11:35 तोपर्यंत मी आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी आपल्या सर्वांचा या कार्यक्रमातून निरोप घेते। नमस्कार।
2: साहित्य संस्कृती हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून। आजात माधव गाडे यांच्या कथेचं वाचन आपण ऐकलं। सहनिवेदन होतं सुषमा कुलकर्णी यांचं। दोनशे 229 अर्थात 1305 kHz आणि FM बँडच्या 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत होतात। आता 12:00 लगेचच आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई अर्थातच अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत। आणि बरं का श्रोते हो, आमच्या FM बँडच्या 102 MHz विविध भारतीचं प्रसारण देखील आपण ऐकू शकाल।

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात.

0: सुखदा अगं माझा वीज शीटर दिसतोय का बघ कुठे.
1: अरे डोळे उघडून बघ जरा, दारा मागे टांगलाय.
0: अगं असं काय करतेस, दारा मागे नाहीये म्हणून तर तुला विचारतोय.
1: मग तू घातला असशील.
0: आता घातला असता तर शोधत कशाला बसलो असतो सांग मला.
2: रोहित तू विंडशीटर शोधतोयस की चष्मा?
0: दोन्ही शोधतोय.
1: आधी चष्मा डोक्यावर आहे का ते बघ, तो सापडला की मग विंडशीटर सुद्धा सापडेल.
0: वा वा वा, पुन्हा तीच ती थट्टा.
2: हो कारण ती कधी फेल जात नाही.
0: वा वा वा वा, काय गं तू माझ्या बाजूनेस की ताईच्या?
2: मी सगळ्यांच्या बाजूने.
0: सगळ्यांच्या बाजूनी म्हणजे कसं?
1: अरे हा बघ सापडला, सोफ्याच्या मागे पडला होता विंडशीटर तुझा.

0: अरे इथे कसं काय गेला?
1: काल वाळत घालायला काढलास आणि गप्पा मारता मारता तिथेच ठेवलास.
0: एकूण माझ्या स्मरण शक्तीपेक्षा तुझी निरीक्षण शक्ती भारी आहे.
1: हो तर घर चालवायला लागते बरं ती.
2: सुखदा, मी येते तेव्हा तुमच्या घरात काही ना काही शोध मोहीम सुरूच असते.
0: हे बघ, वस्तू हरवत नाहीत, फक्त वेळेत सापडत नाहीत, कारण नेहमी त्यांची जागा बदललेली असते.
1: हो, आणि बदलणारा कोण हे मात्र विचारू नकोस.
0: नाही नाही नाही, माझ्यावर आरोप करण्याआधी पुरावे सादर करावे लागतील.
2: पुरावा क्रमांक 1 विनशीटर.
1: पुरावा क्रमांक 2 कारच्या किल्ल्या.
0: अगं त्या एकदाच ग.
1: दोनदा,
2: तीनदा.
0: अरे तुम्ही दोघी म्हणजे दोघी मिळालात ना की माझं काही खरं नसतं.
1: बरं, मग आजचा काय कार्यक्रम ठरलाय?
0: बाजारात जायचंय ना.
2: काय घ्यायचंय?
0: नाही काही खास नाही, भाजी फळं, सोसायटीतल्या छोट्या मेळाव्यासाठी थोडस डेकोरेशनचा सामान, एवढंच.
2: अरे हो, बरी आठवण झाली मला. तू म्हणाला होतास ना प्रत्येकाने आपल्याला आवडणारं एक पुस्तक आणायचं.
1: पुस्तक रद्दीत द्यायची नाही तर जपून ठेवायची आणि दर आठवड्याला एक पुस्तक दाखवायचं. का आवडलं आपल्याला ते पुस्तक ते 2 मिनिटात सांगायचं.
2: मस्त कल्पना आहे ही.
0: पण सुरुवातीला सगळ्यांनी विचारलं, यात काय मजा आहे?
1: आता मात्र सगळे पुस्तक शोधतायत.
2: म्हणजे अजूनही पुस्तकांचा मोह संपलेला नाही?
0: अजिबात नाही, फक्त त्यांना पुन्हा हातात घ्यायला निमित्त लागतं.
1: रेवा, तू कोणतं पुस्तक आणलायस?
2: अजून काही ठरवलं नाही ग मी.
0: जास्त विचार करू नकोस ग, मनात पहिल्यांदा जे येईल ना ते घे.
2: पण लोक काय म्हणतील?
1: पुस्तक निवडताना लोकांचा विचार कशाला करायचा?
0: मग काय, आवड ही स्पर्धा नसते म्हटलं.
2: रोहित, तू कुठलं पुस्तक देणार आहेस?
0: मी एक जुनं प्रवास वर्णन काढलंय.
2: वा वा.
0: आणि त्याचबरोबर मोबाईलवरचा एक नकाशा दाखवणार आहे मी.
1: म्हणजे पुन्हा तुझं आवडतं वाक्य.
0: आवडतं वाक्य कोणतं?
1: पुस्तक जागा दाखवतं, नकाशा रस्ता दाखवतो.
2: वा, हे छान आहे.
0: आणि म्हणून दोघांचीही गरज असते.
1: बर, बाजारात जाताना कापडी पिशव्या घेऊन जाव्या.
0: घेतो घेतो.
2: मी येऊ का सोबत?
0: चल ना, विचारायचं काय त्यात.
1: पण एक अट आहे.
2: काय?
1: काहीही आवडलं म्हणून लगेच घ्यायचं नाही.
2: म्हणजे?
1: आधी स्वतःला विचारायचं, खरंच गरज आहे का.
0: आता मला हे सांग सुखदा, हे नियम जे तू सांगतेस ते माझ्यासाठी की तिच्यासाठी?
1: तुम्हा दोघांसाठी.
2: आणि मग तुझं काय?
1: मलाही हाच नियम लागू.
0: वा, म्हणजे घरामध्ये अर्थमंत्री गृहमंत्री एकच आहेत.
2: आणि विरोधी पक्षही तोच.
0: चला तर मग निघूया.
1: छत्री घेतली?
0: हो हो. तर
2: आणि विनशीटर?
0: अगं यावेळी आधीच हातात घेतलेलं आहे मी.
1: छान, आता परत शोधायला लावू नकोस म्हणजे मिळवलं.
0: तुम्ही दोघी असलात ना तर काहीही हरवणार नाही, फक्त माझी बाजू मात्र हरते.
1: ओहो हो.
2: सुखदा, तुम्ही दोघं बाजारात जाता म्हणजे खरेदी कमी आणि चर्चा जास्त होत असणार.
0: नाही नाही, अगदी चुकीचा अंदाज लावलायस.
1: हो, म्हणजे चर्चा आधी होते, खरेदी नंतर.
0: आणि शेवटचा निर्णय तिचाच असतो.
2: म्हणजे रोहित, तू मत देतोस?
0: देतो.
2: आणि
0: ते नोंदवलं जात, पण निर्णय तिचाच असतो.
1: असं काही नाही. पण एकट्याने निर्णय घेण्यापेक्षा बोलून घेतलेला बरा.
0: हा, हे मात्र खरं. चला तर मग निघायचं का?
1: चला.
2: अरे खाली किती गडबड आहे.
0: हो, मुलांनी पुन्हा सायकलिंगची शर्यत काढलेली दिसतेय.
1: आणि गंमत म्हणजे त्यांच्या शर्यतीमध्ये प्रत्येक जण पहिला येतो.
2: कसं काय हे?
1: कारण जो तो स्वतःच्या नियमांनी खेळतो.
0: अगदी मोठ्यांसारखं.
2: म्हणजे
0: प्रत्येकाला वाटतं आपलंच बरोबर.
2: सुखदा, आपण आता सगळ्यात आधी कोणत्या दुकानात जायचं?
0: हे सगळ्यात आधी पुस्तकांच्या दुकानात जायचं.
2: पण पुस्तक घ्यायचं नव्हतं ना?
0: नाही नाही नाही, बाहेर ठेवलेली पुस्तकं पाहिली की 2 मिनिटं थांबावं असं वाटतं ग.
1: 2 मिनिटं का?
0: ठीक आहे, 10 मिनिटं किंवा अर्धा तास.
2: म्हणून बाजारात तुम्हाला 3-4 तास तरी लागतातच.
1: बरं, आपण असं करूया, आधी भाजी घेऊ.
0: थांब थांब, मी टोपली घेतो.
2: टोमॅटो किती छान दिसतायत.
0: हे बघ, दिसायला छान असणं आणि चविष्ट असणं वेगळं.
1: आणि म्हणून मी नेहमी विक्रेत्याला विचारते.
2: म्हणजे विश्वास.
1: हो, तोही वर्षानुवर्षांचा.
0: आणि गंमत म्हणजे कधी एखादी भाजी चांगली निघाली नाही तरी तो पुढच्या वेळी स्वतः सांगतो, आज हे घेऊ नका ताई.
2: अजूनही असे लोक आहेत?
1: आहेत, पण आपण त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा जात असलो तरच ते सांगतात.
0: अरे तो बघ, समोरच्या इमारतीतला प्रणव,
2: तो छोटा मुलगा.
0: हो हो.
3: रोहित काका नमस्कार.
0: काय रे, सुट्टी एन्जॉय करतोस काय?
3: हो, पण आईने एक काम दिलंय.
1: कसलं?
3: मला एक पुस्तक निवडायला सांगितलंय, पण कोणतं घ्यायचं ते कळत नाहीये.
0: अच्छा, अरे मला सांग तू.

0: तुला काय आवडतं?
1: गोष्टी, पण थोडं विज्ञानही हवं त्यात.
2: मग वैज्ञानिक गोष्टींचं पुस्तक घे.
1: असतं का तस?
0: असतं ना, गोष्टीतून विज्ञान शिकवणारी भरपूर पुस्तकं आहेत.
1: खरंच?
0: हो. आणि हे बघ, वाचून झालं की मला सांग कसं वाटलं ते.
1: नक्की.
2: रोहित, मुलांशी बोलताना तुझा आवाजच बदलतो.
0: काय सांगतेस हो?
2: अगदी मित्रासारखा.
0: अरे, त्यांना शिकवायचं नसतं, उत्सुकता जपायची असते त्यांची म्हणून.
3: आणि म्हणूनच रोहितला तुझ्याशी सुद्धा बोलायला आवडतं बरं का.
2: आणि आम्हाला तुझी मस्करी करायला,
3: कारण रोहितला सहसा पटकन राग येत नाही.
2: बरं सुखदा, ऐक ना, त्या मेळाव्यासाठी मी एक कल्पना सांगू.
3: हो सांग ना.
2: प्रत्येकाने फक्त आवडतं पुस्तक कोणतं ते सांगायचं नाही, त्या पुस्तकामुळे आपल्या आयुष्यात काय बदल झाले हेही सांगायचं.
0: बरेक्ट.
3: म्हणजे पुस्तक फक्त कपाटात राहिलं की आयुष्यात उतरलं हेही कळेल.
2: हो ना.
0: ही कल्पना नक्की सांगूया आपण. छान आहे.
3: बरं, पण मग आता उरलेली खरेदी करायची ना.
0: तर नाहीतर आपण पुस्तकांवरतीच बोलत राहू आणि घरी भाजी शिवायच जाऊ.
2: मग रात्री पुन्हा युट्यूबवरचा प्रयोग.
0: नको नको नको, आधी मागचा प्रयोग पूर्ण विसरू दे.

0: सारखा.
1: अरे त्यांना शिकवायचं नसतं, उत्सुकता जपायची असते त्यांची म्हणून.
2: आणि म्हणूनच रोहितला तुझ्याशी सुद्धा बोलायला आवडतं बरं का,
0: आणि आम्हाला तुझी मस्करी करायला,
2: कारण रोहितला सहसा पटकन राग येत नाही.
0: बरं सुखदा, ऐक ना, त्या मेळाव्यासाठी मी एक कल्पना सांगू.
2: हो सांग ना.
0: प्रत्येकाने फक्त आवडतं पुस्तक कोणतं ते सांगायचं नाही, त्या पुस्तकामुळे आपल्या आयुष्यात काय बदल झाले हेही सांगायचं.
2: म्हणजे पुस्तक फक्त कपाटात राहिलं की आयुष्यात उतरलं हेही कळेल.
0: हो ना.
1: ही कल्पना नक्की सांगूया आपण. छान आहे.
2: बरं, पण मग आता उरलेली खरेदी करायची ना.
1: तर नाहीतर आपण पुस्तकांवरतीच बोलत राहू आणि घरी भाजी शिवायच जाऊ.
0: मग रात्री पुन्हा यूट्यूब वरचा प्रयोग.
1: नको नको नको, आधी मागचा प्रयोग पूर्ण विसरू दे.
2: अरे वा, आज तर खरेदी अगदी वेळेत झाली आपली.
1: कारण काय माहितीये, आज मी पुस्तकांच्या दुकानासमोर थांबलोच नाही म्हणून.
0: बरोबर, कारण आज दुकानच बंद होतं.
1: आता हे सांगायची गरज होती का तुला?
2: बरं, आता या पिशव्या आत ठेवते. रेवा, जरा ती हिरवी पिशवी दे.
0: कोणती? ही?
2: हो.
0: अरे यात तर पुस्तके.
1: काय, मी तर घेतलंच नव्हतं.
2: मग हे आलं कुठून?
1: अरे हो, मी विसरलोच होतो.
0: काय आठवलं?
1: मागच्या आठवड्यात पुस्तकांच्या दुकानातला मालक म्हणाला होता की हे पुस्तक घरी घेऊन जा, आवडलं तर पैसे द्या, नाही आवडलं तर परत आणा. आणि मी ते घरी घेऊन आलो तर पिशवीतच विसरलो.
0: दुकानदार अजूनही असं करतात?
1: काय आहे की त्यांचा जुना ग्राहक आहे ना मी. मला म्हणाला की तुम्ही परत करायला याची खात्री आहे आपल्याला.
2: बघ, विश्वासाचंही खातं असतं बरं.
0: कोणतं पुस्तक आहे ते?
1: पुस्तक ग, म्हणजे ते छोट्या छोट्या प्रवासांच्या आठवणी आहेत ग.
0: अच्छा, मला वाटलं एखादी मोठी कादंबरी असेल.
1: नाही, दोन तीन पानांच्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या.
2: म्हणजे रोज एक गोष्ट वाचली तरी पुरे.
1: हो, सगळं एकाच दिवशी संपवायची घाई नाही.
0: सुखदा, खरं सांगू?
2: काय?
0: मी आधी विचार करत होते पुस्तकांचा कार्यक्रम म्हणजे थोडा कंटाळवाणा होईल.
1: अच्छा, आणि आता काय वाटतं तुला?
0: आता वाटतंय लोक पुस्तकांपेक्षा स्वतःच्या गोष्टी जास्त सांगतील.
2: ते तर छानच होईल की.
1: काय, पुस्तक निमित्त असतं ग, माणसं खरी गोष्ट असतात.
2: कोण असेल?
1: थांब मी बघतो. अरे या या या या. अच्छा असं आहे का? नाही, घेऊन जा आमच्याकडून. अजूनही काही मदत हवी असेल तर सांगा बरं का.
0: रोहित कोण होत?
1: अगं समोरच्या काकू ग.
2: काय रे, काय म्हणत होत्या?
1: उद्याच्या मेळाव्यासाठी त्यांना खुर्च्या कमी पडत आहेत. आपल्या दोन खुर्च्या मागत होत्या.
0: दिल्यास का तू मग?
1: हो मग देणार आहे.
2: आणि परत आणायला सांगितलंच?
1: नाही नाही.
0: ते का?
1: त्या विसरल्या तर मी जाऊन घेऊन येईन ना, त्यासाठी वेगळं सांगायची काय गरज आहे आत्ताच.
2: बरोबर.
0: खरं तर आपल्या सोसायटीत ही एक चांगली गोष्ट आहे.
1: काय?
0: साखर, कडीपत्ता, खुर्ची, शिडी सगळं काही फिरत राहत
2: आणि परत येत.
1: आता कधी उशिरा येत ते सोडा.
0: तेव्हा
1: आपण आठवण करून देतो, मग दुसरं कुणीतरी घेऊन जात.
2: दुपारी आपल्याला तो प्रणव भेटला होता ना.
1: हो हो.
2: त्याच्या आईचा आत्ताच मेसेज आलाय.
0: काय म्हणाल्या?
2: त्याने पुस्तक निवडलं म्हणे आणि घरी आल्यावर पहिलं प्रकरण मोठ्याने वाचून दाखवलं.
1: वा वा वा, प्रणव शाबास.
0: म्हणजे आजच सुरुवात केली.
1: मुलांना ना कोणी पुश करायची गरज नसते, फक्त योग्य वाट दाखवायची त्यांना.
2: बरं, उद्यासाठी आपापली 2 मिनिटांची तयारी झाली आहे का?
1: माझी झाली.
0: माझी अजून झाली नाहीये. पण
1: अगं काही अवघड नाही त्यात रेवा.
0: पण काय बोलू,
2: पुस्तकाबद्दल कमी ते वाचताना तुला काय वाटलं ते अधिक सांग.
1: आणि मुख्य म्हणजे सगळ्यांसारखं बोलायचा प्रयत्न करू नकोस, म्हणजे नक्कल करू नकोस.
0: म्हणजे
1: तुझा अनुभव तुझा, दुसऱ्याची भाषा कशाला वापरायची आपण.
0: हे लक्षात ठेवते मी.
1: माहितीये उद्याच्या कार्यक्रमात कोण जिंकेल यापेक्षा मला एकच गोष्ट महत्वाची वाटते.
2: कोणती रे?
1: उद्या कार्यक्रम संपल्यावर लोकांनी थोडा वेळ तिथेच थांबून गप्पा मारल्या तर आपला कार्यक्रम यशस्वी.
0: खरंच,
2: कारण कार्यक्रम तासाभराचा असतो
1: पण त्यातून जुळलेली माणसं खूप काळ सोबत राहतात.
2: रोहित, अरे तुझं पुस्तक घेतलंस ना तू?
1: सुखदा, तू हा प्रश्न मला 3 विचारलायस.
2: कारण 2 तू विसरलास.
1: नाही, आज विसरणार नाही बघ तू.
0: सुखदा, मला तर खूप धडधड होतीये.
2: एवढं घाबरायला काय झालं?
0: 2 बोलायचंय ना.
1: अगं ही काय परीक्षा आहे का? तिथे सगळे आपापल्या आवडीबद्दल बोलणार आहेत.
0: तरीही
2: हे बघ, तू मनापासून बोल, शब्द आपाप सुचतील.
1: बरं, आपण निघूया का?
0: हो.
2: थांबा, हे बुकमार्क सुद्धा घेऊन चला.
1: आता हे कशासाठी?
2: मुलांना आवडतील म्हणून काल रात्री तयार केलेत मी.
0: अरे वा, प्रत्येकावर वेगवेगळी वाक्य लिहिली आहेत.
1: अरे होय की, आज एक पान

0: द्या नवा विचार. वाह,
1: वाचलेली गोष्ट शेअर केली की दुप्पट होते.
2: फार काही मोठी गोष्ट नाहीये, थोडीशी गंमत. जरा
1: रोहित, तिथे खूप लोक असतील का?
0: फार लोक नसतील, पण काय सांगता येत नाही.
1: म्हणजे
0: कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गर्दी लागत नाही, तर सहभागी होणारी दर्दी माणसं लागतात.
2: आणि मनापासून ऐकणारे कान.
0: करेक्ट.
1: अरे किती मज्जा आली ना कार्यक्रमात, मला वाटलंच नव्हतं की इतकी मजा येईल.
0: मला त्या आजोबांनी सांगितलेला किस्सा भारी वाटला एकदम.
2: आणि त्या 8 वर्षाच्या मुलीने सांगितलेलं पुस्तक.
1: हो, ती म्हणाली की हे पुस्तक मी रोज उशाशी घेऊन झोपते. मला वाटतं की यातली परी येईल मला भेटायला.
0: यावर अगदी सगळेच हसले.
2: कारण ती अगदी मनापासून बोलली होती.
1: आणि रोहित,
0: काय
1: तू 2 मिनिटं बोलणार होतास,
0: मग
1: 5 मिनिटं बोललास.
2: मी घड्याळ बघत होते.
0: नाही, असं कधी कधी होतं ग, म्हणजे विषय आपला आवडता असला की वेळ कळत नाही आपल्याला.
1: हे मात्र खरंय.
2: पण सगळ्यात जास्त मजा कशात आली माहितीये का?
0: कशात? कशात सांग.
2: कार्यक्रम संपल्यानंतर.
1: हो, कुणालाच घरी जायची घाई नव्हती.
0: हा, हे मात्र खरं. म्हणजे कोणी पुस्तकांची नावं लिहून घेत होतं, कोणी फोन नंबर शेअर करत होते.
2: आणि 2 बायकांनी तर पुढच्या महिन्यात एकत्र फिरायला जायचं ठरवलंय.
1: आणि प्रणव
0: का, त्याचं काय झालं?
1: त्याने मला विचारलं, ताई पुढच्या वेळी मी गोष्ट सांगू का ग?
2: मग
1: मी म्हटलं नक्की सांग.
0: माहितीये, छोट्या गोष्टींचं मोठेपण हेच असतं ग.
2: कसं?
0: म्हणजे सुरुवात एका पुस्तकापासून झाली
1: आणि शेवट गप्पांवर झाला.
2: खरं तर शेवट झाला नाहीच,
0: ती तर पुढच्या भेटीची सुरुवात होती ना.
1: सुखदा, मी एक ठरवलंय.
2: काय?
1: महिन्यातून 1 दिवस कोणताही कार्यक्रम नाही, कोणतंही निमित्त नाही.
0: मग
1: फक्त कोणाला तरी भेटायचं.
2: छान.
0: आणि त्यासाठी आधी मेसेज वगैरे
1: नाही?
0: फोन
1: तोही नाही.
2: मग
1: थेट बेल वाजवायची
0: आणि समोरच्याने विचारलं, अरे आज अचानक इथे कसं काय,
1: तर सांगायचं.
2: नाही, मी की नाही फक्त भेटायला आले हो ना.
0: नाही, म्हणजे अशी कारण नसलेली भेट सर्वात मोठं कारण ठरू शकते.
1: हो, आणि अशा भेटी आठवणीत पण राहतात.
2: कारण त्यात अपेक्षा नसते.
0: असते ती फक्त
2: आपुली.

श्रोतेहो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि नेहा खरे. श्रोतेहो, यानंतर आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रम असणार आहे. केसांची निगा याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा श्रोतेहो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा श्रोतेहो, नक्की सहभागी व्हा. आता ऐकूया हे छानसं गाणं.

0: श्रोतेहो, आपल्या व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा भाग म्हणजे आपले केस. दाट, काळेभोर आणि निरोगी केस सगळ्यांनाच हवे असतात. पण आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत वाढता ताण, बदललेला आहार, झोपेची कमतरता, प्रदूषण तसंच केसांवर विविध रासायनिक उत्पादनांचा अतिरेकी वापर यामुळे केसांच्या अनेक समस्या वाढताना दिसतात. अनेकदा आपण केसांची काळजी म्हणजे केवळ शॅम्पू किंवा तेल लावणं इतक्या पुरताच मर्यादित ठेवतो. परंतु केसांचं आरोग्य हे आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्याशी जोडलेलं असतं. त्यामुळे श्रोते हो, आज आपण केसांची निगा कशी राखायची याविषयी जाणून घेणार आहोत. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. डॉक्टर शमीम दळवी या आयुर्वेद चिकित्सक आणि पंचकर्म तज्ज्ञ आहेत. पंचकर्म सेंटरच्या त्या संस्थापक आणि संचालक असून आयुर्वेदिक उपचार, समुपदेशन तसंच पंचकर्म चिकित्सा याद्वारे विशेषतः जीवनशैलीशी संबंधित आजारांवर त्या उपचार करतात. डॉक्टर नमस्कार, आरोग्य दर्पण कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार चेतना.
0: डॉक्टर, केसांच्या अनेक समस्या दिवसेंदिवस प्रत्येकाला भेडसावत आहेत. त्यातली प्रमुख समस्या म्हणजे केस गळणं. तर केस गळण्याची मुख्य कारणं कोणती आहेत, त्याविषयी काय सांगाल?
1: खूपच महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे. आज केसांचं गळणं हे अगदी आपल्याला प्रत्येक 10 जणांमध्ये साधारणतः 6 ते 7 जणांना हा प्रॉब्लेम असतोच असतो. त्याच्यामध्ये बरीचशी कारणं असू शकतात, ज्यामध्ये अनुवंशिकता, वय, हार्मोन्समधील बदल, वाढलेला ताणतणाव, झोप अपुरी मिळणं, पोषण तत्वांमध्ये असलेली कमी, थायरॉइडची पातळी कमी किंवा जास्त होणे, रक्त शरीरामध्ये कमी असणे, रक्ताल्पता असणं आणि काही औषधं, अशा प्रकारच्या कारणांमुळे केस गळतात. सगळ्यात महत्त्वाचं आहे की या ठिकाणी आपल्याला कारण कळणं महत्त्वाचं आहे. सुरुवात जेव्हा होते तेव्हा जर तुम्ही त्याचं कारण शोधायचा प्रयत्न केलात, जर व्यवस्थित डॉक्टरांचा जाऊन सल्ला घेतलात, तर यामध्ये नक्कीच वयाच्या वेळी होणारा केस गळणारी केस गळती तुम्ही थांबवू शकतात आणि त्यावरती पूर्णपणे चांगले आणि घनदाट केसांचं तुम्हाला वरदान लाभू शकतं.
0: डॉक्टर, कधी कधी कसं होतं, थोडेसे केस जरी गळले तरी असं असतं की बापरे माझे केस किती गळत आहेत, तर दिवसाला किती केस गळणं सामान्य मानलं जातं?
1: अगदी अगदी व्यवस्थित बरोबर प्रश्न विचारलाय तुम्ही चेतना. कारण प्रत्येकाला गोंधळ असतो मनामध्ये की साधारणतः किती केस दिवसाला गळले पाहिजेत. केस हा एक आपल्या शरीराचा असा भाग आहे की जो अगदी रोजच्या रोज त्याचे काही केस निघतात आणि त्याचबरोबरीने मुळासकट ते परतही येत राहतात. साधारणतः 50 ते 100 केस गळणं दिवसाला हे सर्वसामान्य आहे, हे नॅचरल आहे. पण यापेक्षा जर केस जास्त गळत असतील, काही काही जणांना तर पूर्ण घरभर केस गळलेले सुद्धा असे दिसून येतात, मग अशा वेळेला किंवा केस जर विरळ होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. कारण अशा वेळेला वेळेवर उपचार झाल्यामुळे पुढे होणारा मनस्ताप, पुढे होणारा त्रास टळू शकतो आणि केसांना व्यवस्थित आरोग्य लाभू शकतं.
0: डॉक्टर, कसं असतं ना, कधी कधी एक दिवसाआड केस धुतले जातात, म्हणजे थोडे चिकट झाले केस की धुतले, तर केस आठवड्यातून किती वेळा धुवावे? म्हणजे काही जणांचे केस तेलकट असतात, काही जणांचे कोरडे असतात, काही जणांचे सामान्य असतात, त्यामुळे केस किती वेळा धुवावे हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो, तर त्याबद्दल काय सांगा?
1: आपण ज्या जसं रोजचं रोज आंघोळ करणं गरजेचं आहे, तसं रोजच्या रोज केस धुणं हे गरजेचं नाहीये. खास करून याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की पुरुषांमध्ये केस लहान आहेत, ते साधारणतः रोज धुतले तरी चालतात. पण स्त्रियांमध्ये रोज केस धुवू नयेत, कारण ते ओले राहू शकतात, त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो आणि त्याच्यामुळे पुढे कोंडा किंवा जंतुसंसर्ग यासारखे सुद्धा प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर तुमच्या केसांचं एक कुठल्या प्रकारचं त्यांचं पोत आहे, त्यानुसार सुद्धा तुम्ही केस किती वेळेला धुवायला पाहिजेत हे ठरवू शकता. जर तुमचे केस खूप तेलकट असतील तर ते आठवड्याला 2 ते 3 वेळेला तुम्ही धुवू शकता. सामान्य नॅचरल हेअर ज्याला आपण म्हणतो

0: अशा प्रकारचे जे केस असतील तर साधारणतः तुम्ही आठवड्यातून 2 वेळेला धुवा, आणि जर खूप ड्राय कोरडे केस असतील तर अशा वेळेला आठवड्यातून फार तर फार 1 किंवा जास्तीत जास्त 2 वेळेला धुवा. त्याचबरोबरीने ज्या वेळेला उन्हाळ्यामध्ये घाम जास्त येतोय, प्रदूषण खूप जास्त आहे तुम्ही जिथे राहताय तिथे, आणि धुळीचा संसर्ग जास्त असेल, तर त्यानुसार सुद्धा केस धुण्याचं तुम्ही ठरवू शकता.
1: डॉक्टर, बऱ्याचदा केसांना स्कार्प लावला की घाम येतो, त्याच्यामुळे ही केस चिकट होतात, तर अशा वेळेला केस धुणं टाळलं पाहिजे की नाही?
0: नाही, आपल्या केसांच्या मुळाशी तैलीय ग्रंथी, ज्याला सिबेशियस ग्लँड म्हणतो, त्या असतात. या सिबेशियस ग्लँड मधून केसांसाठी नॅचरल तेल नैसर्गिकरित्या आपल्याला निघत राहतं. त्यामुळे जेव्हाही घाम जास्त येतो, जेव्हाही प्रदूषण जास्त असतं, त्यावेळेला आपल्या ताळूला नॅचरल नैसर्गिकरित्या पोषण मिळण्यासाठी किंवा ताळूचं केसांच्या मुळांची निगा राखण्यासाठी आपोआपच केसांच्या मुळांपासून हे तेल निघत राहतं.
1: बरं,
0: पण तरी सुद्धा जेव्हा आपल्याला स्वतःला जाणवतंय की नाही केस खूप जास्त रुक्ष झालेले आहेत, कोरडे पडलेले आहेत, आणि याच्यामुळे केस तुटतायत किंवा केसांच्या मुळांना त्रास होतोय, मग अशा वेळेला केस धुवायचे. पण जास्त म्हणजे अगदी अशा वेळेला अगदी पाण्याने जरी तुम्ही केस धुतलेत आणि नंतर मग ओल्या केसांवर कंगवा फिरवला तरीही चालेल, पण रोजच्या रोज शॅम्पू लावणं हे नक्कीच टाळावं.
1: कारण का बऱ्याच वेळा प्रदूषण असतं, त्याच्यामुळे स्कार्प लावला जातो आणि मग त्याच्यामुळे केस धुण्याचं प्रमाण वाढतं, कधी कधी ते धुतलेही नाही जात. आता तुम्ही सांगितलं की आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत, तर केस धुताना टीव्हीवर जाहिरात पाहिली जाते, मित्रमैत्रिणींनी एखादा शॅम्पू सांगितला की आपण तो वापरतो, मग कंडिशनरही. तर शॅम्पू आणि कंडिशनर निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे प्रत्येकाने आपल्या केसाच्या पोतनुसार?
0: शॅम्पू आणि कंडिशनरचा आज आपल्याला भडीमार दिसून येतोय. गुगल, आजची जी पिढी आहे ती गुगलवरती सर्च करते, मेडिकल स्टोअरवरती जाऊन त्यांच्या आवडीची उत्पादनं घेते, त्याच्यात चूक नाहीये. पण आपल्या केसांच्या प्रकारानुसार जर तुम्ही ते निवडलात किंवा त्यासाठी म्हणून जर तज्ज्ञांचा सल्ला घेतलात, तर त्याच्यामुळे अनावश्यक केसांना होणारा त्रास नक्कीच टाळता येतो. त्याचबरोबरीने अशी बरीच उत्पादनं, शॅम्पू कंडिशनर असतात जी त्यांच्यामध्ये रसायन जास्त प्रमाणामध्ये असतात, तर अशा प्रकारचे शॅम्पू आणि कंडिशनर लावायचं टाळा. त्याचबरोबरीने कंडिशनर हे केसांना मऊ ठेवण्यासाठी किंवा केसांचं जे कोरडेपणा आहे तो टाळण्यासाठी म्हणून लावलं जातं. त्यामुळे कंडिशनर फक्त केसांना लांबीवरनुसार लावा, केसांच्या मुळाशी कंडिशनर लावायची काहीच गरज नाहीये.
1: डॉक्टर, केस धुवायचे म्हटलं की ते तेल न लावता धुतले जातात, कधी कधी बरंच तेल लावून ते धुतले जातात, तर नियमित तेल लावणं कितपत गरजेचं आहे?
0: खूप चांगला प्रश्न विचारलाय चेतना, कारण आज प्रत्येकाच्या घरामध्ये जी तरुण पिढी आहे त्यांना तेल लावणं अजिबात आवडत नाहीये. तेल लावून बाहेर जाणं त्यांना अजिबात चालत नाही, आणि अशामुळे पालकांपुढे हा प्रश्न पडतो की आपण काय करायला पाहिजे की जेणेकरून मुलं आपली तेल लावतील. मग आपण सगळ्यात अगोदर हे बघूया की तेल लावणं आवश्यक आहे किंवा नाही. तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साबण वापरता, तुम्ही त्याच्यासाठी मॉइश्चरायझर लावता,
1: फेस वॉश
0: वापरता, मग हे जे वेगवेगळं तुम्ही हे करतात की तुमचा चेहरा सुंदर दिसला पाहिजे, आणखीन चांगला दिसला पाहिजे, मग त्याचप्रमाणे तुमच्या केसांच्या मुळाशी जेव्हा तुम्ही साधारणत कोमट तेल लावता तेव्हा केसांना एक प्रकारचं मॉइश्चरायझर मिळतो. हलका गरम तेलाने मसाज केल्यामुळे मेंदूला शांतता मिळते. पण किती तेल लावायला पाहिजे आपण हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. अगदी रोजच्या रोज तेल लावणं काहीच गरजेचं नाहीये, पण केस तेल लावल्यामुळे नवीन केस येतात किंवा टक्कल भरतं वगैरे असे काही जे गैरसमज आहे ते मात्र चुकीचे आहेत. पण नियमित तेल लावल्यामुळे केसांचं स्वास्थ्य वाढतं याला मात्र वैज्ञानिक पुरावा आहे.
1: डॉक्टर, केस धुण्याच्या किती वेळ आधी तेल लावलं पाहिजे? बऱ्याचदा रात्रभर तेल लावून ठेवलं जातं आणि सकाळी ते धुतले जातात, तर त्याविषयी काय सांगाल?
0: आपण एक तेल

0: कसं लावलं पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला सांगते की आपण साधारणतः जे काही तेल तुम्ही लावताय तुमच्या केसांच्या मुळाशी केसांच्या लांबीनुसार ते हलकस कोमट करून लावा, कारण केसांच्या मुळाशी
1: केसांचा मूळ घट्ट होण्यासाठी मॉइश्चर केसामध्ये येण्यासाठी
0: तेल तुम्ही जेव्हा कोमट करून लावता तेव्हा ते केसांच्या मुळांपर्यंत जात, हलका मसाज तुम्ही त्याच्यासाठी करू शकता. पण किती वेळ लावून ठेवावं यासाठी तुम्ही साधारणतः 30 मिनिटं किंवा 1-2 तास पर्यंत लावून ठेवू शकता. रात्रभर लावून ठेवायलाच पाहिजे किंवा रोजच्या रोज तेल लावायलाच पाहिजे याला म्हणजे आपण ते न करता सुद्धा काही वेळ लावून सुद्धा तुम्ही केसांचं आरोग्य चांगलं राखू शकता. आणि त्याचबरोबरीने जेव्हा तुम्ही जास्त वेळ लावून ठेवण्यापेक्षा ते काही वेळ लावूनही जर तुम्ही ते धुत असाल पण खूप जास्त तेल न लावता, कारण तुम्ही जास्त तेल लावता तेव्हा जास्त शॅम्पू वापरता, जास्त शॅम्पू वापरला की केमिकलचा वापर वाढतो, केसांचा रुक्षता येतो. त्यामुळे खूप जास्त तेल न लावता थोडं तेल लावा, केसांच्या मुळाशी लावा
1: आणि
0: कोमट करून लावा, ज्याच्यामुळे केसांना एक प्रकारचं नॅचरल नैसर्गिकरित्या पोषण मिळेल आणि केसांचं आपण एक नॅचरली ज्याला तकाकी येते केसांवरती ती येण्यास मदत मिळेल.
1: डॉक्टर असंही बोललं जातं की नाही मी तेल लावलं ना की माझ्या केसात कोंडा होतो म्हणून मी काही तेल लावणार नाहीये, तर हे कोंडा होण्यामागची नेमकी कारणं काय आहेत त्याबद्दल सांगा.
0: आत्ता तुम्ही म्हटल्याप्रमाणे केसांना तेल लावल्यामुळे कोंडा होतो हा एक गैरसमज आहे. केसांना तेल लावलं आणि कोंडा झाला याला काहीही वैद्यकीय किंवा शास्त्रीय त्याला पुरावा नाहीये. काही जणांची त्वचा ही नैसर्गिकरित्या तैलीय असते आणि अशा तैलीय त्वचेवरती जर तुम्ही तेल लावलं पण त्यानंतर जर ते वेळेवर धुतले गेले नाहीत तर त्याच्यामुळे कोंडा नक्कीच होऊ शकतो. याचबरोबरीने कोंडा होण्यामागे बरीच कारणं आहेत ज्याच्यामध्ये बुरशी म्हणजे आता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरण दमट असल्यामुळे केस ओले राहतात आणि मग अशा केसांमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. स्वच्छता नीट न राखणं, केस वेळेवरती न धुणं, त्वचा खूप जास्त तेलकट असणं, त्वचा खूप जास्त कोरडी असणं आणि काही प्रकारचे त्वचा रोग यामध्ये कोंडा होणं हे आपल्याला दिसून येतं.
1: डॉक्टर केसांच्या मुळामध्ये असे संसर्ग किंवा बुरशीजन्य आजार झाले हे कसं ओळखायचं अशा वेळेस, कारण आपण त्याला कोंडाच समजतो कुठेतरी.
0: यामध्ये चेतना मॅडम तुम्ही आता जो प्रश्न विचारलाय तो खरोखरच महत्वाचा आहे, कारण कोंडा डँड्रफ हे खूप नेहमी आढळणारा केसांचा त्रास आहे, त्यामुळे काही जरी झालं तरी त्याला कोंडा समजला जातो. पण याकडे आपण केव्हाही दुर्लक्ष करू नये. मग याच्यामध्ये महत्वाची दिसून येणारी जी लक्षणं आहेत ती आहे खाज येणं, लालसरपणा दिसून येणं, केस तुटणं, केस गळणं आणि दुय्यम संसर्ग होणं. आणि याच्यामुळे अशा प्रकारचा त्रास जर वारंवार होत असेल तर नक्कीच तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांनी सांगितल्यानुसार उपचार करा, जेणेकरून हा फक्त कोंडा नाहीये. आणि जरी कोंडा असेल किंवा कुठलाही जरी त्वचारोग असेल तरी त्यासाठी सुद्धा डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित सल्ला देऊन त्याच्यावरती उपचार करतील, ज्यामुळे केसांचे पुढे होणारे आजार आपण टाळू शकू.
1: नक्कीच. डॉक्टर श्रोत्यांचे फोन येत आहेत, आपण फोन घेऊया. नमस्कार.
2: हॅलो नमस्कार, मी चेतना गांधी मॅडम.
1: नमस्कार, बोला, प्रश्न विचारा आपला.
2: हॅलो नमस्कार मॅडम.
1: नमस्कार
2: मॅडम, मी अंध व्यक्ती बोलतो, माधव उत्तम गोरबाण नांदेडहून बोरगाव येथून.
1: बरं, प्रश्न काय आपला?
2: तर मला डॉक्टर मॅडमला असा प्रश्न विचारायचा आहे की कोंडा झाल्याच्या नंतर त्याला त्यावर काय उपाय करावा.
1: बर,
0: नमस्कार सर. कोंडा झाल्यावरती जसं आत्ताच आपलं बोलणं झालेलं आहे की कोंडा झाल्यावरती त्याच्यावरती शॅम्पू लावणं किंवा घरच्या घरी उपाय करणं हे अगदी काही वेळेपर्यंतच करावं. पण जर हे सगळं केल्यानंतर सुद्धा तुम्हाला कोंड्यामध्ये व्यवस्थित चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये पहिल्यापेक्षा चांगलं झालेलं आहे, कोंडा कमी झालेला

0: आवश्यकता आहे असं जर जाणवत नसेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्वचारोग तज्ज्ञ आणि त्यांच्याचबद्दल जर फारशी तुम्हाला माहिती नसेल तर तुमचे जे फॅमिली फिजिशियन आहेत त्यांच्याकडे जाऊन जरूर सल्ला घ्या, दुर्लक्ष करू नका.
1: नमस्कार. हॅलो हॅलो
2: हॅलो मॅडम.
1: हां, प्रश्न विचारा आपला.
2: हां, मी मँडेड येथून बोलतो मॅडम.
1: आपलं नाव?
2: तर आपल्याला समजा डोक्याला आपले केस पांढरे होतात आणि त्यात आपल्याला कसं आहे मॅडम की डोक्याला ताण टेन्शन आल्यामुळे असं होऊ शकतं का म्हणून डॉक्टरना असं मला प्रश्न विचारायचं.
1: डॉक्टर, आता दिवसेंदिवस केस पांढरे होण्याचं प्रमाण वाढलंय, म्हणजे शाळेतली मुलं असू देत, कॉलेज गोईंग असू देत किंवा कामा वयोवृद्ध असू देत, तर प्रमाण दिवसेंदिवस वाढते, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: अगदी बरोबर आहे सरांचा प्रश्न, कारण केस पांढरं व्हायचं प्रमाण जे आपल्या अगोदरच्या पिढीमध्ये 40 किंवा 50 नंतर होतं ते आत्ता आपल्या पिढीमध्ये 15-16 वर्षांपासूनच सुरू झालेलं दिसून येतं. आपण याच्या मागची काय कारणं आहेत ना ते सर्वप्रथम जाणून घेऊया. वाढतं वय, अनुवंशिकता, वाढलेला ताणतणाव, आजारपण, जेवणामधून मिळणारी पोषण द्रव्ये जेव्हा कमी असतील तर त्यामुळे, आणि नैसर्गिकरित्या केस
1: अपुरी झोप असते बऱ्याचदा, जंक फूड खाणं असतं,
0: त्यावेळेला केस पांढरं व्हायचं प्रमाण हे वाढतं. त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम त्याच्या मागचं कारण काय आहे हे पाहायला पाहिजे. जर ते कारण आपल्याला कळू शकतोय किंवा जर तज्ज्ञ डॉक्टरांचा आपण सल्ला घेतोय आणि त्याच्या मागून आपल्याला कारण कळू शकते, तर अगदी सुरुवातीच्या लेवलला सुद्धा तुम्ही केस गळती नक्कीच थांबू शकता. केस पांढरं व्हायचं प्रमाण हे सुद्धा जेव्हा 1-2 केस दिसून येतात त्याच वेळेला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यावर त्याच्यावरती जी आहारामध्ये पोषण द्रव्य कमी आहेत, कुठला थायरॉइड सारखा काही आजार आहे का हे आपल्याला कळून येतंय, तर जे काही कारण आहे त्याच्यानंतर आपल्याला कारण कळल्यावरती त्याच्यावरती उपचार करणं सोपं आहे आणि पुढे केस पांढरे होण्याचं प्रमाण आपल्याला कमी करता येईल, टाळता येईल.
1: नमस्कार. नमस्कार. हॅलो.
3: हॅलो.
1: हा नमस्कार.
3: नमस्कार मॅडम. हॅलो.
1: हा बोला.
3: मला डॉक्टर मॅडमला प्रश्न विचारायचा होता.
1: बरं, विचारा प्रश्न.
3: हॅलो.
1: हा, येतोय आवाज तुमचा, प्रश्न विचारा.
3: नमस्कार मॅडम, मी मैथिली पांडे बोलतेय खारघरवरनं. मला तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे होते. एक म्हणजे असं की केसांमध्ये तेल न लावता सुद्धा केस दर 2 दिवसांनी असं वाटतं की ते खूप ऑइली आहे, खूप तेल लावलेलं आहे, तर तेव्हा अशा केसांसाठी आपण नेमकं काय करावं, मग अशा केसांना तेल लावावं का आठवड्यातनं, हा माझा पहिला प्रश्न. आणि जसं आता याच्या आधी एकांनी विचारलं की केस पांढरे होत आहेत, मग केस पांढरे झाले की मेहंदी लावू नका आता असं सगळ्यांना सांगितलं जातं, तर ते मेहंदी लावणं योग्य आहे का केसांना? कारण डाय लावायची भीती वाटते, कारण त्या डायमुळे अजून काही इफेक्ट होऊ शकतात केसांवर. तर हे असे माझे 2 प्रश्न आहे, मेहंदी लावणं योग्य आहे का केसांना?
0: तुमचा जो प्रश्न आहे, पहिला प्रश्न, तेल न लावता सुद्धा तुमचे केस हे नेहमी तेलकट राहतात, याचाच अर्थ असा आहे की तुमच्या त्वचेचा नैसर्गिक कल हा तैलीय त्वचेचा आहे. तुमची त्वचा जर ऑलरेडी जर आधीपासूनच जी तैलीय असेल, तर मग अशा वेळेला त्यातून मुळापासूनच तेल जास्त रिसते, मुलापासून तेल जास्त सुटते, मग अशा वेळेला हे जास्त सुटलेलं जे तेल आहे त्याच्यासाठी तुम्हाला साधारणतः आठवड्यातून 2-3 वेळेला केसांवरून व्यवस्थित आंघोळ करणं, केस कोरडे ठेवणं हे महत्त्वाचं आहे. मग याच्यामध्ये केसाचा जो कल आहे तो तैलीय त्वचेमुळे होणारा तेलकटपणा हा असल्यामुळे केसांना नॅचरल आपण जे तेल लावतो, तेल मसाज करतो, ते तुम्ही नक्की करू शकता, पण हे आठवड्यातून एकदा जरी केलं तरीही चालू शकेल. आणि जास्त खूप जास्त तेल लावून मग त्याच्यानंतर ते परत धुण्यापेक्षा केसांच्या मुळाशी गरम करून कोमटसर तेल लावा,

0: केसांच्या लांबीवरती थोडस कि तेल लावा आणि मग ते 2-3 तास ठेवून धुवून टाका.
1: त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की मेहंदी लावावी की नाही लावू.
0: हा सुद्धा खूप चांगला क्वेश्चन आहे, कारण मेहंदी हा नैसर्गिक पर्याय आहे. निसर्गाचं देणं हे नेहमीच मोठं असतं. शुद्ध मेहंदी आपण जेव्हा, मला आठवते की जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा आमच्या इथे मेहंदीचं कुंपण असायचं आणि ती मेहंदी वाटून आई लावायची केसांना, ती मेहंदी सुरक्षित होती. तुम्ही मेहंदी कुठली वापरताय त्याच्यामध्ये काही रसायन आहेत का हे बघा. जर नॅचरल घरची पानं तोडून जर तुम्ही ती वाटून घेत असाल तर प्रश्नच नाही, पण बाहेरून कुठलंही मेहंदीचं उत्पादन आणून जर तुम्ही ते वापरत असाल तर सर्वात प्रथम तुम्हाला थोड्या भागावर त्याची आधी चाचणी करून घ्या. त्या मेहंदी लावल्यामुळे तुम्हाला काही ॲलर्जी होतीये का, तुम्हाला टाळूला खाज वगैरे येते की नाही हे पहा आणि शक्यतोवर दर्जेदार उत्पादनं घ्यायचा प्रयत्न करा.
1: नमस्कार.
2: हॅलो.
1: नमस्कार.
2: हॅलो.
1: हॅलो, प्रश्न विचारा आपला.
2: मॅडम माझा प्रश्न एक होता की कोंडा डोक्यात खूप होतो.
1: बर,
2: तर माझं एक म्हणणं होतं की आता कोंडा बी गॅस होतो ना, आता जी आता तेल जी निघ जाते कुठलं वापरलं पाहिजे केसासाठी.
1: बर,
2: आणि आता मला सांगा खोबरेल तेल निघले, परत बदामाचं तेल निघले, बजाज तेल निघले, खूप असे केसासाठी तेल निघले, परत डाय करण्यासाठी मिशा मेहंदी निघली, मग कुठले वापरलं पाहिजे.
0: केसांसाठी कुठलं तेल वापरावं हा खूप सर्वसाधारणपणे सगळ्यांनाच पडणारा प्रश्न आहे, कारण आता आपल्याकडे इतकी वेगवेगळ्या प्रकारची तेलं आपल्याला बाजारामध्ये उत्पन्न उपलब्ध झालेली आहेत की त्यामुळे हा प्रश्न पडणं अगदी साहजिकच आहे. याला शास्त्रीय आधार असा आहे की नारळाचं जे तेल आहे तर त्या नारळाच्या तेलापासून, नारळापासून नैसर्गिक निघणारं जे नारळाचं तेल आहे ते केसांच्या त्वचेला, टाळूला आणि केसांच्या लांबीला खूप हितकारक असतं. त्यामुळे बदामाचं तेल किंवा दुसरी जी तेलं आहेत त्यापेक्षा नेहमीच नारळाचं तेल आहे हे सगळ्यात चांगलं केसांना पोषण देण्यास मदत करतो. त्यामुळे जेव्हाही तुम्हाला केसांसाठी चांगलं तेल वापरायचं हा प्रश्न पडत असेल तर नारळाचं नैसर्गिकरित्या मिळणारं तेल ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची किंवा अगदी जरी असली तरी खूपच कमी रसायनं असतील असं तेल तुम्ही स्वतःसाठी निवडा. दुसरा प्रश्न जो विचारलेला होता मेहंदीसाठीचा, मेहंदीसुद्धा तुम्ही नैसर्गिक घ्यायचा प्रयत्न करा, ज्याच्यामध्ये आज बाजारामध्ये आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मेहंदीचे डायसुद्धा मिळतात ज्याच्यामध्ये रसायन भरपूर असू शकतात आणि ती रसायनं तुम्हाला त्रास देऊ शकतात. केसांना नैसर्गिकरित्या कलर करण्यासाठी आपण मेहंदी वापरू शकतो कारण ती नैसर्गिक आहे, परंतु प्रत्येकाची गरज वेगवेगळी असते. नैसर्गिक पर्याय हा नेहमीच चांगला आहे, पण कुठल्याही प्रकारचा आपण जेव्हा उत्पादनं बाजारातली वापरतो तेव्हा ती उत्पादनं वापरल्यावर पूर्ण केसांना आणि ताळूंना त्रास होण्यापेक्षा तुम्ही ते शरीराच्या एका ताळूच्या भागावरती लावून बघा, त्याच्यामुळे त्रास होत नसेल तर नक्कीच ते तुम्ही वापरू शकता.
1: डॉक्टर, आता हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, केसांना वारंवार रंग करणं, ब्लीच किंवा केमिकल ट्रीटमेंट सर्रासपणे केलं जातं, तर त्याचे काय दुष्परिणाम होतात केसांवर त्याविषयी काय सांगाल?
0: बऱ्याच वेळेला हे बघण्यामध्ये आलेलं आहे ना चेतना मॅडम की जेव्हा एक 10 जण जर केस गळती घेऊन येणार असतील आणि त्यांना जेव्हा व्यवस्थित विचारलं जातं तेव्हा त्या 10 पैकी 7 जणांमध्ये केस गळतीचं मुख्य कारण हे ड्रायरचा अतिवापर, पार्लरमध्ये जाऊन केसांच्या स्ट्रेटनर सारख्या ट्रीटमेंट करणं, वारंवार रंगांचा, केमिकल रंगांचा वापर करणं हे असतं. म्हणजेच यावरून आपल्याला असं दिसून येतं की या सगळ्यांच्या वापरामुळे केसांची मुळं कमकुवत होतात. या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंटमध्ये जी अति तीव्र उष्णता वापरली जाते, अति जास्त केमिकल

0: केमिकल वापरली जातात, त्यामुळे केस कोरडे होऊ शकतात, केस कमकुवत होतात, ते तुटतात, गळतात. त्यामुळे या सगळ्यांचा वापर खूप मर्यादित करावा. निसर्गाने जे तुम्हाला दिलेलं आहे त्याचा चांगला जर तुम्ही देखभाल केलीत तर ते तुम्हाला कधीच त्रासदायक होणार नाही आणि तुम्हाला केसांचा त्रासही कधी होणार नाही. त्यामुळे या सर्वांचा उपयोग जेवढा आपण टाळू शकू तेवढं चांगले.
1: डॉक्टर, केसांची निगा राखायची असेल तर आपलं आरोग्य देखील तितकंच चांगलं असणं गरजेचं असतं, तर त्यासाठी आहारामध्ये कोणते बदल करणं आवश्यक आहे त्याविषयी सांगा.
0: आपलं आजची जी आपली जीवनशैली झालेली आहे त्यामध्ये आपण बाहेरचं अन्न खूप खातोय, स्ट्रीट फ्रूट, रोड फूड या सगळ्यांचा वाढलेला वापर आणि या सगळ्यांना अतिशय चांगलं दिसण्यासाठी त्यामध्ये वापरले जाणारे आर्टिफिशियल कलर्स, त्याचबरोबरीने त्याच्यामध्ये वापरली जाणारी केमिकल्स, या सर्वांमुळे नक्कीच आपलं आरोग्य, केसांचं आरोग्य आणि आपलं स्वतःचं आरोग्य सुद्धा बिघडत चाललेलं आहे. जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये पुरेशी प्रथिनं, लोह, झिंक, विटॅमिन B12, विटॅमिन D हे संतुलित प्रमाणात घेत असाल तर नक्कीच तुम्हाला केसांचा त्रास होणार नाही आणि त्यामुळे जे नैसर्गिकरित्या बनलेलं, घरचं बनवलेलं अन्न आहे ते आपण घ्यायचा प्रयत्न करूया. बाहेरचं अन्न कधी कधी ठीक आहे पण ते जितकं तुम्ही कमी घेऊ शकाल त्याच्यामुळे तुमच्या केसांचं आरोग्य वाढायला आणि डॉक्टरांकडे तज्ज्ञ सल्ला घेण्यासाठी जाण्याची पाळी येणं सुद्धा नक्कीच टाळता येऊ शकेल.
1: डॉक्टर, बऱ्याचदा कामाचे तास खूप असतात, मुलांच्या परीक्षा असतात, त्याच्यामुळे ताणतणाव आणि अपुरी झोप हे सुद्धा केसगळतीचं प्रमुख कारण आहे, तर त्याचा केसांवर किती परिणाम होतो? म्हणजे तुम्ही 8 तास झोप घेणं ही खूप गरजेचं आहे.
0: आपण आज प्रत्येकाचं जी जीवनशैली झालेली आहे त्यामध्ये ताणतणाव हा निश्चितच वाढलेला आहे आणि हा वाढलेला ताणतणाव, वाढलेले कामाचे जे तास वाढलेले आहेत त्यामुळे आपल्याला मिळणारी अपुरी झोप या सगळ्यांचाच केसांच्या आरोग्यावरती खूप परिणाम होतो. त्यामुळे ताणतणाव टाळणं, झोप दिवसाला 7 ते 8 तास पुरेशी चांगली झोप घेणं, यामुळे नक्कीच केस गळती थांबायला, केसांचं आरोग्य वाढायला, केसांची लांबी वाढायला, केसांची घनता वाढायला मदत होईल. यामुळे केस गळती थांबतेच पण त्याचबरोबरीने जे केस कोरडे होतात, आज सगळ्यांचा हा आपण समस्या आपण बऱ्याच जणांची ऐकतो की केस खूप कोरडे होत आहेत, या कोरडे होण्यामागे सुद्धा नैसर्गिक झोप मिळाल्यानंतर जो मेंदूला जो तरोताजा आपण घेतो, मेंदू जो खूप जास्त ताजतवानं मेंदूला आपण स्वतःला सुद्धा आपल्याला हे माहिती पडतं की खूप आता मी फ्रेश वाटतंय, त्याच्यामुळे निश्चितच आपल्या शरीरातनं अशा प्रकारची हॉर्मोन्स स्त्रवतात की ज्यामुळे केसांची निगा राखण्यासाठी शरीराला खूप मोठी मदत मिळते.
1: नमस्कार. हॅलो. प्रश्न विचारा.
2: हॅलो.
1: हा, तुम्ही रेडिओ संचापासून थोडं दूर व्हाल का?
2: हॅलो
1: हॅलो हॅलो. हा, तुमचा आवाज येतोय आमच्यापर्यंत, तुम्ही थोडं रेडिओ संचापासून दूर व्हाल.
2: मी नांदेडहून बोलतोय, संजय राऊत.
1: बरं.
2: हा, माझं एक प्रश्न आहे, माझ्या मुलाला त्याने म्हणजे समोरून असे केस गेलेले आहेत.
1: अच्छा.
2: तर त्याच्यात ट्राया वगैरे लावलेलं, म्हणजे कोणी सांगते ट्राया लावा, कोणी म्हणते आदिवासी तेल लावा, तर या तेलांमुळे खरोखर काही म्हणजे ते गेलेल्या जिथून केस गेले तिथं पुन्हा केस घेऊ शकतात का?
0: मुलाचं वय किती आहे
1: ते त्यांनी नाही सांगितलं.
0: हा, ओके. सर नमस्कार. जेव्हा मुलांना या प्रकारचा जो त्रास आहे ते तुम्ही सांगताय, हे साई असू शकतं. साई जेव्हा होते त्यावेळेला डोक्याच्या तेवढ्या भागामध्ये गोलाकार गोलाकार पॅच मध्ये केस येत नाही, ज्याला अलोपेशिया अशी मेडिकल संज्ञा आहे. जर त्याला मेडिकल त्याला अलोपेशियाचा जर त्रास झालेला आहे तर यावेळेला तुम्ही घरी त्याला जर उपचार केलेत तर त्याचा त्याला फायदा मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळपासचे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्याकडे त्याला घेऊन जा. हे खूपच केसांचं हे असं छोटंसं दुखणं आहे की जे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने, त्यांनी दिलेल्या औषधांनी आणि त्यांनी लावायला दिलेल्या

0: उत्पादनांमुळे लवकरच ते बरं होतं आणि फार तर फार अगदी थोड्या काळामध्ये मध्ये ते लवकर बरं होऊन मुलगा पूर्णपणे बरा होईल आणि तुम्हाला सुद्धा त्रास होणार नाही.
1: नमस्कार.
2: हॅलो ताई, नमस्कार.
1: नमस्कार, बोला, प्रश्न विचारा.
2: मी विजय कुमार स्वामी बोलते, बस्तवा तालुक्याचा, जिल्हा कोल्हापूर इथून.
1: हा बोला, प्रश्न विचारा.
2: तिथे आमच्या शेजारीमध्ये एक महिला आहे 50 वयाची, तिथे केस सगळे गेलेत पुढचे.
1: बर,
2: त्यासाठी काय उपाय?
0: केस गळणं किंवा खूप जास्त केसांचं प्रमाण वाढणं गळण्याचं आणि त्यामुळे केसांना येणारा विरळपणा याच्यामुळे कारणं बरीच असू शकतात. त्यामध्ये त्यांना कुठला त्रास आहे, कुठलं कारण त्याच्या मागे त्यांना आहे ते बघणं गरजेचं आहे. यातील ज्या बरेच कारणं आहेत त्याच्यामध्ये अनुवंशिकता, वाढतं वय, हार्मोन्समधील होणारा बदल, काही औषधं, काही आजार आणि क्वचित आपल्या जेवणातून मिळणाऱ्या पोषण तत्वांची कमतरता हे कारणही असू शकतं. बऱ्याच वेळेला हे बघितलं जातं की पुरुषांपेक्षा नैसर्गिकरित्या स्त्रियांमध्ये जो केसगळतीचा त्रास असतो तो लवकर आटोक्यामध्ये आणला जाऊ शकतो. पण ज्या वेळेला केस इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विरळ झालेले आहेत त्यावेळेला स्वतःहून उपचार करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण समजून घ्या आणि त्याच्यावर योग्य उपचार करा.
1: डॉक्टर, महिलांमध्ये प्रसूतीनंतर केस गळण्याचं प्रमाण वाढतं तर त्यामागचं कारण काय आणि त्यावर काय उपाय करता येईल?
0: प्रसूतीनंतर केस गळती ही अगदी नैसर्गिक आहे आणि ती प्रसूती झाल्यानंतर 2 ते 4 महिनेपर्यंत हा त्रास होऊ शकतो आणि त्यानंतर तो आपोआप थांबतोही. पण अशा वेळेला पूर्ण प्रसूती काळामध्ये डॉक्टरांनी सांगितलेली कॅल्शियम, झिंक आणि फोलिक ॲसिड हे घेणं खूप महत्त्वाचं आहे. याचबरोबर जोपर्यंत आई बाळाला दूध पाजतीये त्या पूर्ण कालावधीमध्ये सुद्धा, कारण आईच्या शरीरातून बाळाला पोषण जाते त्यामुळे आईच्या शरीरामध्ये पोषणाची कमतरता होऊ नये, त्यामुळे तुमच्या गायनेकोलॉजिस्टने सांगितलेली औषधं तुम्ही जरूर घेत राहा आणि याच्यामुळे हा त्रास नक्की वाढणार नाही. यानंतर जर हार्मोन्स जर प्रसूतीनंतर शरीरामध्ये जे वाढलेले असतात त्यामुळे हा त्रास होऊ शकतो. आहारामध्ये कमतरता असल्यामुळे पोषक द्रव्यांची, त्यामुळे सुद्धा केस गळू शकतात. जर 2 ते 3 महिन्यांमध्ये नैसर्गिकरित्या केस गळती थांबत असेल तर प्रश्नच नाहीये, पण त्या उपर सुद्धा जर केस गळती थांबत नसेल तर अशा वेळेला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला नक्कीच मागे पुढे बघायचं नाही.
1: डॉक्टर, निरोगी आणि दाट केसांसाठी आपल्या रोजच्या जीवनात कोणत्या 5 सवयी आपण अंगीकारल्यात की आपले केस हेल्दी, दाट, छान राहू शकतील त्याविषयी सांगा.
0: सगळ्यात महत्त्वाचं आहे चेतना की असा कुठलाही हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे की तुम्ही असंच केल्यानंतर हे होणार आहे, पण तुमच्या स्वतःच्या आरोग्याशी तुमच्या केसांचं आरोग्य निगडीत आहे. कारण केस हा तुमच्या शरीराचा एक अविभाज्य भाग आहे, त्यामुळे जसं तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेता तसंच तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेतली पाहिजे. मग शरीरासाठी जे 3 महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत, तुमचं जेवण, संतुलित आहार तुम्हाला घेतला पाहिजे, तुम्ही रोजच्या रोज थोडाफार का होईना व्यायाम केला पाहिजे, कारण त्यामुळे सुद्धा केसांच्या मुळाशी रक्ताचं प्रसारण वाढतं जे केसांना मजबूत ठेवण्यासाठी मदत करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ताणतणाव कमी ठेवा ज्यामुळे केसांचं आरोग्य चांगलं राहील. पुरेशी झोप घ्या, पुरेशी झोप परमर डोक्यापाशी मोबाईल घेऊन ती झोप नक्कीच घेऊ नका. आणि नेहमीच ताणतणाव आल्यानंतर त्याला खूप जास्त डोक्याला त्रास करून न घेता शांतपणे सामोरे जा.
1: आणि खाण्यामध्ये पण वेगळे बदल करणंही गरजेचं आहे ना, की जेणेकरून जंक फूड आपलं कमी होईल, हेल्दी फूड खाण्याकडे आपला कल वाढला पाहिजे, फळं खाणं गरजेचं आहे.
0: तुम्ही जेव्हा तुमच्या घरामध्ये एखादं छोटंसं झाड लावता आपल्या कुंडीमध्ये, त्यावेळेला त्या झाडाला पोषण तुम्ही देताच देता, त्याला खत देता, त्याला पाणी

0: मग त्याच प्रकारे तुमच्या केसांसाठी तुम्हाला याच प्रकारचं सुंदर एक वातावरण निर्माण केलं पाहिजे, ज्यामध्ये तुमचा आहार, तुमचं डाएट, तुमचं एक्सरसाइजेस, तुमचा व्यायाम आणि त्याचबरोबर ताणतणाव कमी करून पुरेशी झोप, हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा त्याचा नक्कीच तुमच्या शरीरालाही आणि तुमच्या केसांनाही त्याचा उत्तम फायदा मिळेल.
1: डॉक्टर शमीम दळवी, आज आपण इथे आलात आणि केसांची निगा कशी राखावी याविषयी आमच्या श्रोत्यांना इतकी महत्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: चेतना, सर्वप्रथम आकाशवाणीचं आणि सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक आभार. आज आपण केसांच्या आरोग्याविषयी अनेक महत्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या. निरोगी केसांसाठी पुरेशी झोप, चांगला आहार, ताणतणाव कमी ठेवणं आणि केसांवर अनावश्यक ट्रीटमेंट टाळणं महत्वाचं आहे. स्वतःहून उपचार करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्या. धन्यवाद.
1: धन्यवाद. श्रोते, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना जांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: मंडळी, स्टॅच्यू असा खेळ खेळतो बघा आपण. स्टॅच्यू म्हटलं की पुतळा होऊन उभं राहायचं. मजा येते ना हा खेळ खेळताना. मंडळी, आपल्या मुंबई शहरात असे असंख्य अगणित पुतळे आहेत. या पुतळ्यांबद्दलची अत्यंत रंजक आणि अनोखी माहिती आपल्या या मालिकेमध्ये ऐकताना तुम्हालाही मजा येणार आहे.
1: ब्रिटिशकालीन अनेक पुतळे जाऊन आज तिथे भारतीयांचे पुतळे उभे आहेत. मात्र हे ब्रिटिशकालीन पुतळे तेव्हा का उभे केले होते, कोणी उभे केले होते आणि कसे उभे केले होते आणि आजची त्यांची अवस्था काय आहे, ते कुठे आहेत, ही सगळी गमतीदार माहिती आपल्याला या मालिकेत ऐकायला मिळणार आहे.
2: अज्ञात मुंबई आपण रोजच ऐकतो 107.1 FM रेनबोवरती सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR हे मोबाईल ॲप तुमच्या हाताशी आहेच.

अजय गोगावले आणि सहकारी यांनी गायलेला सावरखेड एक गाव या चित्रपटातला गोंधळ आत्ताच आपण ऐकलात. संगीतकार होते अजय अतुल. अजय अतुल यांनी संगीत दिलेलं आणखीन एक गीत आता आपण ऐकूया, श्रेया घोषाल यांच्या स्वरात. चित्रपट आहे नीळकंठ मास्तर.

शंकर महादेवन यांच्या स्वरात अगबाई अरिच्चा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं गुरु ठाकूर यांचं आणि संगीतकार होते अजय अतुल.

राष्ट्रीय चौका या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं परेश मोकाशी यांचं आणि संगीतकार होते नरेंद्र भिडे. आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या ऐकणार आहोत आपण, आणि त्यानंतर 1:40 धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. अन्न सुरक्षा सुधारणा विधेयकांतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कपात करणार नाही असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांचं राज्यसभेत आश्वासन. महाराष्ट्रात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण महर्षी DY पाटील यांचं निधन. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यावर सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र विरोधी पक्ष सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांच्या कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. या मुद्द्यावर गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं अशी मागणी त्यांनी केली. प्रश्नोत्तराच्या तासात कामकाजात अडथळा आणणं योग्य नाही असं सांगत बिर्ला यांनी कामकाज चालवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन विरोधकांना केलं. तरीही गोंधळ सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. याच मुद्द्यावरून राज्यसभेतही गदारोळ झाला. सकाळी 11 कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर गृहनिर्माण आणि नागरी विकास विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. त्यानंतर विरोधकांच्या घोषणा सुरू असतानाच अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राम मंदिर देणगी अपहार प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्याला संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी प्रत्युत्तर दिलं. राम मंदिराला विरोध करणारे आता देणगीत अपहार झाल्याचं सांगून नक्राश्रू ढाळत देशाची दिशाभूल करत असल्याची टीका रिजिजू यांनी केली. मात्र अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी करणाऱ्या विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. राष्ट्रीय अन्न सुरक्षा सुधारणा विधेयक 2026 अंतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कोणतीही कपात केली जाणार नाही असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. या विधेयकाच्या मसुद्यावर राज्य सरकारकडून अभिप्राय आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. अन्नधान्याचं वाटप सुनिश्चित करणं, लाभांच्या बाबतीत समानता आणणं आणि कुटुंबाधारित प्रणालीमुळे निर्माण होणाऱ्या तफावती दूर करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे असं जोशी म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक संसद भवनात आज झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री SJयशंकर यांच्यासह अनेक नेते या बैठकीत उपस्थित होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीची एकजूट प्रदर्शित करण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशन काळात दर मंगळवारी अशी बैठक आयोजित केली जाते. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडून नव्यानं स्थापन झालेल्या नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे खासदारही या बैठकीत सहभागी झाले होते. ब्रिक्सच्या भ्रष्टाचार विरोधी कृती गटाची दुसरी बैठक आज हैदराबाद इथं सुरू होत आहे. ब्रिक्सच्या

0: अध्यक्षपद भूषवताना भारतानं निश्चित केलेल्या लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी या विषयसूत्रानुसार ही दोन दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. शाळांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांचं सायबर धोक्यापासून रक्षण करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. राज्य सरकारनं शाळांमध्ये अंमली पदार्थ मार्गदर्शन आणि समुपदेशन समित्या स्थापन करण्याचा तसंच अंमली पदार्थ मुक्त शाळा अभियान राबवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक DY पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.
1: महाराष्ट्रात शिक्षण महर्षी म्हणून गौरवले गेलेले डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव उर्फ DY पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या अंबप या गावी झाला. MA LLBचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1983 प्रथम रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केली. त्यानंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था तसंच शाळा त्यांनी सुरू केल्या. त्यात दोन अभिमत विद्यापीठांचाही समावेश आहे. समाजाप्रती त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1997 पद्मश्रीनं गौरव. DY पाटील यांची राजकीय कारकीर्द 1957 कोल्हापूर नगरपालिकेतल्या नगरसेवकाच्या पदापासून सुरू झाली. 1967 आणि 1972 विधानसभा निवडणुकीत ते पन्हाळा मतदारसंघातून निवडून आले. 2009 त्रिपुरा तर 2012 बिहार आणि 2014 पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक झाली. 2 वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री प्रताप सरनाईक, ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह इतरांनी DY पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून आदरांजली वाहिली आहे. भारतासह 60 देशांवर नव्यानं आयात शुल्क लावण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतल्यावर डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असलेल्या अमेरिकेतल्या 25 राज्यांनी न्यायालयात त्याला आव्हान दिलं आहे. या शुल्कामुळे अमेरिकेच्या ग्राहक आणि व्यावसायिकांना फटका बसेल असा दावा या राज्यांनी याचिकेमध्ये केला आहे. न्यूयॉर्कच्या अटर्नी जनरल लेटिशिया जेम्स आणि इतर राज्यांच्या नेत्यांनी अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाकडे ही शुल्क बेकायदेशीर घोषित करण्याची मागणी केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सरकारविरोधी आंदोलन करणाऱ्या निदर्शकांवर सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केल्याचं वृत्त आहे. या निदर्शकांमध्ये महिला आणि मुलं मोठ्या संख्येनं सहभागी झाली होती. रावळकोटमध्ये सुरक्षा दलांनी आंदोलकांविरुद्ध कारवाई केली. गेल्या 50 दिवसांपासून आंदोलक महिला आणि मुले आंदोलनस्थळी ठाण मांडून बसले आहेत. पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील मानवी हक्क समितीनं दिलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार आंदोलनादरम्यान 80 जणांचा मृत्यू झाला आहे. चांगल्या सुविधा आणि विकास या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं डाबर या खासगी आस्थापनेला मध, गाईचे तूप आणि खाद्यतेल यासंबंधी 100% दावा करत विक्री करण्यास मनाई केली आहे. अशा प्रकारचा उल्लेख या कायद्यात लंघन करणारा असल्याचं प्राधिकरणानं समाज माध्यमावर म्हटलं आहे. कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिरातीत मध, ॲपल सायडर व्हिनेगर, खोबरेल तेल, तीळ तेल, गाईचं तूप, नारळ पाणी, नारळाचे दूध आणि इतर तत्सम उत्पादनांच्या बाबतीत 100% शुद्धतेचा दावा करण्यात आला असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा तुषार सुवीर याला पात्रता फेरीतच जपानचा शोगो ओगावा याच्याकडून पराभवाला सामोरं जावं लागलं. महिला दुहेरीत आज प्रिया कोंजेंग बाम आणि श्रुती मिश्रा तर पुरुष एकेरीत कृष्णप्रसाद गर्ग आणि पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय मैदानात उतरतील. पी व्ही सिंधू आणि उन्नती हुडा या स्पर्धेत खेळत नसल्यानं महिला एकेरीचं नेतृत्व तन्वी शर्मा

0: भारताकडे आहे. भारताचा सात्विक साईराज रांकी रेड्डी खांद्याच्या दुखापतीतून अजून बाहेर आलेला नसल्यानं तो आणि त्याचा साथीदार चिराग शेट्टीही यंदा स्पर्धेबाहेर आहेत. या महिन्यात दिल्लीत होणाऱ्या 30व्या BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठीचे गुण मिळवण्याच्या दृष्टीनं भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी ही स्पर्धा महत्वाची आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. अन्न सुरक्षा सुधारणा विधेयकांतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कपात करणार नाही असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांचं राज्यसभेत आश्वासन. महाराष्ट्रात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण महर्षी DY पाटील यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM 101.7 MHz आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, दुपारचा 1:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 2025 प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून 337 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात. शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातल्या 47,886 शेतकऱ्यांचा समावेश. आणि धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देवीदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती.
3: धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना खरीप 2025 पीक विमा संदर्भात राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाला केंद्रीय समितीनं कायम ठेवलं आहे. पीक विमा कंपनीनं दाखल केलेले अपील फेटाळून लावत पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात 337 कोटी रुपये विमा रक्कम वितरित करण्याचे आदेश दिल्यामुळे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. कृषी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि IIT मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक शेतजमिनीवरील पीक पाणी परिस्थितीची अद्ययावत माहिती आता थेट मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. IIT मुंबईनं विकसित केलेल्या वॉटर बजेट मॉडेल आणि स्कायमॅट संस्थेच्या हवामान अंदाजाच्या आधारे तयार होणाऱ्या विश्लेषणावर आधारित शेतीविषयक सल्ला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातल्या 47,886 शेतकऱ्यांचा पहिल्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात सुमारे 350 ते 400 कोटी रुपये जमा करण्यात येणार आहेत. पुढील टप्प्यात जिल्ह्यातल्या आणखी 50,000 शेतकरी बांधवांचा समावेश होणार असून एकूण 1,00,000 शेतकरी या योजनेचा लाभ घेणार आहेत. तसंच 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी वीज जोडण्यांचं धाराशिव जिल्ह्यातल्या 1,64,000 शेतकऱ्यांना कृषी पंप वीज बिल माफीचा लाभ मिळणार असून तब्बल 2,800 कोटी रुपयांची थकबाकी माफ होणार आहे. जिल्हा परिषद आयोजित आपला जीव धाराशिव व्हिजन 2030 कार्यक्रम ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पार पडला. जिल्हा परिषदेच्या प्रस्तावित नवीन प्रशासकीय इमारतीसाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. विकसित धाराशिवचं स्वप्न जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी मांडल्याचं सांगत गोरे यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. अशा प्रकारच्या दूरदृष्टीचं नियोजन करणारी धाराशिव जिल्हा परिषद राज्यातली पहिलीच असल्याचंही त्यांनी नमूद केलं. भूम इथल्या खवा क्लस्टरचे विनोद जोगदंड यांना सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्कार 2026 अहिल्यानगर इथं प्रदान करण्यात आला. ग्रामीण भागातील उद्योगवाढ, कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम, स्थानिक रोजगार निर्मिती आणि खवा उत्पादनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याच्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. शासनाच्या योजना थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशानं भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर भूम इथं पार पडलं. या शिबिराच्या माध्यमातून विविध योजनांचा 4,459 लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात आला. धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या 3 जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रस्तावित 240 किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे मार्गाच्या उभारणीच्या दिशेनं महत्वाची प्रगती झाली असून या रेल्वे मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालासाठी आवश्यक सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. तसंच प्रत्यक्ष सर्वेक्षणाचं कामही सुरू झालं असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. नगरविकास

0: भागामार्फत तुळजापूर नगर परिषदेसाठी विविध विकास कामांसाठी सुमारे 5 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांचं मजबूतीकरण, काँक्रीटीकरण, भूमिगत गटारे आणि नाल्यांची उभारणी, पावसाच्या पाण्याचा निचरा तसंच इतर आवश्यक नागरी विकास कामं हाती घेण्यात येणार आहेत. कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेअंतर्गत अत्याधुनिक शेतकरी भवन उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनानं या प्रकल्पासाठी 1,52,00,000 रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली असून यामुळे तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मुक्काम, बैठका तसंच विविध मूलभूत सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी सोलापूर यांच्या वतीनं दिला जाणारा सर्वोत्कृष्ट रक्तदान शिबिर आयोजनाचा पुरस्कार तुळजापूर शहरास प्राप्त झाला आहे. तुळजापूर शहर आणि तालुक्यातून 2025-26 मध्ये 72 शिबिरांच्या माध्यमातून 1,559 जणांनी रक्तदान केलं. राज्य परिवहन महामंडळाच्या धाराशिव विभागातर्फे 30 राजमाता जिजाऊ बसचं लोकार्पण खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते झालं. प्रत्येक गावापर्यंत आणि खेड्यापर्यंत बस वेळेत पोहोचाव्यात यासाठी काही आणखी बसेस देण्याबाबत पाठपुरावा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.
1: धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते देवीदास पाठक. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: प्रसार भारतीच्या वेव्ह्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 वाजता प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

आमोद दातार यांच्या स्वरात रमेश वैद्य यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. दुपारचे 1:55 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण साहित्यातील पत्रलेखन या प्रकाराचा आढावा घेणारी पत्रानुबंध ही मालिका ऐकणार आहोत. आजच्या भागात ऐकूया साने गुरुजींनी लिहिलेल्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेद.
1: नमस्कार. आज आपण साने गुरुजी यांचं पत्रसाहित्य याविषयी बोलणार आहोत. साने गुरुजी यांना आपण कवी, कादंबरीकार, गांधीवादी विचारवंत म्हणून ओळखतो. पण विशेषतः साने गुरुजी म्हटलं की आपल्याला त्यांच्या श्यामची आई या आत्मकथनपर कादंबरीची आठवण होते. हे गुरुजींचं अत्यंत गाजलेलं पुस्तक आहे. त्याच्या आत्तापर्यंत लाखो प्रती खपलेल्या आहेत. हे पुस्तक मातेचा महिमा गाणार आहे. आईच्या थोर शिकवणुकीचे, साध्या सरळ सुंदर जीवनाचे करुण परंतु कथात्मक चित्र गुरुजींनी या कादंबरीतून रेखाटले आहे. त्या पुस्तकाने अनेक पिढ्यांवर संस्कार केले. तसेच त्यांचे मुलांसाठी असलेले इतर लेखने मराठीत अजरामर झाले आहे. त्यातील सुंदर पत्रे याविषयी आज आपण बोलणार आहोत. साने गुरुजी यांनी 1949 ते 1950 या दरम्यान साधना साप्ताहिकातून आपली पुतणी सुधा हिला उद्देशून लिहिलेली 42 पत्रे यात आहेत. या पत्रांमधून निसर्गप्रेम, बालपण, मानवता आणि मूल्य शिक्षण यांचा सुंदर संदेश मिळतो. ही पत्र त्यांनी जरी आपल्या पुतणीला म्हणजे सुधा हिला लिहिली असली तरी ती महाराष्ट्रातील सगळ्या मुलांना उद्देशून लिहिलेली आहेत. त्यांनी या पत्रातून जीवनमूल्य, चारित्र्य, प्रेम, निसर्ग, श्रम, शिक्षण आणि राष्ट्रप्रेम यांचा अतिशय सोप्या ओघवत्या भाषेत वेध घेतला आहे. या पत्रातून व्यक्तिगत आणि कौटुंबिक तपशील केवळ निमित्त मात्र आहेत. व्यापक आणि संवेदनशील जीवनदृष्टी आणि उदात्त ध्येयवाद यातून प्रतिबिंबित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. गुरुजींनी लिहिली तशी पत्र मराठीत यापूर्वी कुणी लिहिली नव्हती आणि पुढेही कुणी लिहिल असं वाटत नाही. काचेच्या पात्रात ठेवलेल्या सोनेरी माशाची प्रत्येक हालचाल ज्याप्रमाणे बाहेरून दिसते त्याप्रमाणे या पत्रातून गुरुजींचं मन स्पष्ट दिसून येतं. त्यांचं आभाळा एवढं विशाल मन, शिशिरासारखे कोमल मन, धरित्रीसारखं उदार मन यातून स्पष्ट दिसून येतं. ही पत्रं महाराष्ट्रातील बालगोपाळांचा वारसा झालेली आहेत. आपण वेळेअभावी त्यांचं 11 जून 1949 च्या साधनाच्या अंकात प्रकाशित झालेल्या एका पत्रातील काही अंश पाहणार आहोत. त्यातून आपल्याला त्यांचं निसर्गप्रेम पाहायला मिळेल. चिरंजीव प्रियसुधास, सप्रेम आशीर्वाद, अशी सुरुवात करून ते पुढे लिहितात. दर आठवड्यात एक पत्र पाठव म्हणून तुझा लकडा होता. शेवटी मी ठरवलं की तुझा हट्ट पुरवायचा. तू पास झालीस, अभ्यास न करताही पास झालीस, मग आणखी थोडा करशील तर परीक्षेचा बाऊ तुला वाटणार नाही. तू सुट्टीत म्हणे सायकलवर बसायला शिकलीस, बंड्याकडून शिकली असशील आणि तर आणि छोट्या अरुणाला घेऊन जातेस की काय जपून हो. असा व्यक्तिगत मजकूर झाल्यानंतर ते निसर्ग वर्णन करू लागतात. पाऊस दूर आहे अशी सगळ्यांची कल्पना होती.

0: आणि अंदाज जवळजवळ 15 दिवस आधीच पाऊस सुरू झाला. आमच्याकडे सारीच फजिती, शेतकऱ्यांची अजून घर शिवायची होती, कुणी नुसतीच उस्तरून ठेवली होती, राप शेतात नेऊन जाळायचा होता, कुणाकुणाची भाजवण अजून व्हायची होती. तो डोईवर पाऊस आला, मी बघत जात होतो. तो गार वारा आला, आकाशात ढग जमले, कुठेतरी पाऊस पडला असावा. सुगंध आला, इतक्यात पाऊस? अरे येऊ दे, गुरांना पाणी होईल, परंतु पुढे दगानही न देणार. पाऊसच सुरू झाला असं समजून शेतकरी बी पेरतील, रोप वाढेल, आणि पुढे पाऊस न आला तर? सर्व प्रभूच्या हाती. सुधा, टपटप पाऊस आला, पाऊस पडे टापूर टिपूर, नदीला आला पूर, माझे घर आहे दूर. हे चरण आठवले. मी टोपी काढली, डोक्यावर अमृतवृष्टी पडो असं म्हटलं. मी गावाकडे पावलं वळवली, लोकांची धावपळ दिसली. हे वर्णन वाचून आपल्याला आपलं बालपण आठवल्याशिवाय राहणार नाही. तर अशी ही सुंदर पत्र तुम्ही प्रत्यक्षातच वाचली पाहिजेत असं मला वाटतं. धन्यवाद.
1: पत्रानुबंध या मालेत आत्ताच आपण ऐकला साने गुरुजी यांच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: पुनःप्रसारित कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आत्ताचा आपण ऐकलात. दुपारचे 2 वाजता आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. विषय आहे सताप या औषधी वनस्पतीची लागवड आणि वाचक स्वर आहे स्वप्निता शिंदे यांचा.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. 1 ते 1.5 मीटर उंच असलेल्या सताप या झुडुपाला अनेक फांद्या असतात. पाने आकाराने लहान आणि टोकावर जाड एका आड एक असे असतात. पानांचा रंग काळसर हिरवा असतो. पानावर अतिसूक्ष्म तेलग्रंथी असतात. पान चिरडल्यास उग्र वास येतो. याची फुलं छोटी पिवळसर जांभळट असतात. फळं लहान त्रिकोणी असतात. मध्यम ते हलकी 5.5 ते 7.5 pH असलेली पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकासाठी उपयुक्त असते. कोरडे शुष्क उष्ण आणि समशीतोष्ण हवामान या पिकाला चांगलं मानवतं. सतापाची लागवड ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी झाल्यावर करावी. त्यासाठी 45x45 cm अंतरावर फुल्या पाडाव्यात आणि प्रत्येक फुलीवर 2 ते 3 बिया टोकाव्यात. 6 ते 7 दिवसांनी बियांचं अंकुरण होतं. अंकुरणानंतर 35 ते 40 दिवसांनी एकरी 40 किलो नत्र आणि 20 किलो स्पुरत द्यावं. पाऊस नसल्यास 1 ते 2 वेळा हलकं सिंचन करावं. उगवणीनंतर 60 ते 65 दिवसांनी कळ्या धरायला सुरुवात होते. तेव्हा एकदा सिंचन करावं आणि पीक तणविरहित ठेवावं. मुख्य फांद्यांना आलेली फुलं थोडी सुकायला लागल्याबरोबर त्यांची काढणी करावी. 2 ते 3 काढण्यामध्ये फुलं पूर्ण काढून होतात. शेवटच्या फुलांच्या वेळेला पूर्ण झुडूप मुळासकट उपटून काढावं आणि सावलीत वाळवावं. पुढच्या वर्षीच्या लागवडीसाठी शेतात थोडा भाग फळ आणि बियाणं धरण्यासाठी ठेवावा. झुडूप सुकायला लागल्यावर त्याची काढणी करावी. तुकडे करून त्याची थंड अंधाऱ्या जागेत साठवणूक करावी. सतापाच्या हिरव्या पंचांगाचं एकरी 1800 ते 2000 किलो उत्पन्न मिळतं. वाळल्यावर ते 600 ते 800 किलो इतकं भरतं. त्यापासून ऊर्ध्वपातन पद्धतीने तेल काढण्यात येतं. तेलाचा उतारा 1.3% मिळतो. सतापाच्या तेलामध्ये कॅप्रॉनिक प्लॉगोनिक कॅप्रिलिक आणि सेथायलिक ॲसिड्स ग्लुकोसाइड रुटीन गंधक आणि मिथेलिन हे प्रमुख घटक असतात. सतापाचा उपयोग कफ ताप खोकला अर्धांगवायू स्त्रियांची मासिक पाळी चर्मरोग पोटदुखी अजीर्ण अल्सर यकृत वाढ मंदाग्नी पायावरील सूज स्तंभशूल वात लघवीला न होणे इत्यादी विकारावरील औषध निर्मितीमध्ये होतो.
0: पुनःप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी आत्ताच आपण ऐकलात. विषय होता सताप या औषधी वनस्पतीची लागवड आणि वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा.
2: मंडळी स्टॅच्यू असा खेळ खेळतो बघा आपण. स्टॅच्यू म्हटलं की

0: उभारायचं. मजा येते ना हा खेळ खेळताना. मंडळी, आपल्या मुंबई शहरात असे असंख्य अगणित पुतळे आहेत. या पुतळ्यांबद्दलची अत्यंत रंजक आणि अनोखी माहिती आपल्या या मालिकेमध्ये ऐकताना तुम्हालाही मजा येणार आहे.
1: ब्रिटिशकालीन अनेक पुतळे जाऊन आज तिथे भारतीयांचे पुतळे उभे आहेत. मात्र हे ब्रिटिशकालीन पुतळे तेव्हा का उभे केले होते, कोणी उभे केले होते आणि कसे उभे केले होते, आणि आजची त्यांची अवस्था काय आहे, ते कुठे आहेत, ही सगळी गमतीदार माहिती आपल्याला या मालिकेत ऐकायला मिळणार आहे.
2: अज्ञात मुंबई आपण रोजच ऐकतो 107.1 FM रेनबो वरती सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR हे मोबाईल ॲप तुमच्या हाताशी आहेच.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: श्रोतेहो नमस्कार. आज मी डेंग्यू आणि मलेरिया या विषयावर काही महत्त्वाची माहिती सांगणार आहे. पावसाळा सुरू झाला की वातावरणात आर्द्रता वाढते आणि अनेक ठिकाणी पाणी साचते. अशा ठिकाणी डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होते. त्यामुळे डेंग्यू आणि मलेरिया यांच्यासारख्या डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढते. डेंग्यू हा आजार एडिस या डासामुळे होतो. हा डास प्रामुख्याने दिवसाचा होतो, तर मलेरिया हा फिमेल एनोफिलीस डासामुळे होतो आणि हा डास प्रामुख्याने संध्याकाळी व रात्री चावतो. डेंग्यूची प्रमुख लक्षणे म्हणजे अचानक तीव्र ताप, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, अंगदुखी, सांधेदुखी, मळमळ, उलट्या आणि काही रुग्णांमध्ये त्वचेवर लाल पुरळ दिसू शकतात. गंभीर अवस्थेत रक्तसराव होण्याची शक्यता असते. मलेरियामध्ये थंडी वाजून ताप येणे, घाम येणे, डोकेदुखी, अशक्तपणा, मळमळ आणि अंगदुखी ही लक्षणे दिसतात. योग्य वेळी उपचार न केल्यास मलेरिया गंभीर स्वरूप धारण करू शकतो. या दोन्ही आजारांपासून बचाव करण्यासाठी काही सोपे उपाय आपण सर्वांनी आवश्यक पाळले पाहिजे. घराच्या आसपास पाणी साचू देऊ नका. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. पाण्याच्या टाक्या, ड्रम, बादल्या झाकून ठेवावे. आठवड्यातून एकदा कूलर, फुलदाण्या आणि पाण्याची भांडी स्वच्छ करा. पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. डास जाळी, मच्छरदाणी किंवा मस्किटो रेपेलंटचा वापर करा. ताप असल्यास स्वतःहून औषधे न घेता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक त्या रक्त तपासण्या करून घ्या. डेंग्यूमध्ये पुरेसे पाणी, ORS, नारळ पाणी यासारखे द्रव्य पदार्थ घेणे महत्वाचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक औषधे घेऊ नयेत. मलेरियामध्ये डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा पूर्ण कोर्स करणे अत्यंत आवश्यक आहे. लक्षात ठेवा, डेंग्यू आणि मलेरिया हे टाळता येण्यासारखे आजार आहेत. प्रत्येक नागरिकाने आपल्या घराची आणि परिसराची स्वच्छता राखली तर डासांची उत्पत्ती कमी होईल आणि या आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल. चला तर आपण सर्व मिळून स्वच्छ परिसर, डासमुक्त परिसर आणि निरोगी समाज निर्माण करूया, संकल्प करूया. शेवटी मी हेच सांगू इच्छिते की स्वच्छता, सुरक्षित पाणी, योग्य आहार व वेळेवर उपचार हीच पावसाळ्यातील आजारांपासून वाचायची गुरुकिल्ली आहे.
0: श्रोतेहो, आत्ताच आपण पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव हो।

0: पुनःप्रसारित कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आत्ताच आपण ऐकलात.
1: मंडळी, स्टॅच्यू असा खेळ खेळतो बघा आपण. स्टॅच्यू म्हटलं की पुतळा होऊन उभं राहायचं. मजा येते ना हा खेळ खेळताना. मंडळी, आपल्या मुंबई शहरात असे असंख्य अगणित पुतळे आहेत. या पुतळ्यांबद्दलची अत्यंत रंजक आणि अनोखी माहिती आपल्या या मालिकेमध्ये ऐकताना तुम्हालाही मजा येणार आहे.
2: ब्रिटिशकालीन अनेक पुतळे जाऊन आज तिथे भारतीयांचे पुतळे उभे आहेत. मात्र हे ब्रिटिशकालीन पुतळे तेव्हा का उभे केले होते, कोणी उभे केले होते आणि कसे उभे केले होते आणि आजची त्यांची अवस्था काय आहे, ते कुठे आहेत, ही सगळी गमतीदार माहिती आपल्याला या मालिकेत ऐकायला मिळणार आहे.
3: अज्ञात मुंबई आपण रोजच ऐकतो 107.1 FM.

0: मंडळी, स्टॅच्यू असा खेळ खेळतो बघा आपण. स्टॅच्यू म्हटलं की पुतळा होऊन उभं राहायचं. मजा येते ना हा खेळ खेळताना. मंडळी, आपल्या मुंबई शहरात असे असंख्य अगणित पुतळे आहेत. या पुतळ्यांबद्दलची अत्यंत रंजक आणि अनोखी माहिती आपल्या या मालिकेमध्ये ऐकताना तुम्हालाही मजा येणार आहे.
1: ब्रिटिशकालीन अनेक पुतळे जाऊन आज तिथे भारतीयांचे पुतळे उभे आहेत. मात्र हे ब्रिटिशकालीन पुतळे तेव्हा का उभे केले होते, कोणी उभे केले होते आणि कसे उभे केले होते, आणि आजची त्यांची अवस्था काय आहे, ते कुठे आहेत, ही सगळी गमतीदार माहिती आपल्याला या मालिकेत ऐकायला मिळणार आहे.
2: अज्ञात मुंबई आपण रोजच ऐकतो 107.1 FM रेनबोवरती सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR हे मोबाईल ॲप तुमच्या हाताशी आहेच.
3: दुपारचे 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
4: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आत्तापर्यंत आपण त्यांच्याकडून जंगलातील वॉर्निंग सिग्नल्स, रात्रीच्या वेळेची फोटोग्राफी, पाणवठ्याजवळची फोटोग्राफी या विविध विषयांवर त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली. हिरेन, आज आम्हाला एका विशेष आणि महत्त्वाच्या अशा प्रश्नावर तुमच्याकडनं माहिती जाणून घ्यायची. वाईल्डलाईफ फोटोग्राफी हे निसर्गाच्या संवर्धनामध्ये काही भूमिका बजावू शकतं का? वाईल्डलाईफ फोटोग्राफी हे एक प्रभावी माध्यम होऊ शकतं का?
1: मला असं वाटतं की सगळ्यात प्रभावी माध्यम जर काही असू शकतं कॉन्झर्वेशनमध्ये तर ते फोटोग्राफीच आहे. कारण की थोडं अशा पद्धतीने बघूयात या गोष्टीला, ज्यावेळेस तुमच्या मनात काय आहे ते लिहित असतात आणि ज्यावेळेस ती गोष्ट मी वाचत असेन ते मी काय व्हिज्युअलाइज करतो आहे त्या पद्धतीने मला ती गोष्ट समजेल. पण फोटोग्राफ हे असं माध्यम आहे जे तिथे होतं ते फोटोग्राफरने कॅप्चर केलं त्याच्या दृष्टिकोनातून आणि एक्झॅक्टली तेच तुम्हाला दिसतं आहे. तिथे पण ती डिस्क्रिपन्सी येऊ शकते, कारण की फोटोग्राफरने तीच गोष्ट का बघितली, 360 डिग्रीमध्ये फोटोग्राफरने तीच गोष्ट का बघितली, पण त्याचा जो इम्पॅक्ट आहे, जो उद्देश आहे, तो अगदी क्लिअरली आपल्याला कळत असतो. आणि ज्या भावना ज्या असतात, जसं आता तुम्ही कधी तुमचे जुने अल्बम उघडून बघितले तर तुम्ही भावूक होऊन जातात, आणि ती जी भावना आहे त्याच भावनेचा वापर करून आपण वाईल्डलाईफ फोटोग्राफी तो कन्झर्वेशन करू शकतो. आणि जेवढेही आता सगळे मोठे फोटोग्राफी कंटेस्ट आहेत जगातले, प्रत्येक कंटेस्टमध्ये कन्झर्वेशन हा सेपरेट इश्यू असतो. आणि फॉर्च्युनेटली लास्ट इयर जो एशिया खंडातला सगळ्यात मोठा फोटोग्राफी अवॉर्ड आहे, नेचर इन फोकस वाईल्डलाईफ फोटोग्राफी अवॉर्ड, त्याच्यात मला त्याच कॅटेगरीमध्ये एक अवॉर्ड मिळाला होता, जो नॉर्थ ईस्ट इंडियातला एक पिक्चर होता पक्ष्यांचा, अतिशय सुंदर पक्षी जो मी आयुष्यात जिवंत कधीच बघितलेला नव्हता, तो मी तिथे मृत अवस्थेत बघितला. आत्ता पण मला बोलताना गुजबम्स येत आहेत, कारण की ती मोमेंट जी आहे, जे छायाचित्र मी त्यावेळेस घेतलं, ती जी मेमरी आहे माझ्यासोबत ती नेहमीसाठी आहे. आणि ती जी मेमरी आणि जे माझं ऑब्झर्वेशन आहे ते त्या छायाचित्रा थ्रू मी लोकांपर्यंत पोचवलं. तर अशा पद्धतीने फक्त हा फोटोग्राफ नाही, आता जवळपास मागच्या 70-80 वर्षात ज्यावेळेस टायगर्स किंवा लेपर्ड्सची खूप मोठ्या प्रमाणावर हंटिंग होत होती, त्यावेळेस जर पिक्चर्स बघितले आता तुम्ही तर इमोशनल होऊन जातो आपण. अरे 7-8 टायगर्स डेड आहेत, त्याच्यावर एक इंग्रज अधिकारी उभा आहे रायफल घेऊन. मी जसं तुम्हाला आता बोलतो, एक्सप्लेन करतोय, मी बघतोय की तुम्ही इमोशनल होत आहेत किंवा व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करतात, पण तोच ज्यावेळेस टायगर आपण जंगलात बघतो आणि त्याचा फोटोग्राफ घेतो त्यावेळेस आपल्याला समाधान वाटतं त्या गोष्टीचं. आणि इमेज जी आहे ती एक कन्वे करत असते, म्हणजे एक भावना जी आहे ती नेहमी दाखवत असते. त्यामुळेच आपण आपल्या स्वतःच्या लग्नावर किंवा आपल्या मुलाच्या मुलीच्या वाढदिवसावर हजारो लाखो रुपये खर्च करून फोटोग्राफरला बोलवत असतो. आणि जो इमोशनल कनेक्ट जो आहे तो एक फोटोग्राफच देऊ शकतो, किंवा मग व्हिज्युअल डॉक्युमेंटरी आपण म्हणू शकतो त्याला, फोटो असो किंवा व्हिडिओ असो, व्हिज्युअल मीडियम जे आहे ते कॉन्झर्वेशनमध्ये खूप खूप खूप मोठी भूमिका बजावतं.
0: श्रोते हो,

0: प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजच्या भागात आपण इथेच थांबूया. हिरेन, तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद, तुमचेही खूप खूप आभार.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण रोहित धारप यांच्या गायनात राग मुलतानी ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमची साथ होती अतुल फडके यांची.
1: एकामागून एक वाहन चालवा,
2: वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटवा,
1: वाहनाचं सर्व्हिसिंग वेळेत कराल,
2: आपोआप प्रदूषण कमी कराल,
1: रस्त्यावरचं क्रॉसिंग म्हणजे जीवन मरणातलं अंतर, अहो खटला काय कामाचा जीव गेल्यानंतर.
2: वाहनं अकारण धूर सोडतात, प्रदूषणात वाढ करतात.
1: मदतीच्या वेळी मागे राहू नका, सहकार्याचा मंत्र विसरू नका.

0: संपूर्ण देशामधल्या कोट्यवधी जनतेला एकाच सूत्रात बांधून ठेवणारं एकच माध्यम आकाशवाणी. बहुजन हिताय, बहुजन सुखाय या ध्येयाशी सुसंगत माहिती, मनोरंजन आणि ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण कार्यक्रम देणारं सशक्त माध्यम आकाशवाणी. काल, आज आणि उद्या सुद्धा आकाशवाणी.
1: आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 3 वाजता आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ. भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचाही योजनेत समावेश. ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण महर्षी डी वाय पाटील यांचं निधन. आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे आजही संसदेत गदारोळ झाला आणि कामकाज वारंवार तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच लोकसभेत विनियोजन विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं. राज्यसभेत सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर गृहनिर्माण आणि नगरविकास विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. त्यानंतर विरोधकांच्या घोषणा सुरू असतानाच अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राम मंदिर देणगी अपहार प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्याला संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी प्रत्युत्तर दिलं. राम मंदिराला विरोध करणारे आता देणगीत अपहार झाल्याचं सांगून नक्राश्रू ढाळत देशाची दिशाभूल करत असल्याची टीका रिजिजू यांनी केली. मात्र अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी करणाऱ्या विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं होतं. त्यानंतर राज्यसभेत जन्ममृत्यू नोंदणी संदर्भातल्या विधेयकावर चर्चा झाली आणि गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं. त्यानंतर राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झालं. राष्ट्रीय अन्न सुरक्षा सुधारणा विधेयक 2026 अंतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कोणतीही कपात केली जाणार नाही असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. या विधेयकाच्या मसुद्यावर आज राज्य सरकारांकडून अभिप्राय आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. अन्नधान्याचं वाटप सुनिश्चित करणं, लाभांच्या बाबतीत समानता आणणं आणि कुटुंबाधारित प्रणालीमुळे निर्माण होणाऱ्या तफावती दूर करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे असं जोशी म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक संसद भवनात आज झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह अनेक नेते या बैठकीत उपस्थित होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीची एकजूट प्रदर्शित करण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशन काळात दर मंगळवारी अशी बैठक आयोजित केली जाते. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडून नव्यानं स्थापन झालेल्या नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे खासदारही या बैठकीत सहभागी झाले होते. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला राज्य सरकारनं आणखी 3 वर्षांची मुदतवाढ दिली आहे. अपघातात मृत्यू किंवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करायला राज्य मंत्रिमंडळानं आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली. मुंबईतल्या सर्व शासकीय कार्यालयांची आणि पालिकेची बेस्कडची देयकं केंद्रीकृत पद्धतीने अदा करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय सुधारणेला मंत्रिमंडळाची आज मंजुरी मिळाली. राज्य माहिती आयुक्तांची आणखी 3 नवीन पदं निर्माण करायलाही राज्य सरकारनं आज मान्यता दिली. राज्यात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. शाळांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांचं सायबर धोक्यांपासून रक्षण करण्यासाठी

0: साठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. राज्य सरकारनं शाळांमध्ये अंमली पदार्थ मार्गदर्शन आणि समुपदेशन समित्या स्थापन करण्याचा तसंच अंमली पदार्थमुक्त शाळा अभियान राबवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक डी वाय पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.
1: महाराष्ट्रात शिक्षण महर्षी म्हणून गौरवले गेलेले डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव उर्फ डी वाय पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या अंबप या गावी झाला. MA LLB शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1983 प्रथम रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केली. त्यानंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था तसंच शाळा त्यांनी सुरू केल्या. त्यात 2 अभिमत विद्यापीठांचाही समावेश आहे. समाजाप्रती त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1997 पद्मश्रीनं गौरवण्यात आलं. डीवाय पाटील यांची राजकीय कारकीर्द 1957 कोल्हापूर नगरपालिकेतल्या नगरसेवकाच्या पदापासून सुरू झाली. 1967 आणि 1972 विधानसभा निवडणुकीत ते पन्हाळा मतदारसंघातून निवडून आले. 2009 त्रिपुरा तर 2012 बिहार आणि 2014 पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक झाली. 2 वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह इतरांनी डी वाय पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून आदरांजली वाहिली आहे. BHMS डॉक्टर्सना मान्यतेच्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी उद्यापासून बाह्य रुग्णसेवा बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. होमिओपॅथीचा CCMP प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या BHMS डॉक्टर्सना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी करण्याची परवानगी देणारा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. मात्र या निर्णयामुळे रुग्णांची सुरक्षितता धोक्यात येईल असं अॅलोपॅथी वैद्यक शाखेतल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. सर्व मान्यताप्राप्त वैद्यकीय ज्ञानशाखांविषयी संघटनेला आदर आहे, मात्र हा प्रश्न न्यायप्रविष्ट असून उच्च न्यायालयाचा अंतिम निवाडा येईपर्यंत शासनाने याबाबत निर्णय घेऊ नये अशी मार्डची मागणी आहे. शिवाय वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा आणि इतर प्रलंबित मागण्याही मार्डनं लावून धरल्या आहेत. बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथं उद्या मुख्यमंत्री मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या शिबिरात सांध्यांच्या आजारासाठी विशेष तपासण्या, निदान आणि उपचाराची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार MRI, शस्त्रक्रिया आणि पुढील उपचार देखील पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. राज्यातले माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगितीही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्यबाक्षी आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं कायम ठेवली. 90 दशकात खोटं उत्पन्न दाखवून एक घर लाटल्याच्या आरोपावरून नाशिकमधल्या न्यायालयानं त्यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती दिली आहे. नवी मुंबईत एका तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे 42 लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केल्याचं आज पोलिसांनी सांगितलं. हा तरुण रविवारी ऐरोलीमधल्या एका मैदानावर संशयास्पद हालचाली करताना आढळला होता. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं डाबर या खासगी आस्थापनेला मध, गाईचं तूप आणि खाद्यतेल यांच्यासंबंधी 100% दावा करत विक्री करायला मनाई केली आहे. अशा प्रकारचा उल्लेख या कायद्याचं उल्लंघन करणारा असल्याचं प्राधिकरणानं समाज माध्यमावर म्हटलं आहे. कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिरातीत मध, ॲपल सायडर व्हिनेगर, खोबरेल तेल, तिळतेल, गाईचं तूप, नारळ पाणी, नारळाचं दूध आणि इतर तत्सम उत्पादनांच्या बाबतीत 100% शुद्धतेचा दावा करण्यात आला असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा तुषार सुवीर याला पात्रता फेरीतच जपानचा शोगो ओगावा याच्याकडून पराभवाला सामोरं जावं लागलं. महिला दुहेरीत आज प्रिया कोंजिंगबाम आणि श्रुती मिश्रा तर पुरुष एकेरीत कृष्णप्रसाद गर्ग आणि पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय मैदानात उतरतील.

0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ. भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचाही योजनेत समावेश. ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण महर्षी डी वाय पाटील यांचं निधन. आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन सभेत ठीक 5 वाजता. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन सभेत ठीक 5 वाजता. दरम्यान ए आय आर मराठी या डी टी एच उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5 वाजलेत, सायंकालीन प्रसारणाला सुरुवात होत आहे. सुरुवातीला ऐकूया काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी श्रद्धा मुखेडकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून आजही संसदेत गदारोळ झाला आणि कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. गदारोळातच लोकसभेत विनियोजन विधेयक तर राज्यसभेत जन्ममृत्यू नोंदणी संदर्भातलं विधेयक मंजूर झालं. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला राज्य सरकारनं आणखी 3 वर्षांची मुदत

0: वाढ दिली असून भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करायला मान्यता दिली आहे. या योजनेतून अपघातात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला किंवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देत त्यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. 90च्या दशकात खोटे उत्पन्न दाखवून एक घर लाटल्याच्या आरोपावरून नाशिकमधल्या न्यायालयानं त्यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. माजी काँग्रेस नेते आणि अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक डी वाय पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि इतर मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पाटील यांच्या पार्थिवावर उद्या शासकीय इतमामानं अंत्यसंस्कार होतील. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 210 अंकांची घसरण झाली आणि तो 78,429 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 159 अंकांची घसरण नोंदवत 24,615 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत प्रभू तेंडोलकर यांचं सरोदवादन राग भीमपलास. विलंबित तसंच द्रुतगत 3 तालात आहे त्यांना तबला साथ महफूज खान यांनी केली आहे. प्रभू तेंडोलकर यांचं सरोदवादन राग भीमपलास.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रभू तेंडोलकर यांचं सरोदवादन आपण ऐकलं. राग भीमपलास त्यांना तबला साथ महफूज खान यांनी केली. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजलेत. युववाणी.

0: इट्स हॅपनिंग बेबी.
1: मंडळी, आजचा विषय अत्यंत वेगळा, विचार करायला लावणारा आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी अगदी जवळून जोडलेला आहे. आजचा विषय आहे तरुणाईचा बाजार. आजची तरुणाई स्वतःच एक मोठी बाजारपेठ कशी बनली? थांबा थांबा, तुम्हाला खूप प्रश्न पडले असतील ह्या विषयाचं नाव ऐकून, पण त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. कसं आहे, पूर्वी बाजारपेठ म्हणजे वस्तू विकण्याचं ठिकाण, पण आजच्या डिजिटल युगात बाजारपेठ म्हणजे फक्त दुकानं, मॉल्स किंवा बाजार नाहीये. आज बाजारपेठ आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आहे. आपल्या आवडीनिवडी, सवयी, वेळ, लक्ष, भावना आणि अगदी स्वप्न देखील बाजाराचा भाग बनले. विशेष म्हणजे या संपूर्ण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी तरुणाई आहे, म्हणून तरुणाईचा बाजार. आजचा तरुण हा केवळ ग्राहक नाहीये, तर तो ट्रेंड करतो, ब्रँड घडवतो, सोशल मीडियावर

मत घडवतो आणि नवनवीन व्यवसायांना दिशा देतो. इतकंच नाही, अनेकदा स्वतःच एक ब्रँडही बनतो. आणि याचमुळे आज जगातील अनेक उद्योग तरुणांना लक्षात घेऊन त्यांच्या उत्पादनांची रचना करतात. कपडे, मोबाईल, सौंदर्य प्रसाधनं, खाद्यपदार्थ, ऑनलाईन शिक्षण, गेमिंग, मनोरंजन, पर्यटन, फिटनेस, आर्थिक सेवा, डिजिटल पेमेंट्स, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित ॲप्स, या सर्व क्षेत्रांमध्ये तरुण ग्राहक हे सर्वात महत्त्वाचे मानले जातात. कारण तरुणाई म्हणजे बदल स्वीकारण्याची तयारी, नवीन गोष्ट वापरून पाहण्याची उत्सुकता, नवीन कल्पना स्वीकारण्याची हिंमत, आणि हाच गुण बाजारपेठेला सर्वाधिक आकर्षित करतो. काही दशकांपूर्वी जाहिराती टीव्हीवर किंवा वर्तमानपत्रात दिसायच्या, आज जाहिराती तुमच्याकडे स्वतःहून येतात. म्हणजे तुम्ही एखादे शूज ऑनलाईन शोधता आणि काहीच मिनिटात त्याच प्रकारच्या अनेक जाहिराती तुम्हाला तुमच्या सोशल मीडियावर दिसू लागतात. हा योगायोग नसतो. डिजिटल तंत्रज्ञान, डेटा विश्लेषण आणि अल्गोरिदम यांच्या मदतीने कंपन्या ग्राहकांच्या आवडी समजून घेतात. यालाच पर्सनलाइज्ड मार्केटिंग म्हणतात. आज प्रत्येक क्लिक, प्रत्येक लाईक, प्रत्येक सर्च आणि प्रत्येक व्हिडिओ पाहण्यामागे माहिती जमा होत असते. ही माहिती कंपन्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यामुळे अनेकदा आपण उत्पादन विकत घेत नाही तर आपलं लक्षच विकत घेतलं जातं.

मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की आजची सर्वात मोठी स्पर्धा ही कोणत्या उत्पादनाची नाहीये, तर ती आहे आपलं लक्ष मिळवण्याची. कारण जितका जास्त वेळ आपण एखाद्या ॲपवर घालवतो तितकी त्या कंपनीची कमाई वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सतत नवीन फीचर्स आणतात. लहान व्हिडिओज, लाईव्ह स्ट्रीम, स्टोरीज, नोटिफिकेशन, या सर्व गोष्टींचा उद्देश एकच असतो, वापरकर्त्याला जास्त वेळ गुंतवून ठेवणं. आजची तरुणाई ही फक्त ग्राहक नाही आहे, ती कॉन्टेंट क्रिएटर आहे, ती इन्फ्लुएन्सर आहे, ती उद्योजक आहे, ती स्टार्टअप उभारते, ती ऑनलाईन व्यवसायही करते, ती स्वतःची कला, संगीत, चित्रकला, हस्तकला, स्वयंपाक, शिक्षण, छायाचित्रण, अगदी ग्रामीण उत्पादनं देखील जगभर पोहोचवते. डिजिटल युगानं अनेक नवीन संधी निर्माण केल्या. आपल्याकडे स्टार्टअप संस्कृती वेगाने वाढताना आता दिसते. अनेक तरुण रोजगार शोधण्याऐवजी रोजगार निर्माण करतायत. ई कॉमर्स, फिनटेक, एडटेक, हेल्थटेक, ॲग्रीटेक यासारख्या क्षेत्रात तरुणांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलंय आणि ही सकारात्मक बाजू आहे. पण प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजू देखील असते. आज अनेकदा यशाची व्याख्या ही महागड्या वस्तूंनी केली जाते. कोणता मोबाईल, कोणते शूज, कोणत्या ब्रँडचे कपडे, कोणत्या कॅफेमधला फोटो, कोणता देश फिरायला गेला होतात, यावरून व्यक्तीचं यश मोजलं जातं. पण खरंच असं असतं का हो? एखाद्या व्यक्तीची किंमत तिच्या कपड्यांच्या ब्रँडवरून ठरते का की तिच्या विचारांवर ठरते? आपण हा प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे. आज फिअरिंग ऑफ मिसिंग आउट म्हणजेच फोमो ही भावना तरुणाईमध्ये दिसते. इतरांनी काही नवीन घेतलं, नवीन ठिकाणी गेले, नवे अनुभव घेतले तर आपण मागे पडलोय असं वाटू लागतं. या भावनेचा उपयोग अनेक जाहिराती करतात. मर्यादित कालावधी, फक्त आज, शेवटची संधी या संदेशामुळे तातडीनं खरेदी करण्याची मानसिकता तयार होते. आर्थिक साक्षरता इथे अत्यंत महत्त्वाची ठरते. कमाईपेक्षा जास्त खर्च करणं, क्रेडिट कार्डचा अतिरेक वापर, बाय नाव पे लेटर सारख्या सुविधांचा न विचार करता वापर, या सवयी भविष्यात आर्थिक अडचणी निर्माण करू शकतात. म्हणूनच अनेक तज्ज्ञ आर्थिक नियोजनाची सवय ही लहान वयातच लावण्याचा सल्ला देतात.

आज तरुणाईमध्ये गुंतवणुकीबाबत जागरूकता वाढताना दिसते. ही आनंदाची बाब आहे, पण त्याचबरोबर मानसिक आरोग्याचाही विचार करायला हवा. सतत तुलना, सतत स्वतःला सिद्ध करण्याची धडपड, प्रत्येक क्षणाला सोशल मीडियावर दाखवण्याची इच्छा, या गोष्टींमुळे ताण वाढू शकतो. आयुष्य हे लाईक्स मध्ये मोजलं जात नाही. खरं समाधान आपल्या नात्यांमध्ये, अनुभवांमध्ये आणि स्वतःच्या प्रगतीमध्ये असतं. आज अनेक कंपन्या पर्यावरणपूरक उत्पादन

तयार करतात, कारण तरुण ग्राहक पर्यावरणाबाबत अधिक जागरूक होत आहेत. पुनर्वापर, शाश्वत विकास, स्थानिक उत्पादनांना प्राधान्य, हस्तकलेला पाठबळ, ग्रामीण उद्योगांना संधी, या गोष्टींमध्येही तरुणांचा सहभाग वाढताना दिसतोय. यामुळे बाजारपेठही बदलते, म्हणजेच बाजारपेठ फक्त तरुणांना बदलत नाही, तरुण देखील बाजारपेठ बदलताय. आजच्या काळात इन्फ्लुएन्सर हा शब्द खूप लोकप्रिय झालाय, पण प्रत्येक प्रभाव चांगलाच असेल असंही नाही. म्हणून कोणतीही माहिती स्वीकारण्यापूर्वी तिची सत्यता तपासणं आवश्यक आहे. विचारपूर्वक निर्णय घेणं हीच खरी डिजिटल साक्षरता आहे. पालक आणि शिक्षक यांची भूमिकाही तितकीच महत्वाची आहे. तरुणांवर बंधनं घालण्यापेक्षा त्यांच्याशी संवाद साधणं आवश्यक आहे. त्यांना जाहिरातींची भाषा समजावून सांगणं, खर्च आणि बचत यांचं महत्व पटवून देणं, डिजिटल सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःची ओळख जपायला शिकवणं. त्यामुळे आपण तरुणाईनं स्वतःला एक प्रश्न नेहमी विचारायला हवा. मी एखादी वस्तू खरंच गरज म्हणून घेतोय का की फक्त ट्रेंड म्हणून घेतोय? मी एखादी गोष्ट मला आवडते म्हणून करतेय की इतरांना दाखवण्यासाठी? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं आपल्याला योग्य दिशा दाखवू शकतात. शहर असो किंवा गाव, मोबाईल असो किंवा बाजार, ब्रँड असो किंवा जाहिरात, निर्णय शेवटी आपलाच असतो. आपण ग्राहक असलो तरी आपण सजग ग्राहक असू शकतो. आपण डिजिटल जगात असलो तरी आपण विवेकानं निर्णय घेऊ शकतो. आपण ट्रेंड पाहू शकतो, पण प्रत्येक ट्रेंडचं अंधानुकरण करण्याची गरज नाही. स्वतःची ओळख, स्वतःची मूल्य, स्वतःची स्वप्न आणि स्वतःचे विचार जपणं ही आजच्या तरुणाईची खरी ताकद आहे. त्यामुळे आपण तरुणाईनं एक गोष्ट कायम स्वतःला सांगितली पाहिजे, बाजारपेठेत राहा पण स्वतःला बाजारपेठ बनू देऊ नका. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज बाधित. लोकसभेत कर व्यवस्था सुधारणा विधेयक तर राज्यसभेत जन्म मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक मंजूर. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्ष मुदतवाढ. शालेय अभ्यासक्रमात व्यसनमुक्तीचे धडे समाविष्ट करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. माजी राज्यपाल शिक्षण महर्षी पद्मश्री डॉ डी वाय पाटील यांचं निधन. आणि जायकवाडी धरणातून 10,000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं गोदापात्रात विसर्ग सुरू. आता सविस्तर बातम्या. विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही बाधित झालं. लोकसभेत कामकाज सुरू होताच आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईबद्दल गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं अशी मागणी विरोधकांनी केली. या मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यामुळे सदनाचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित झालं. दरम्यान

या गदारोळातच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करव्यवस्था आणि अन्य कायदे सुधारणा विधेयक 2026 सादर केलं. भारतातल्या डिजिटल इलेक्ट्रॉनिक आणि बँकिंग व्यवहारांचं नियंत्रण करणाऱ्या पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम्स ऍक्ट 2007, आयकर कायदा 2025 आणि वित्त कायदा 2026 हे विधेयक सुधारणा करेल. दुपारी 2 कामकाज सुरू झाल्यावरही सदनात गदारोळ सुरूच होता. या गदारोळातच हे विधेयक सदनानं मंजूर केलं. त्यानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेचं कामकाज सकाळी सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी अयोध्या मंदिर देणगी अपहार प्रकरणाचा मुद्दा उचलून धरला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी यावर, विरोधी पक्ष या मुद्द्यावर देशाची दिशाभूल करत असून राम मंदिराला विरोध करणारे पक्ष आता याबाबत नकराश्रू ढाळत असल्याची टीका केली. सदनाचं नियमित कामकाज न चालू देता विरोधी पक्षांनी हौद्यापर्यंत जाऊन या प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं अशी मागणी करत गदारोळ केल्यामुळे सभापती सी पी राधाकृष्णन यांनी सदनाचं कामकाज

0: यावर विरोधी पक्ष या मुद्द्यावर देशाची दिशाभूल करत असून राम मंदिराला विरोध करणारे पक्ष आता याबाबत नकराश्रू ढाळत असल्याची टीका केली. सदनाचं नियमित कामकाज न चालू देता विरोधी पक्षांनी हौद्यापर्यंत जाऊन या प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं अशी मागणी करत गदारोळ केल्यामुळे सभापती सी पी राधाकृष्णन यांनी सदनाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. दरम्यान विरोधकांच्या गदारोळात गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी जन्म आणि मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक सदनात सादर केलं. अशा नोंदण्यांसंदर्भातल्या तरतुदी अधिक कठोर करणं आणि जन्ममृत्यूच्या नोंदी वेळेत करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणं या उद्देशानं सरकारनं हे सुधारणा विधेयक आणलं आहे. हे विधेयक लोकसभेत याआधीच पारित झालं आहे. गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं. त्यानंतर राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झालं. राष्ट्रीय अन्न सुरक्षा सुधारणा विधेयक 2026 अंतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कोणतीही कपात केली जाणार नाही असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. अन्नधान्याचं वाटप सुनिश्चित करणं, लाभांच्या बाबतीत समानता आणणं आणि कुटुंबाधारित प्रणालीमुळे निर्माण होणाऱ्या तफावती दूर करणं हा या विधेयकाचा उद्देश असल्याचं जोशी यांनी सांगितलं. रेल्वे कायदा 1989 मधील विविध तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. मध्य रेल्वेकडून ही माहिती देण्यात आली. या सुधारणांमुळे विना तिकीट प्रवास, आरक्षित डब्यांमध्ये अनधिकृत प्रवेश, महिलांसाठी तसंच दिव्यांगांसाठी राखीव जागांचा गैरवापर आणि तिकिटांच्या बेकायदेशीर हस्तांतरणाविरोधात अधिक कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली असून आता या योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तसंच नांदेड जिल्ह्यात किनवट इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय आणि वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय तसंच बीड जिल्ह्यात केज इथं वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्याला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. यासाठीच्या पदांनाही आज मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र राज्य माहिती आयोगात राज्य माहिती आयुक्तांची 3 नवीन पदं आणि या पदांसाठी आवश्यक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदं निर्माण करण्याला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. त्यात त्यांनी हे निर्देश दिले. राज्य सरकारनं शाळांमध्ये अंमली पदार्थ मार्गदर्शन आणि समुपदेशन समित्या स्थापन करण्याचा तसंच अंमली पदार्थमुक्त शाळा अभियान राबवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यातली दत्तक प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण व्हावी यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयानं काम करून प्रलंबित प्रकरणं तातडीनं निकाली काढावीत असे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिले आहेत. आज मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. कायदेशीररित्या दत्तकासाठी मुक्त करण्यात येणाऱ्या बालकांच्या प्रक्रियेत महाराष्ट्र देशात अव्वल आहे असं तटकरे यांनी सांगितलं.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: माजी राज्यपाल शिक्षण महर्षी पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांचं आज कोल्हापूर इथं निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात मोठं साम्राज्य उभारलेले DY पाटील यांनी प्रारंभीच्या काळात कोल्हापूरचं महापौरपद भूषवलं. विधानसभेत पन्हाळा मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं. त्रिपुरा तसंच बिहारचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळलेले पाटील यांनी काही काळ पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला. DY पाटील यांच्या DY पाटील ग्रुप अंतर्गत कोल्हापूर, मुंबई, पुणे यासारख्या शहरांमध्ये 3 हून अधिक अभिमत विद्यापीठं, 6 खाजगी विद्यापीठं आणि 180 पेक्षा जास्त शिक्षण संस्था कार्यरत आहेत. शिक्षण आणि सामाजिक कार्यातल्या अतुलनीय योगदानाबद्दल केंद्र सरकारनं 1991 मध्ये त्यांना पद्मश्री या नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. डी वाय पाटील यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच राज्यपाल जिष्णुदेव वर्मा

0: दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात एक दूरदर्शी व्यक्तिमत्व हरवलं या शब्दात पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात एक द्रष्टा नेता आणि दिलदार मार्गदर्शक गमावला असं म्हटलं, तर उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी पाटील यांच्या निधनामुळे देशानं एक दूरदर्शी शिक्षण महर्षी आणि समाजसेवक गमावला असं म्हटलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह राजकीय क्षेत्रासह शिक्षण क्षेत्रातून डी वाय पाटील यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणातून 10,000 घनफूट प्रतिसेकंद या वेगानं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे गोदावरी नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये, तसंच नदीकाठच्या गावातल्या नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन जायकवाडीच्या नियंत्रण कक्षाकडून करण्यात आलं आहे. सध्या धरणात सुमारे 47,000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून धरणाची पाणी पातळी 91% वर पोहोचली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पालखी पादुकांचं आज छत्रपती संभाजीनगर इथं आगमन झालं. परतवारीच्या प्रवासात शहरात आलेल्या या पालखीचं भाविकांनी सहर्ष स्वागत केलं. आरती प्रसाद वितरण झाल्यानंतर पालखी सदस्यांचा सत्कार करण्यात आला. MD अर्थात मेफेड्रोन हा अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोन व्यक्तींना धाराशिवच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. येत्या 7 ते 9 ऑगस्ट या कालावधीत दिल्लीमध्ये दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव 2026 आयोजित करण्यात आला आहे. मराठी चित्रपट सृष्टीला राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हा महत्वाकांक्षी उपक्रम असल्याचं दिल्ली मराठी प्रतिष्ठान या संस्थेचे संस्थापक वैभव डांगे यांनी सांगितलं. या महोत्सवात विविध चित्रपटांसह कलाकार प्रेक्षक संवादसत्र तसंच मराठी चित्रपट सृष्टीच्या शतकभराच्या प्रवासाचं दर्शन घडवणारं प्रदर्शन असे विविध उपक्रम होणार आहेत. आरोग्य क्षेत्रात आवश्यक सुविधा उभारण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही अशी ग्वाही धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज बाधित. लोकसभेत करव्यवस्था सुधारणा विधेयक तर राज्यसभेत जन्म मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक मंजूर. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्ष मुदतवाढ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.
1: आकाशवाणी संप्रती वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचिका निधिः झाः. आदौ मुख्याः वार्ताः. संसदाद्य जन्म मरण पञ्जीकरण संशोधन विधेयकं पारितम्. ओडिशा राज्ये प्रमुख नदीनाम् आप्लवन ह्रासेन आपत्स्थितिः शमम् उपैति. पाक अधिकृत जम्मू कश्मीर क्षेत्रस्य बाग जनपदे पाकिस्तानी सेनायाः निरपराध नागरिका नालक्ष्य गोलिका प्रहारेण अशान्तिः वर्धते. होमोर्स जलमार्गे व्यापारिक पोते नूतन आक्रमणेन अमेरिका ईरान देशयोः युद्ध समाप्तये प्रचलन्त्यां शांति वार्तायां अनिश्चितता उत्पन्ना. अपि च आसान नगरे आयोजितायां कोरिया मास्टर्स बैडमिंटन प्रतियोगितायां भारतीय क्रीडकाः स्वीय क्रीडां प्रारब्धवन्तः. अथ वार्ताः विशदीकृत्य. संसदा जन्म मृत्यु पञ्जीकरण सम्बद्धः उपयुक्तः विधेयकः 26,000 पारितः. अद्य राज्यसभयापि अस्य विधेयकस्य अनुमोदनं कृतम्. लोकसभया एतद् विधेयकं पूर्वमेव पारितम्. गृहराज्यमन्त्री नित्यानन्दरायः उच्चसदने एतद् विधेयकम् उपस्थापितवान्. विधेयकस्यास्य अनुमोदनानन्तरं राज्यसभा आदिनाय स्थगिता. इतः प्राग् यदा मध्याह्ने 12 प्रथमस्थगनानन्तरं राज्यसभा पुनः समवेता तदा सभापतिः सी पी राधाकृष्णन इत्यसौ।

0: नमस्कार श्रोते हो, अमृत कलश कार्यक्रमात मी हर्षदा प्रभू आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आपल्या कार्यक्रमात आपल्या भेटीला आले आहेत हर हुन्नरी साहित्यिक डॉक्टर अ ना रसनकुटे. मंडळी, आज त्यांच्याकडून आपण त्यांनी सेवानिवृत्तीनंतरचं आपलं परिपूर्ण जीवन कसं घालवलंय आणि कशा प्रकारे ते त्या सगळ्याचा उपयोग करतात, परिपूर्ण नवीन अध्याय त्यांनी कशा प्रकारे सुरू केला याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर रसनकुटेजी, आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: अर्जुनजी, आता सुरुवातीला आम्हाला सांगा की तुमचं सेवानिवृत्तीपूर्वीचं जीवन कशा प्रकारचं होतं.
1: सेवानिवृत्तीपूर्वीचं जीवन म्हणजे मी एका अत्यंत महत्त्वाच्या विभागाचा प्रमुख असल्यामुळे वेळावर येणं, वेळावर जाणं, बाहेरचे जे अधिकारी येतात कामानिमित्त त्यांना चांगलं मार्गदर्शन करणं, त्यांची कामं वेळच्या वेळेत करून देणं, अशा गोष्टींकडे जास्त लक्ष द्यावं लागत होतं. दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्र शासनाचं मराठी लोकराज्य, हिंदी लोकराज्य, इंग्लिश लोकराज्य हे माझ्याच विभागामध्ये असल्यामुळे त्यामध्ये जी काही आर्टिकल असतात ती आर्टिकल पहिली सुरुवातीला माझ्याच कडे यायची.
0: म्हणजे तुम्ही शासकीय मुद्रणालयात होते.
1: हा, शासकीय. तर ती आर्टिकल माझ्याकडे आल्यामुळे जे काही त्याच्यात चांगलं असेल ते मला वाचायला मिळायचं.
0: बरं.
1: आणि तिथून नंतर मग माझ्या कामाला सुरुवात व्हायची. म्हणजे कामाला सुरुवात होऊन सगळं एकाच वेळेला

0: नाही, परंतु थोडं थोडं असं घेतात. तर जे वाचायचं असेल ते मी वाचून काही महत्वाच्या लोकांकडे ते काम सुपूर्द करायचो आणि ते काम करून घ्यायचो. तर असं करता करता माझ्या वाचनात बराच भर पडला आणि चांगलं लिहिण्याची मला प्रेरणा मिळाली.
1: आणि मग तुम्ही लिखाणाला नेमकी कधी सुरुवात केली?
0: लिखाणाला मी तशी शाळेत असतेवेळी निलय कवी म्हणून आमच्याकडे शाळेमध्ये यायचे, त्यांच्या कविता ऐकून मी कविता करायला शिकलो.
1: बर.
0: तर ते वर्षातून एखाद्या वेळी आमच्याकडे यायचे, त्यांच्या ते आम्हाला मुलांना कविता वगैरे म्हणून दाखवायचे आपल्या स्वरचित, आणि त्याच्या कविता त्या बालवयात मला एवढ्या आवडल्या की त्यांच्या कवितेंच्या प्रेमात मी कधी पडलो ते माझं मलाच कळलं नाही. आणि मी माझ्या मोकळ्या वेळामध्ये निसर्गावर, आईवर, फुलपांखरावर अशा छोट्या मोठ्या कविता करायला लागलो आणि तिथून माझी सुरुवात झाली. नंतर बऱ्याच कविता केल्या आणि नंतर मग कादंबरीकडे वळलो, सामाजिक कादंबऱ्या. मी सामाजिक कादंबऱ्या 5 लिहिलेल्या आहेत आणि ते लोकांना आवडायला लागले, त्याच्यावर मला पुरस्कार मिळाले.
1: बर, पुरस्कार पण तुम्हाला खूप वेगवेगळ्या तऱ्हेचे, म्हणजे आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुद्धा 1-2 मिळालेले आहेत तुम्हाला, तर त्याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण आता ह्या कार्यक्रमाची सुरुवात करताना एखादी कविता आमच्या श्रोत्यांसाठी तुम्ही सादर कराल का?
0: हो नक्कीच. तर तो काळ म्हणजे एक काळ असा होता की कोणी मला ओळखतही नव्हते जास्त.
1: बर.
0: तो काळ, तो काळ होता तसाच मी 1-0 होतो. तो काळ होता तसाच मी 1-0 होतो. नव्हते समोर काही तरीही मग नव्हतो. साथ मजला नव्हती तेव्हा जरी कुणाची, साथ मजला नव्हती तेव्हा जरी कुणाची, मान सन्मान माझा जपून मीच होतो. केली कधीच नव्हती कुणाचीही नालस्ती, माझ्याच वागण्याची निंदा मीच करीत होतो. जनमानसात माझी वाह वा मुळीच नव्हती, थोरा मोठ्या नामी समजून घेत होतो. वाटे कधी मनाला, वाटे कधी मनाला आकाश घ्यावे कवेत, वाटे कधी मनाला आकाश घ्यावे कवेत, तेच ध्येय ठेवूनी पुढे सरसावतच होतो. माझेच अनुयायी, माझेच अनुयायी होते ताशेरे मारण्यात मग्न, माझेच अनुयायी होते ताशेरे मारण्यात मग्न, दृष्टी पथात त्यांच्या तेव्हा मी नग्न होतो. होते माझ्या आसपास, होते माझ्या आसपास तेव्हा कित्येक दुरीत, होते माझ्या आसपास तेव्हा कित्येक दुरीत, त्यांच्याच तिमिरात मी नित्य चाच पडत होतो. अनंत काळ माझा, अनंत काळ माझा गेला असाची वाया, अनंत काळ माझा गेला असाची वाया, माझेच अश्रुपुसाया मीच पुढे होतो, माझेच अश्रुपुसाया मीच पुढे होतो.
1: वा, खूप छान सुंदर अशी कविता लिहिली. मग अर्जुनजी मला एक आता सांगा की साहित्य क्षेत्रात तुम्ही जे आला तर त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन मिळालं का?
0: तसं मला बऱ्याच सुप्रसिद्ध साहित्यिकांचं, कवींचं मार्गदर्शन मिळालं.
1: बर.
0: आता मुख्य म्हणजे माझ्या लग्नाच्या 25व्या वाढदिवशी माझी 2 पुस्तकं, एक कातळवेळ काव्यसंग्रह आणि एक मायाजाळ आदिवासी समाजावर कादंबरी,
1: बर,
0: ही पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या हस्ते दादरला दुरुसभागृहामध्ये प्रसिद्ध झाली. एकाच वेळेला 2 पुस्तकं, त्यामुळे सुर्वे सरांनी माझं कौतुक केलं. ते म्हणतात एक पुस्तक प्रकाशन करायला किती मेहनत लागते आणि तुम्ही पहिलीच 2 पुस्तक, एका वेळेला 2 पुस्तकं आणि सगळ्या पेपरला लोकसत्ता, सामना, महाराष्ट्र टाइम अशा चांगल्या चांगल्या पेपरना फोटोसहित बातमी आली. आमचे अधिकारी पण बघून मला सांगतात अरे बाप आत्ता मात्र तुम्ही खरे साहित्यिक शोभलात.
1: म्हणजे तुम्हाला छान प्रसिद्धी पण.
0: हो प्रसिद्धी भरपूर. आणि नंतर ते नंतर मधुमंगेश कर्णिक, मंगेश पाडगावकर, केशव मेश्राम प्राध्यापक ह्या सगळ्या दिग्गज साहित्यिकांची कवींची मला मार्गदर्शन मिळालं. कारण मी अंधेरीला राहायला होतो, त्यामुळे अधून मधून पुस्तकाला प्रकाशन घेण्याच्या निमित्ताने म्हणा असं भेटण्यासाठी म्हणा फोन करून त्यांना भेटायला घरी त्यांच्या जायचो आणि त्यांच्याशी संपर्क व्हायचा. पण त्यामुळे मला

0: मदत झाली आणि मला एक प्रकारचा जो हुरूप येतो लिहायला कार्यक्रम सादर करायला तो हुरूप मला चांगला आलं, माझं मनोबल वाढलं. कुठचीही गोष्ट करतेवेळी पहिला म्हणजे ध्यास पाहिजे आणि आपलं तो ध्यास वाढण्यासाठी आपलं मनोबल वाढवणाराही कोणतरी पाहिजे.
1: अगदी बरोबर.
0: ह्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांचं मला मार्गदर्शन लाभलं त्यामुळे आणखीन काहीतरी करावं असं मला मनापासून वाटायला लागलं आणि मी 24 पुस्तकं लिहिली.
1: वा क्या बात है अर्जुनजी. त्यातल्या बऱ्याच तुम्हाला विविध पुरस्कार सुद्धा मिळाले, तर आता त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: हो, मला पहिलाच पुरस्कार जो मिळाला तो मायाजाळ ह्या कादंबरीला आणि तो पण सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्राचे त्यांच्या हस्ते मिळाला. त्यामुळे मला एवढा आनंद झाला की तत्पूर्वी मला पुरस्कार कधी मिळाला नव्हता आणि मी त्या पुरस्कारासाठी कधी खटपटही केली नव्हती. परंतु माझे एक खास मित्र दशरथ तळेकर हे मुंबई नागरिक समितीचे अध्यक्ष होते, तर ते मला बोलले की तुमची कादंबरी चांगली आहे तर तुम्ही ही पुरस्कारासाठी पाठवा. आणि मी पुरस्कारासाठी पाठवलंय आणि मला आपले महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री त्यांच्या हस्ते मला तो पुरस्कार मिळाला आणि त्यापासून आतापर्यंत 65 पुरस्कार मला मिळाले. एकूण 65 पुरस्कार. हा, त्याच्या 2 आंतरराष्ट्रीय. आंतरराष्ट्रीय मध्ये नेल्सन मंडेला पुरस्कार हा फार महत्वाचा.
1: तो नेमका कशासाठी दिला जातो?
0: तो म्हणजे आपलं कर्तृत्व बघून, कार्य बघून.
1: बरोबर.
0: तुम्ही काय कार्य करता हे बघून, म्हणजे माझं साहित्यामध्ये चांगलं, कारण मी साहित्यामध्ये अनार काव्य साधना ही संस्था निर्माण करून त्या संस्थेद्वारे विविध शाळेमध्ये, विविध कॉलेजमध्ये, विविध संस्थांमध्ये 100 अधिक मी स्वतःचे माझे कार्यक्रम केले महाराष्ट्रात.
1: बापरे.
0: आणि त्या कार्यक्रमासाठी एवढी भटकंती केली, पूर्ण महाराष्ट्रात भटकंती केली. कोकण, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नंतर इकडे विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे, ह्या सगळीकडे मी भटकंती केली माझे हे कार्यक्रम सादर करण्यासाठी. त्यामुळे कसं माणसं ओळखायला पण मिळाली, मार्गदर्शन घेता आलं. आपल्याला जे काही पाहिजे ते लोकांमधूनच मिळते, आपलं ज्ञान लोकांमधूनच वाढते, तर ते पण मला लाभलं आणि माझी प्रगती होत गेली.
1: आणि मग तुम्हाला हा नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि दुसरा कुठचा पुरस्कार म्हणाला तुम्ही?
0: थायलंडला मिळाला.
1: बर.
0: हा,
1: विविध नामांकित संस्थांवर सुद्धा तुम्ही पदावर कार्यरत आहात, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: हा, मी मानवाधिकार म्हणजे वर्ल्ड हुमन राईट्स ह्या संस्थेचा मी जनरल सेक्रेटरी आहे.
1: बर.
0: हा, आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ही गेली 32 वर्ष आपल्या देशामध्ये विविध राज्यामध्ये कार्यरत आहे. फक्त महाराष्ट्रात नाही तर विविध राज्यामध्ये कार्यरत आहे. आणि त्या संस्थेचा मी पहिला पालघर जिल्ह्याचा अध्यक्ष होतो जवळजवळ 7-8 वर्ष. तिथलं माझं काम आमच्या वरिष्ठांनी बघून, म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये मी शाखा तयार केल्या, कारण मराठीचा प्रचार प्रसार व्हावा आणि साहित्याचा पण प्रचार प्रसार व्हावा, लोकांचे हात लिहिते व्हावेत, कवी लेखकांनी एकत्र यावे, यासाठी मी पालघर जिल्ह्यातून एक स्मरणिका पण काढली की काही कवी काही लेखक हे लांबून एकमेकांना ओळखतात परंतु जवळ कधी येत नाहीत, तर ते जवळ यावे, एकमेकांना एकमेकाची आपुलकी निर्माण व्हावी आणि मराठी साहित्यात त्यांचे हात लिहिते व्हावे, त्यांचं मनोबल वाढावं. ह्या दृष्टिकोनातून मी पालघर जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये शाखा तयार केली, त्याच्यात पदं निर्माण केली, त्यांना पदं अध्यक्ष, सरचिटणीस अशी पदं वेगवेगळी दिली आणि वर्षातून 1 किंवा 2 तरी साहित्यिक उपक्रम राबवायचे. साहित्यिक उपक्रम म्हणजे कसे, कवी संमेलन ठेवायचं, साहित्य संमेलन ठेवायचं किंवा पुस्तक प्रकाशन सोहळा ठेवायचा किंवा लोकांचं वाचनाकडे ओढा वाढला पाहिजे, वाचन चळवळ पण सुधारली पाहिजे. यासाठी चांगल्या लेखकांची एखादी कादंबरी वगैरे त्याचा पॅरेग्राफ वगैरे काय असेल चांगला आवडणारा तर तो वाचावा, म्हणजे इतरांना त्याचं ज्ञान मिळते, त्याचं महत्व कळते. तर असेही कार्यक्रम घेतले तरी चालेल असं आमचं त्यामागे उद्देश होता आणि म्हणून चांगलं चांगल्या तरीने पार पण पडले. लोक वर्षातून एखाद दुसरा कार्यक्रम करायचे, आम्हाला बोलवायचे, चांगले चांगले पदाधिकारी बोलवायचे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, आता पालघर जिल्ह्यामध्ये विष्णू सावरा हे पालकमंत्री होते, तर त्यांच्या बरोबर बसण्याची आम्हाला संधी मिळाली तेव्हा. हो, नंतर राजेंद्र गावित हे आमदार होते, खासदार होते, ते पण आमच्या कार्यक्रमाला यायचे.
1: साहित्य चळवळ सुरू करण्यामागे तुमचा जो उद्देश होता तो आणि प्रत्यक्ष भेटणं व्हायचं त्या

0: त्यामुळे तो उद्देश पूर्णपणे सफल झाला म्हणायला हरकत नाही.
1: बरोबर. गोव्याला राष्ट्रीय कवी संमेलन मध्ये मला निमंत्रित कवी म्हणून सतत 2 वर्ष आमचे खास ओळखीचे प्रसिद्ध साहित्यिक कवी विष्णू सूर्या वाघ हे पणजी कला अकादमीचे अध्यक्ष होते. तर सतत 2 वर्ष त्यांनी राष्ट्रीय कवी संमेलन भरवलं होतं आणि त्या कवी संमेलनामध्ये सतत 2 वर्ष मला निमंत्रित कवी म्हणून निमंत्रण पाठवलं होतं. तर ह्या कवी संमेलनासाठी मी माझा एकच ध्यास कथा कवितेचा प्रवास यामध्ये 8 कवी यांचा समावेश होता. 4 कवयित्री आणि 4 कवी माननीय विष्णू सूर्या वाघ यांची परवानगी घेऊन ह्या 8ही जणांना मी गोव्याला आपल्या राष्ट्रीय कवी संमेलनामध्ये सहभागी करून घेतले. त्यामुळे त्यांना फार आनंद झाला. त्या कवी संमेलनाचं नाव होतं काव्यहोत्र. अखंड 76 तास हे कवी संमेलन चालू होत.
0: अर्जुनजी, आता या वळणावर अजून एखादी तुम्हाला आवडणारी कविता आमच्यासाठी सादर कराल का?
1: हो हो, नक्की. कवितेचं नाव आहे माणुसकी. घेऊन का हीन आलो, घेऊन का हीन आलो, पण जाणार काही ठेवूनी. घेऊन का हीन आलो, पण जाणार काही ठेवूनी. माणूस म्हणून जगत आलो, माणसाच्याच जन्मा येऊनी. मनात होते बरेच काही, मनात होते बरेच काही, पण गेले काही राहूनी. मनात होते बरेच काही, पण गेले काही राहूनी. नाती मैत्री अशी जोडली, माणसातील माणुसकी पाहूनी. कर्तव्याच्या ओझ्या खाली जरी का, कर्तव्याच्या ओझ्या खाली जरी का, गाडलो गेलो असतो कधी, धन्य जाहलो असतो मी अन, श्रेय लाटले असते कुणी. देणाऱ्याने बरेच देऊ केले, देणाऱ्याने बरेच देऊ केले, मला पामराला घेता न आले. विवंचनेशी फारकत केली आता अन, समाधान शेवटी गवसले. फूल देता आले नाही जरी, फूल देता आले नाही जरी, का द्यावे कुणा काटे तरी. माणसाला माणूस म्हणून जगण्याची तीच गरज आहे खरी, तीच गरज आहे खरी, तीच गरज आहे. ह्या शेवटच्या पॅरेग्राफचा एवढाच उद्देश की एखाद्याचं आपल्याला चांगलं करता आलं नाही तर निदान वाईट तरी करू नये. एखाद्याला फूल देता आलं नाही तर ठीक आहे, परंतु त्याला काटे तरी देण्याचा प्रयत्न करू नये.
0: बाप रे वा, किती सुंदर कल्पना. म्हणजे तुमची भावना जी आहे या मागची, अगदी प्रामाणिक भावना, ती खूप तुमच्या कवितेतून पूर्णपणे जाणवते.
1: बहुतेक माझ्या कविता अशाच आहेत की त्या प्रत्येक कवितेतून काहीतरी घ्यावं असं वाटते. आणि म्हणूनच माझे 100 हून अधिक मी महाराष्ट्रात कार्यक्रम केले.
0: बरोबर. आणि अर्जुनजी, तुम्हाला साहित्य संमेलनाचा अध्यक्ष पद भूषवण्याचा सुद्धा बहुमान तुम्हाला मला मिळाला आहे, तर तो अनुभव कसा होता?
1: तर मी पहिला पालघर जिल्ह्याचा अध्यक्ष होतो, नंतर तिथलं काम बघून आमच्या वरिष्ठांनी मला कोकण प्रदेशचा अध्यक्ष केला.
0: बर.
1: हा, तर कोकण प्रदेशचा अध्यक्ष केल्याबरोबर, आता काही लोकांना हेही माहिती नसते की कोकण प्रदेशमध्ये कुठचा एरिया कोकण प्रदेशमध्ये आला. तर कोकण प्रदेशमध्ये मुंबई, नवीन मुंबई, ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, पालघर जिल्हा, रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा,
0: बर,
1: हे एवढे सगळे जिल्हे मुंबईसह येतात
0: कोकण प्रदेश.
1: हा,
0: बर बर.
1: तर ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये मी तालुका वाईज आणि जिल्हा वाईज शाखा तयार केल्या. त्या पण सगळ्या साहित्यिकांशी कॉन्टॅक्ट करून, आणि बरेच साहित्यिक नवोदित असू देत किंवा जुने असू देत मला ओळखतात, तर त्यांना कॉन्टॅक्ट करून मी प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा वाईज तालुक्या वाईज अशा शाखा तयार केल्या. आणि ते शाखेतर्फे आम्ही वर्षातून एखादा किंवा दुसरा असे कार्यक्रम राबवतो, साहित्यिक कार्यक्रम. तर मी स्वतः पुढाकार घेऊन छत्रपती शिवाजी महाराज, नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गदी माडगुळकर, पद्मश्री नारायण सुर्वे, नंतर ग्रामीण साहित्य संमेलन, अशी मोठी मोठी राज्यस्तरीय संमेलनं मी स्वतः पुढाकार घेऊन माझ्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन आम्ही सगळी आयोजित केली आणि ती यशस्वी करून दाखवली. तर त्यामुळे आमच्या वरिष्ठांनी ग्रामीण साहित्य संमेलन 4 वर्षापूर्वी विरारमध्ये झालं राज्यस्तरीय, तर त्याचा अध्यक्ष म्हणून माझी निवड केली. तसंच थायलंड, इंडोनेशिया, नंतर दुबई इकडे काही कवी संमेलन झाली,

0: त्यात आपण मी अध्यक्षपद तिकडे भूषवली, गोव्यामध्ये अध्यक्षपद भूषवली, दिल्लीला 2 वेळा अध्यक्षपद भूषवली. तिथे माझ्या बाजूलाच उद्घाटक म्हणून आपले आठवले साहेब केंद्रीय मंत्री माझ्या बाजूलाच होते.
1: बर
0: हो, म्हणजे त्यामुळे काय मंत्र्यांबरोबर त्यांच्या पंगतीत बसायला एक संधी मिळाली. आणि हे सगळ्यांनाच मिळत नाही, आपण काहीतरी करतो त्याचं चीज पुढे होते आणि स्वस्त बसलो तर काही होणार नाही.
1: बरोबर. म्हणजे निवृत्तीनंतर तुम्ही अगदी नवीन अध्यायाला सुरुवात केली आणि तो अध्यायातच तुम्ही अर्जुनजी वयाची 75 पार केलेली आहे, तर अतिशय परिपूर्ण असा नवीन अध्याय तुम्ही निवृत्तीनंतर सुरू केला आणि इतकं सुंदर आयुष्य निवृत्तीनंतर तुम्ही जगताय. तर आता शेवटाकडे आपल्या मुलाखतीचा आपण शेवटाकडे येतोय, तर जाता जाता कवितेतून आमच्या रसिक श्रोत्यांना काय सांगाल?
0: प्रत्येक माणसाचं जीवन हे कवितेने बनलेलं असतं. कविता हे फक्त संवाद साधण्याचं माध्यम नसून कविता म्हणजे साक्षात आनंद, एक आवेग असतो. कलात्मकरित्या गुंफलेल्या शब्दातून सौंदर्याचं घडविलेलं दर्शन म्हणजेच कविता. आणि अशा कविता नेहमीच ऐकणाऱ्याला समृद्ध करतात. आपल्या आसपास घडणाऱ्या काही घटना आपल्याला अस्वस्थ करतात. स्वार्थ, कौर्य, रक्तपात, हिंसा अशा नकारात्मक भावना मनाला जखमी करतात. अशावेळी मानवी संस्कृतीचा सर्वोच्च आविष्कार घडविणाऱ्या एखाद्या घटनेने मनाला उभारी मिळते. दया, क्षमा, शांती, प्रेम, वात्सल्य याचं दर्शन घडतं आणि आपोआप मन अजूनही येतो वास फुलांना गुणगुणू लागतं, सकारात्मक होतं. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला आपल्यापुरता पृथ्वीवरचा एक तुकडा हवा असतो. जीवन हे पृथ्वीसारखंच विस्तीर्ण, समृद्ध, अथांग आणि अगम्य आहे. त्यातला आपल्या अस्तित्वाचा अर्थ शोधण्याचा आणि तो सार्थ करण्याचा प्रत्येकाचाच प्रयत्न असतो आपापल्या परीने. जीवनाच्या औंधार्याला सीमा नसते, त्याला साथ घातली की प्रतिसाद मिळतोच. तो कसा आणि किती मिळवावा हे अर्थातच ज्याच्या त्याच्या आव्हानाच्या अर्थतेवर अवलंबून असत.
1: अतिशय सुंदर, म्हणजे किती छान प्रकारे तुम्ही, म्हणजे त्याला एक ओघवती आपण शैली म्हणतो ती अशी, आणि रसाळ तुमच्या वाणीद्वारे तुम्ही हे सगळं सादर पण करता. निवृत्तीनंतर एवढं परिपूर्ण आयुष्य तुम्ही जगताय आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आकाशवाणीत आलात त्याबद्दल मनापासून आभार.
0: धन्यवाद.

बरं तर श्रोते हो, याबरोबरच अमृत कलशचा हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।
5: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो।
0: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
6: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती, त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात 1,30,00,000 अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा। pmsuryaghar.gov.in

0: बेहतर कुछ नहीं।
1: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ। अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें।
2: अवकाळी पाऊस वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा, पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो, नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा।
3: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
4: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला ह्या पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
5: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
6: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
7: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी शक्य नसल्याचं राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात निवेदन. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ. भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश. आणि माजी राज्यपाल आणि शिक्षण महर्षी डी वाय पाटील यांचं निधन. पीओपी अर्थात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी घालता येणं शक्य नाही, परंतु टप्प्याटप्प्यानं त्या बंद करू असं आश्वासन राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिलं आहे. त्याचवेळी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या 6 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्रात करण्याची परवानगी यंदाही द्यावी अशी विनंती राज्य शासनानं मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जित केल्यामुळे जलाशय प्रदूषित होतात, म्हणून साध्या मातीच्या मूर्ती वापरण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून केलं होतं. त्याच्या प्रतिसादादाखल राज्य सरकार पीओपी मूर्तींवर बंदी घालणार का असा सवाल न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठानं विचारला होता. यासंदर्भात पीओपी मूर्ती बनवणाऱ्या काही कारखानदारांनीही याचिका दाखल केली असून सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून निकाल देऊ असं न्यायालयानं सांगितलं. गोपीनाथ मुंडे शेतकरी

0: अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला राज्य सरकारनं आणखी 3 वर्षांची मुदतवाढ दिली आहे. अपघातात मृत्यू किंवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करायला राज्य मंत्रिमंडळानं आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली. मुंबईतल्या सर्व शासकीय कार्यालयांची आणि पालिकेची बेस्टकडची देयकं केंद्रीकृत पद्धतीनं अदा करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय सुधारणेला मंत्रिमंडळाची आज मंजुरी मिळाली. अतिरिक्त राज्य माहिती आयुक्तांची 3 नवीन पदं निर्माण करायलाही राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. मुंबई, नाशिक आणि अमरावती खंडपीठात ही पदं असतील. यामुळे आयोगातली प्रलंबित पदं लवकर निकाली निघतील. राज्यात दत्तक प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयानं प्रलंबित प्रकरणं तातडीनं निकाली काढावीत असे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. मंत्रालयात दत्तक प्रक्रिया संदर्भात आढावा बैठक झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्यात सध्या 62 विशेष दत्तक संस्था कार्यरत आहेत. 2026-27 मध्ये 18 वर्षांपर्यंतच्या वयोगटातली 1283 बालकं दत्तकासाठी कायदेशीर प्रक्रियेत उपलब्ध असून यावर्षी आतापर्यंत 157 बालकांना दत्तक दिलं आहे. तसंच नातेवाईकांमार्फत 239 बालकांची दत्तक प्रक्रिया कायदेशीररित्या पूर्ण केली आहे. सायबर फसवणुकीची प्रकरणं रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज देशव्यापी दिशानिर्देश जारी केले. अशा गुन्ह्यांमधून आलेले पैसे जमा करणं, ट्रान्सफर करणं आणि हस्तगत करण्यासाठी सायबर गुन्हेगार जी बँक खाती वापरतात त्यांना आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं 1 महिन्याच्या आत एक प्रमाण कार्यपद्धती तयार करावी असे आदेश सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं दिले. अशा फसवणुकीला बळी पडलेल्यांच्या तक्रारींचं निवारण आणि पैसे परत मिळवून देण्यासाठीची कार्यपद्धती वेगानं राबवावी तसंच सायबर फसवणुकीच्या तक्रारींचं निवारण करावं याचा राज्यनिहाय अहवाल सादर करावा असे निर्देशही पीठानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले. ऑनलाईन गुंतवणूक आणि इतर आमिष दाखवून देशातल्या 65 नागरिकांची सुमारे 150 कोटीची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य सायबर टोळीतल्या मुख्य म्यूल अकाउंट पुरवठादाराला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या 9 खात्यांमध्ये 1.15 कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचं तपासात उघड झालं आहे. आळंदीत एका बँकेतल्या बचत खात्याचा उपयोग ऑनलाईन फसवणुकीतून आलेली रक्कम स्वीकारण्यासाठी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले आणि त्याला अटक केली. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगितीही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं कायम ठेवली. 90च्या दशकात खोटं उत्पन्न दाखवून एक घर लाटल्याच्या आरोपावरून नाशिकमधल्या न्यायालयानं त्यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक डीवाय पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.
1: महाराष्ट्रात शिक्षण महर्षी म्हणून गौरवले गेलेले डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव उर्फ डी वाय पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या अंबप या गावी झाला. MA LLBचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1983 मध्ये प्रथम रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केली. त्यानंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था तसंच शाळा त्यांनी सुरू केल्या. त्यात 2 अभिमत विद्यापीठांचाही समावेश आहे. समाजाप्रती त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1997 मध्ये पद्मश्रीनं गौरव राबवण्यात आलं. डीवाय पाटील यांची राजकीय कारकीर्द 1957 मध्ये कोल्हापूर नगरपालिकेतल्या नगरसेवकाच्या पदापासून सुरू झाली. 1967 आणि 1972 विधानसभा निवडणुकीत ते पन्हाळा मतदारसंघातून निवडून आले. 2009 मध्ये त्रिपुरा तर 2012 मध्ये बिहार आणि 2014 मध्ये पश्चिम बंगालचे

0: राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक झाली. 2 वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णू देववर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह इतरांनी डीवाय पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून आदरांजली वाहिली आहे. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे आजही संसदेत गदारोळ झाला आणि कामकाज वारंवार तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच लोकसभेत विनियोजन विधेयक मंजूर झालं. या माध्यमातून 54,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना सरकारनं मंजुरी घेतली आहे. डेटा सेंटरना कर सवलत देणारं विधेयकही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत मांडलं. राज्यसभेत जन्म मृत्यू नोंदणी संदर्भातल्या विधेयकावर चर्चा झाली आणि गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं. उशिरानं होणाऱ्या जन्म मृत्यूच्या नोंदणीची पडताळणी कठोरपणे व्हावी यासाठी हे विधेयक असल्याचं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले.
2: जन्म या मृत्यू सूचना यदि 2 वर्ष के बाद दी जाती है तो ऐसे मामलों में केवल प्रथम श्रेणी के न्यायिक मजिस्ट्रेट के आदेश पर रजिस्ट्रार ही करेंगे.
1: लोकसभेनं यापूर्वीच या विधेयकाला मंजुरी दिली आहे. यंदा 1 मार्चपासून देशभरात उष्णतेच्या लाटेमुळे 20 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद असून 4,853 जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याची माहिती आज लोकसभेत देण्यात आली. यातल्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झाली असून उष्माघात झालेल्यांची सर्वाधिक संख्या तेलंगणात नोंदवण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. कोकणात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी शक्य नसल्याचं राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात निवेदन. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ. भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश. आणि माजी राज्यपाल आणि शिक्षणमंत्री डीवाय पाटील यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
3: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, ग्लासगोच्या स्कॉट्सटाऊन स्टेडियममध्ये जेव्हा तिरंगा फडकला आणि जनगण मन घुमलं तेव्हा 140 कोटी भारतीयांचं काळीज अभिमानानं भरून आलं. 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने 13 सुवर्णपदकांसह एकूण 39 पदकं जिंकत 4th पटकावला. पण हे यश अर्थात सोपं नव्हतं. यंदा या स्पर्धेत भारताचे नेमबाजी, बॅडमिंटन, हॉकीसारखे 5 सर्वात मजबूत खेळच नव्हते, तरीही भारताने 39 पदकं जिंकली. म्हणूनच यंदाची राष्ट्रकुल स्पर्धा आणि भारतीय खेळाडूंची कामगिरी याविषयी द हिंदू या दैनिकाचे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार अमोल कराडकर यांच्याशी आता आपण बातचीत करूया. माझा पहिला प्रश्न आहे, ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या कामगिरीबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रत्येक खेळातल्या भारताच्या कामगिरीचं वैशिष्ट्य काय होतं?
1: राष्ट्रकुल स्पर्धेत यावेळेस एनिवे भारताची पदक संख्या गेल्या 4 ते 5 राष्ट्रकुल स्पर्धांच्या पदक तालिकेपेक्षा खूप कमी असणार होती. कारण यावेळेच्या राष्ट्रकुल स्पर्धांचा आवाकाच कमी होता, म्हणजे ती होईल की नाही अशा ह्याच्यात ती अत्यंत मिनिमम स्वरूपात, छोट्या स्वरूपात पार पडलेली स्पर्धा आहे. त्या ह्याच्यात 39 पदकं ही काही वाईट कामगिरी नाही, पण 4th स्थान हे खटकण्यासारखं असेल भारतासाठी ओव्हरऑल पदक तालिकेत. पण जसं मी म्हणलं की विनाकारण टीका करण्याचाही फार काही वाव नाहीये, पण याच्याने होऊन जायची परिस्थिती आहे असं मला तरी आत्ता वाटत नाही. भारतासाठी सर्वात नेहमी राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतासाठी जे महत्वाचं, म्हणजे पदकांची लयलूट करणाऱ्या ज्या कॅटेगरीज असतात, जे क्रीडा प्रकार असतात, त्यातले जवळजवळ निम्म्याहून जास्त क्रीडा प्रकार यावेळी

0: प्रॅक्टिस नव्हतेच. उदाहरणार्थ कुस्ती, शूटिंग, आर्चरी, बॅडमिंटन, टेबल टेनिस हे 5 क्रीडा प्रकार यावेळेस नव्हते. आणि जे होते त्या याच्यात भारताकडून प्रमुख पदकांची अपेक्षा कोणाकडून होती तर अर्थात बॉक्सिंग, मुष्टियुद्ध, ऍथलेटिक्स, पॅरा ऍथलेटिक्स आणि लॉन बोल्स, जिकडे भारताने 2022 कमाल केली होती. तर या सर्व गोष्टींचा विचार करता भारताने ऍथलेटिक्समध्ये लौकिका साजेशी कामगिरी केली की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. माझ्या दृष्टीने बऱ्यापैकी कामगिरी केली. बॉक्सिंगमध्ये येस, लौकिका साजेशी कामगिरी केली, कारण त्या बॉक्सिंगमध्ये भारताला अपेक्षितच होती 8 ते 9 पदकं तरी मिळतील, भारताला 10 मिळाली, ते चांगलं होतं. तिकडे भारताला पदकांची खैरात होणं अपेक्षित होतं, ती पदकांची खैरात झाली आणि ते यावेळेसही कमी राहिलं. त्यामुळे एक वेळ अशी आली की 16 संघ 11 राहिला, तर 11 3 भारताचे वेटलिफ्टर पदकाविना माघारी आले. उर्वरित 8 जणांना पदक मिळालं, जे कौतुकास्पद आहे.
1: सर, भारताने मुष्टियुद्धात विलक्षण यश मिळवलंय, त्याचं विश्लेषण तुम्ही कसं करता?
0: बॉक्सिंग मध्ये विलक्षण यश जे मिळालेलं आहे त्याच्या बाबतीत काहीच विवादास्पद किंवा चर्चेचा मुद्दा नाहीये. ते अपेक्षित होतं, पण जसं मी आधी म्हणलं तसं की 8 ते 9 पदक अपेक्षित होती, त्यातली 10 मिळाली. तो म्हणजे साध्या मराठीत आपण म्हणतो आयसिंग ऑन द केक, तसा प्रकार झालेला आहे असं मला वाटतं. बॉक्सिंग मधलं यश जे आहे, भारत हा विशेषतः राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये बॉक्सिंगमध्ये अत्यंत यशस्वी देशांपैकी एक. गेल्या 4 ते 5 राष्ट्रकुल स्पर्धांच्या एडिशन आपण बघतोय की अनेक चढता राहिलेला आहे, जी अत्यंत महत्वाची बाब आहे आणि तीच यावेळेस कायम राहिलेली आहे. आणि त्याच्यात अजून एक कौतुकास पात्र गोष्ट काय आहे की मिळालेले 7 सुवर्ण पदक.
1: यंदाच्या स्पर्धेत महिला खेळाडूंनी प्रशंसनीय कामगिरी केली आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: नव्या भारताचं एक अत्यंत जमेची बाजू आहे की म्हणजे आता हा मुद्दा खरं तर चर्चेतच यायला नकोय. ओव्हरऑल आपण सोशली बघायचं म्हणलं तर की महिला कुठल्याही क्षेत्रात दुसऱ्या जेंडरपेक्षा कुठेही कमी नाहीयेत हे पुन्हा एकदा या राष्ट्रकुल स्पर्धांनी दाखवून दिलं. आणि त्याच्यात एक गंमतशीर गोष्ट तुम्हाला सांगतो की जे 7 पदकवीर, म्हणजे एकूण भारतात 39 पदक आहेत, त्यातल्या गुलवीर सिंग हा जो ऍथलीट आहे 5000 आणि 10000 तो एकटाच होता ज्याने 2 पदकं मिळवली. सो 38 इंडिव्हिज्युअल्स आहेत ज्यांनी पदकं मिळवली, त्या 38 31 जण पहिल्यांदाच पदकवीर होते. जे 7 जण आहेत जे दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा आहेत त्याच्यात महिला किती आहेत बघूया आपण. त्याच्यात मीराबाई चानो तिसऱ्यांदा पदक मिळालं, तेजस्वी शंकर पुरुष आहे, श्रीशंकर मुरली पुरुष आहे, हरजिंदर कौर स्त्री, बिंदिया राणी देवी स्त्री आणि जैस्मिन लंबोरिया. सो इथे 7 जणी या दुसऱ्यांदा तरी पदक मिळवणाऱ्या महिला आहेत. आणि त्या हे फक्त एक त्याचं लाक्षणिक दाखला देण्यासाठी म्हणून मी फक्त ही यादी दाखवली.
1: पॅरा ऍथलेटिक्स मध्ये पहिल्यांदाच आपल्या खेळाडूंनी सुवर्ण पदक मिळवलंय, पॅरा गेम्सचं वैशिष्ट्य काय सांगता येईल?
0: 2014-15 पासून जेव्हापासून सरकारने स्पोर्ट्स इन्व्हेस्टमेंटचा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSR प्रकरणात जेव्हापासून समावेश केलाय तेव्हापासून खूप मोठमोठ्या कॉर्पोरेट्सनी पॅरा स्पोर्ट्स खूप सिरियसली घेतलेले आहेत. आणि त्याचं परावर्तन आपल्याला गेल्या 4 ते 6 वर्षांमध्ये 3 मल्टी डिसिप्लिनरी गेम्सच्या पदक तालिकेत दिसते. भारताचे पॅरा ऍथलीट्स हे वेगवेगळ्या स्तरांवर देशाची मान उंचावणारी कामगिरी करतायत. आणि हे फक्त पॅरा ऍथलीट्सच्या दृष्टीनेच नाही तर पॅरा सिटीजन्स, म्हणजे ज्यांना सध्याच्या काळात दिव्यांगजन असं संबोधलं जातं, त्यांच्या दृष्टीनेही हे महत्वाची गोष्ट आहे की ते स्वतःच स्वतः फक्त त्यांचं आयुष्य चांगल्या पद्धतीने स्वावलंबन ज्याचा मार्ग अवलंबून घालवू शकतात असं नाही तर ते यशस्वीही होऊ शकतात. हीही त्याच्यातनं समाजाच्या दृष्टीने मिळणारी महत्वाची शिकवण आहे.
1: गेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये आणि यंदा भरलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी तुलनेने कशी वाटते? अनेक खेळांमध्ये आपण पहिल्यांदाच पदक मिळवलंय, त्याविषयी काय सांगाल?
0: गेल्या स्पर्धेचा आणि या स्पर्धेचा एकदम तुलनात्मक मूल्यमापन करणं थोडंसं अनफेअर होईल, कारण यावेळेस खेळच कमी होते, खेळांची संख्याच कमी होते. पण ज्या खेळांमध्ये गेल्या वर्षी ही भारताने सहभाग घेतला यावेळेसही होता, त्याच्यात जुडोमध्ये भारताची कामगिरी उंचावली आहे. जुडोमध्ये 4 पदकं आहेत,

0: ते कदाचित सामान्य जणांपैकी कोणी विचारही केला नसेल. पण जसं मी एकदम सुरुवातीला म्हणलं तसं की हुडवून का जायचं नाहीये, तर जुडोमध्ये एकंदरीत कॉमनवेल्थ गेम्सचं स्तरच कमी आहे. म्हणजे जुडोमध्ये भारताने जी 4 पदकं मिळवली ते 4ही पदकवीर आंतरराष्ट्रीय मानांकनांमध्ये 50 ते 100 मध्ये आहेत. म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये ते सर्वश्रेष्ठ ठरलेच आहेत, पण जागतिक स्तरावर ते अजून तिथे पोचले आहेत का? पण ते तिथे पोचू शकतात हा कदाचित त्यांना विश्वास या कामगिरीतनं मिळालेला असतो. सो जुडो ही या जुडो स्पर्धा प्रकारात भारताने नक्की अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली. आणि बोलिंग बोल्स या प्रकारात जे भारताला सर्वात जास्त निराशाजनक कामगिरी आहे ती तिथे आहे. आणि त्याचबरोबर पॅरा पॉवर लिफ्टिंग हा जो प्रकार आहे की जिथे भारताचे पॅरा पॉवर लिफ्टर आशियाई खेळांमध्ये जागतिक स्पर्धेमध्ये अत्यंत भरीव कामगिरी करून मग ग्लासगोला गेले होते कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये, पण तिथे मात्र भारताला एकही पदक मिळालं नाही. ते थोडं निराशाजनक होतं. आणि पुन्हा एकदा आपण आधी बोललो त्याप्रमाणे की बॉक्सिंग आणि वेटलिफ्टिंग या दोन क्रीडा प्रकारांमध्ये भारताकडून भरीव कामगिरीची अपेक्षा होती आणि तिथे दोन्ही प्रकारांमध्ये अपेक्षेपेक्षा एखादं पदक जास्तच मिळालंय भारताला, जी अत्यंत महत्वाची बाब आहे. ऍथलेटिक्समध्ये त्यांनी बऱ्यापैकी कामगिरी केली आहे, मी असं म्हणणार नाही. म्हणजे 8 पदकं मिळूनही अजून किती हवं, कारण ती अपेक्षांचं ओझं आता वाटलं. ते फेलवता यायची परिस्थिती आहे, ते फेलवता यायला हवं होतं. काही ना काही कारणाने काही पदकं निश्चितच सुटली. पण एक महत्वाचा उल्लेख करायला पाहिजे, आपण ऍथलेटिक्स बद्दल बोलतोय तर, की महाराष्ट्राची 2 पदकं आहेत. त्यातलं एक ऍथलेटिक्समध्ये आहे उंच उडीमध्ये. सर्वेश पुषारे नाशिक जिल्ह्यातल्या छोट्या गावातला मुलगा आहे, त्यांनी महाराष्ट्राची मान उंचवलेली आहे. आणि दिलीप गावित जो पॅरा ऍथलेटिक्समध्ये त्यांनी F67 प्रकारात 100 मीटर स्प्रिंटमध्ये सुवर्ण पदक मिळवलं, त्याची किस्साच अत्यंत अनोखा आहे. तो आणि त्याचा प्रशिक्षक या दोघांच्या अत्यंत गेल्या 8 ते 10 वर्षांच्या अथक परिश्रमाचं फळ योगायोगाने गुरु पौर्णिमेलाच त्याला सुवर्ण पदकाच्या रूपात मिळालं.
1: पुढची स्पर्धा भारतात अहमदाबाद इथे होणार आहे, त्याकडे तुम्ही कसं पाहता?
0: गमतीचा भाग असा होता की 2030 स्पर्धा भारताला अवॉर्ड झाल्यानंतर 2026 कोणी घ्यायला तयार नव्हतं, आणि म्हणून ओढून काढून का होईना त्याचा घाट बांधला गेला तो भाग वेगळा. पण स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी जेव्हा राष्ट्रकुल स्पर्धेचा ध्वज भारताकडे म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपात खेळाडूंच्या बाजूने नीरज चोपडा हा सर्वार्थाने आताचा संयुक्तिक होता की त्याने तो झेंडा स्वीकारावा आणि 4 वर्षाच्या स्पर्धेचं बिगुल आता खऱ्या अर्थाने वाजलेलं आहे. फक्त अहमदाबाद हे मुख्य ठिकाण आणि गुजरातमधील इतर शहरांमध्ये होणाऱ्या स्पर्धा सर्वात भरीव कामगिरी करणारी भारतासाठी क्रीडा स्पर्धा म्हणजे कॉमनवेल्थ गेम्स राष्ट्रकुल स्पर्धा. आणि 2010 साली जेव्हा शेवटचं भारताने कॉमनवेल्थ गेम्स पोस्ट केले होते तेव्हा आतापर्यंतच्या इतिहासात एकदाच भारताला 100 गाठता आली आहे पदकांच्या बाबतीत. 101 पदकांची लयलूट भारताने केली होती. त्याच्यामुळे समस्त भारतीय क्रीडा परिवारातर्फे अशी अपेक्षा असेल की तो 101 जे एकदा पल्ला पार पडलाय तोच 20 वर्षानंतर जेव्हा भारत पुन्हा एकदा यजमानपद भूषवेल त्यावेळेस तेवढ्याच पदकांची लयलूट होईल किंबहुना जास्तच होईल अशी आपण अपेक्षा करूया.
1: सर माझा शेवटचा प्रश्न आहे की आता ग्लासगोमध्ये भारतीय खेळाडूंनी जी कामगिरी केली आहे ती पाहता येत्या 2028 होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी त्याचा कसा फायदा होईल, त्याबद्दल तुमचं मत काय आहे?
0: जे ऑलिम्पिक पदकांचे भारताचे आत्ताचे 10 ते 15 दावेदार आहेत त्यातले जे 5 ते 6 दावेदार आत्ता इथे ज्यांनी इथे पदक मिळवली त्या 5 ते 6 जणांना समजलं असेल की दिल्ली अभी दूर आहे किंवा नक्की आत्तापासून पुढच्या 2 वर्षात किती पल्ला गाठायचा आहे. आणि दुसरा मुद्दा की शेवटी कॉमनवेल्थ गेम्स मधल्या कामगिरीचा एक फायदा काय होतो ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेत, की जेव्हा समस्त भारताच्या 140 कोटी जनतेचं लक्ष तुमच्या कामगिरीकडे आहे त्या दबावाखाली तुमची कामगिरी अफेक्ट होऊ न देता तुमचा बेस्ट तिथे तुम्ही देणं आणि ते पदक उचलणं हे त्या बाबतीत सेम असतं. सो मला जे येतंय ते मी माझ्या संपूर्ण अबिलिटी वर करून दाखवेन आणि बाकीची इतरांच्या कामगिरीवर सोडेन. हा करण्याचा

0: प्रयत्न आणि विश्वास या राष्ट्रकुल स्पर्धांमधून नक्कीच मिळालेला आहे.
1: श्रोते हो, ग्लासगो इथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतानं चांगली कामगिरी केली. आता 4 वर्षांनी या स्पर्धा भारतात अहमदाबाद इथे होणार आहेत. त्यात आणखी मेहनत घेऊन मायभूमीवर आपले खेळाडू पदकांची लयलूट करतील अशी आशा करूया. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय शिबानी जोशी आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो. तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: शेतकरी बांधवांनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला। हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य।
1: माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता।
0: ते कसं?
1: बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800180551।
2: हा कोणाचा नंबर आहे भाऊ?
1: शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच।
0: आओ भाऊ, तज्ज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे।
1: नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत।
2: पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील।
1: अजिबात पैसे नाहीत, मोबाईल न किंवा दुसऱ्या फोन न शेतकरी कॉल सेंटर मोफत कॉल करा, सल्ल्याचेही पैसे नाहीत। 16 आणि खरं।
3: शेतकरी बंधूनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800180551 वर मोफत संपर्क साधा। शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर।
4: शेतकरी बांधवांनो नमस्कार।

0: मी स्वप्निता शिंदे
1: आणि मी रोशन जाधव
0: आपल्या सर्वांचं किसान वाणी या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो.
1: शेतकरी बांधवांनो, आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण कृषी वाणी या सदरात आंतरमशागतीचे महत्त्व याविषयी सुवर्णा कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूयात.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पीक पेरल्यापासून ते पीक काढेपर्यंत पिकांच्या अवस्था आणि गरजेनुसार जी वेगवेगळी मशागतीची कामं केली जातात त्या सर्व मशागतीच्या कामांना आंतरमशागत असं म्हणतात. आंतरमशागतीमध्ये नांग्या भरणं, विरळणी करणं, कोळपणी करणं, खुरपण्या करणं, तणनाशकांचा वापर, खांदणी करणं, भर लावणं, आच्छादनाचा वापर करणं, वर खताचे हप्ते देणं, कीडरोग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन अशा अनेक प्रकारच्या कामांचा समावेश होतो. एकरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात ठेवणं आवश्यक असतं. त्यासाठी उगवण विरळ झाली तर त्वरित नांग्या भरून घ्याव्या. तसंच पीक दाट उगवलं तर 10 ते 12 दिवसांनी विरळणी करणं आवश्यक असतं. विरळणी करत असताना रोगट खुजी रोपं उपटून टाकावीत. आंतरमशागतीमध्ये कोळपणी हे काम महत्वाचं आहे. पीक साधारणतः महिन्याचं झाल्यानंतर अवास्तव वाढलेली मुळं आणि उपमुळं यांची छाटणी झाल्यामुळे पीक जोमानं वाढतं. याशिवाय कोळपणीमुळे जमिनीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या पाण्याचं बाष्पीभवन केशाकर्षणाच्या नळ्या तुटल्यामुळे थांबलं जातं. 2 ते 3 कोळपणी केल्यामुळे पीक जोमानं वाढतं. अधिक उत्पादनाच्या दृष्टीने पीक तणविरहित ठेवणं गरजेचं असतं. एकात्मिक तण नियंत्रणामध्ये खुरपणी आणि तणनाशकांचा वापर करावा लागतो. कोणत्या पिकासाठी कोणतं तणनाशक उपयुक्त असतं याचा तंतोतंत सल्ला घेऊन त्या तणनाशकाची योग्य वेळी फवारणी करावी आणि त्यानंतर महिनाभरानं कोळपणी आणि खुरपणी करून राहिलेलं तण काढून टाकावं. ज्वारी, बाजरी, मका ही पिकं पेरल्यानंतर लगेच उगवणीपूर्वी ॲट्रॅझिन तणनाशक, तर सोयाबीन, सूर्यफूल, तूर, उडीद, मूग ही पिकं पेरल्यानंतर त्याच ओळीवर लगेच पेंडीमिथॅलिन हे तणनाशक फवारावं. पावसानं ताण दिल्यास आणि पाणी देण्याची सोय नसेल अशावेळी आच्छादन. आच्छादनामुळे जमिनीतील मूळची ओल जास्त काळ टिकते. दिलेल्या पाण्याची किंवा पावसाची ओल भरपूर दिवस टिकून पिकं जोमदार येतात. आच्छादनासाठी पाचट, भुसकट, काडी कचरा, पालापाचोळा इत्यादी सेंद्रिय पदार्थांचा वापर करावा. पाण्याचं बाष्पीभवन फारच कमी होतं. फळपिकांच्या बाबतीत आच्छादन उपयुक्त ठरतं. भुईमूग, बटाटा यांना भर देण्याचं काम करावं लागतं. रासायनिक खताचे राहिलेले हप्ते शिफारसीनुसार द्यावे. द्रवरूप खतांच्या फवारण्या कराव्यात. कीड रोगाच्या नियंत्रणासाठी मित्र कीटक, कामगंध सापळे, रासायनिक औषधांच्या फवारण्या या शिफारसीनुसार कराव्या. पिकांच्या वाढीच्या योग्य अवस्थेत आणि गरजेनुसार पाण्याच्या पाळ्या देणं हे एक आंतरमशागतीतलं महत्वाचं काम आहे. संरक्षित पाण्याचं योग्य नियोजन करावं. उभ्या पिकामध्ये जास्त पावसानं पाणी साचलं असेल तर ते त्वरित काढून टाकावं. याशिवाय पिकाचं उन्हापासून, थंडीपासून, वाऱ्यापासून संरक्षण करून मोकाट जनावरांपासून सुद्धा संरक्षण करणं ही कामं आंतरमशागतीत मोडणारी आहेत. आंतरमशागतीची जी कामं करायची असतात ती वेळेवर केली तर पिकांपासून अपेक्षित उत्पादन मिळू शकतं.
1: शेतकरी बांधवांनो, आत्ताच आपण कृषी वाणी या सदरात आंतरमशागतीचे महत्त्व याविषयी सुवर्णा कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकलीत. शेतकरी बांधवांनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात नैसर्गिक आपत्तीमध्ये पशुधनाचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी पालघर येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर राहुल संखे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत.
0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी शेतीबरोबरच आपल्या पशुधनाचं संरक्षण करणंही तितकंच महत्वाचं ठरतं. पूर, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये जनावरांचं आरोग्य, चारा, पिण्याचं पाणी आणि रोगप्रतिबंधक उपाय याबाबत योग्य माहिती असणं आवश्यक आहे आणि याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पालघर येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर राहुल संखे सर. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
3: नमस्कार.
0: सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की नैसर्गिक आपत्तीच्या काळात पशुपालकांनी कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायला हवं.
3: पशुपालकांकडे

0: जी जनावरं असतात त्यांचं आरोग्य उत्तम राहणं आवश्यक आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये. आणि त्यांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी जर पूर परिस्थितीचा जर आपल्याला इशारा दिला असेल, तर आपल्या गोठ्यामध्ये जर पाणी जर जमा होत असेल तर जनावरांचं स्थलांतर करणं आवश्यक आहे. ज्या ठिकाणी पुराचं पाणी जमा होणार नाही अशा ठिकाणी त्याचं स्थलांतर करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर पशुपालकांनी त्याचं स्थलांतरित करत असताना त्याच्यासोबत चारा पाणी हे सुद्धा त्याच्यासोबत त्याची व्यवस्था करणं आवश्यक आहे. साधारण 7-8 दिवसाचा चारा पाणी त्याची सुद्धा व्यवस्था करणे आवश्यक आहे. आणि प्रथमोपचारासाठी जी काही औषधं लागतात, प्रतिजैवक लागतात, ती सुद्धा सोबत त्यांनी ठेवली पाहिजे. व आपल्या जनावरांची कुठल्या जनावरांचं आपण स्थलांतर करतोय त्याची आपल्याकडे नोंद ठेवली पाहिजे. आजारी जनावरांना स्थलांतरित करत असताना आपण वेगळ्या ठिकाणी बांधण्याची सुद्धा व्यवस्था केली पाहिजे, जेणेकरून त्याचा संसर्ग आपल्या इतर जनावरांना होणार नाही.
1: बरं, पुराचा इशारा मिळाल्यानंतर जनावरं सुरक्षित स्थळी हलवताना काय पूर्वतयारी घ्यायला हवी?
0: जेव्हा आपण सुरक्षित स्थळी जेव्हा हलवतो तेव्हा आपण ती जागा अशी निवडावी की ती उंच ठिकाणी असेल, जिथे पुराचं पाणी साचणार नाही. त्याच्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला जनावरांचे खाद्य पाणी आहे हे आपल्याला मुबलक प्रमाणात तिथे त्या जागेपासून लवकर उपलब्ध होईल का, जळणवळणची सेवा उपलब्ध होईल का, पशुवैद्यकाची डॉक्टरांची सेवा आपल्याला उपलब्ध होईल का, अशा ठिकाणी जर आपण स्थलांतर केलं तर आपले जनावरं सुरक्षित राहतील आणि जनावरांची काळजी सुद्धा आपल्याला घेता येईल.
1: गाई किंवा म्हशी अशी मोठी जनावरं आहेत तर त्यासाठी गोठा उभारताना थोडा मोठा विचार करावा लागतो, तर त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात?
0: गोठा बांधकाम करताना शक्यतो आपल्या गोठ्यामध्ये पाणी पुराचं येणार नाही असं आपण गोठा बांधावा. जर त्या ठिकाणी पाणी जमा होत असेल तर गोठा उंचावर बांधावा. पाण्याचा निचरा कसा होईल त्यासाठी चर असावेत किंवा त्याची गटाराची व्यवस्था सुद्धा शेतकऱ्यांनी केलेली असावी. छप्पर आणि त्याचं जे बांधकाम आहे हे एकदम भक्कम असावं, जेणेकरून जर सोसाट्याचा वारा येईल अशा वेळी ते कोसळणारं नसावं. आणि पुराचं पाणी गोठ्यात जाणार नाही, पुरेशी खेळती स्वच्छ प्रकाश कोरडा स्वच्छ गोठ्यामध्ये मिळेल अशा प्रकारचा गोठा शेतकऱ्यांनी बांधावा.
1: बरं, आता पुरानंतर उद्भवणाऱ्या समस्या ह्या थोड्याशा वेगळ्या असतात की जसं दूषित पाणी येतं किंवा ओलसर वातावरणामुळे दमटपणा येतो, तर यामुळे काही पशूंना आजार होण्याची शक्यता असते का? आणि जर होणार असतील तर काय काळजी घ्यायला हवी?
0: निश्चितच जेव्हा पुराचं पाणी येते त्याच्यानंतर ते पाणी हे शेतामध्ये इतरत्र ठिकाणी सगळीकडेच वाहत येत असते, तर अशावेळी काही संसर्ग आजार सुद्धा पसरण्याचे धोका असतात. त्याच्यामध्ये फूट अँड माउथ डिसीज त्याला लाळ्या खुरकूत सांगतात. त्यानंतर घटसर्प ज्याच्यामध्ये मानेला सूज येते, काळा पाय ब्लॅक क्वार्टर ज्याच्यामध्ये पायाला सूज येते, त्याच्यानंतर लेप्टोस्पायरोसिस जे उंदरांच्या लघवी वाटे पसरतात कारण पूर आल्यानंतर पाणी हे उंदरांच्या बिळांमध्ये शिरते आणि त्या पाण्यामध्ये लेप्टोचे जीवाणू हे पसरतात. त्यानंतर पाणी खराब झाल्यामुळे जुलाबाच्या समस्या सुद्धा जनावरांना होतात, निमोनियासारखे आजार होतात, काही बुरशीचे कातडीचे आजार सुद्धा जनावरांना होतात. तर अशा प्रकारे हे आजार हे पुरामध्ये दूषित पाणी ओलसर वातावरणामुळे जनावरांना होण्याची शक्यता वाढते.
1: अच्छा,
0: तर हे होऊ नये यासाठी आपण काही उपाययोजना केल्या पाहिजे. म्हणजे जसं की जनावरांना आपण स्वच्छ चांगलं पाणी दिलं पाहिजे, त्याच्यानंतर त्याचा जो गोठा आहे हा कोरडा राहील, त्याची बसण्याची व्यवस्था जी आहे कोरडी राहील, ओलसट राहणार नाही अशा ठिकाणी आपण त्याला बांधलं पाहिजे. त्याला चारा कोरडा मेल याची काळजी घेतली पाहिजे.
1: बरं,
0: चाऱ्यावरती कुठली बुरशी नसेल असा आपण चांगला चारा सुका चारा त्यांना दिला पाहिजे. जर बुरशी झालेला चारा जर त्यांनी खाल्ला तर त्यांना जुलाब पोट खराब होणे, अपचन होणे, पोटफुगी होणे अशा समस्या दिसतात. त्यामुळे आपण त्यांना कोरडा चारा दिला पाहिजे. गोठा आपण निर्जंतुकीकरण करून घेतला पाहिजे. जर गोठ्यात जर पुराचं पाणी आलं तर आपण सोडियम हायपोक्लोराईडनी ते गोठा निर्जंतुकी करून घेतलं पाहिजे आणि पशुवैद्यकीयच्या सल्ल्याने हे जे आजार म्हटलेले आहेत त्याचं जर लसीकरण पशुपालकाने केलं नसेल तर त्याचं पशुपालकाने लसीकरण करून घ्यावं.
1: बरं, अशा परिस्थितीमध्ये जनावरांना पिण्याचं स्वच्छ पाणी आणि योग्य खाद्य कसं उपलब्ध करून द्यायचं?
0: आता स्वच्छ पाण्यासाठी शेतकऱ्यांनी एकतर पाणी उकळून देऊ शकतो, घरगुती उपाय. जर त्याला नाही शक्य तर त्यांनी तुरटी टाकून ते पाणी निर्जंतुकीकरण करून आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर खाद्याचा जर आपण विचार केला तर बुरशीजन्य खाद्य जर असेल तर तो आपण काढून टाकला पाहिजे. चांगला स्वच्छ सुकलेला कोरडा चारा आपण दिला पाहिजे. त्याच्यानंतर त्याला काही वातावरणात बदल होतो त्याच्यासाठी त्रास होऊ नये, स्ट्रेस होऊ नये, त्यासाठी व्हिटॅमिन ए डी ई थ्रीचे औषध येतात, जीवनसत्व येतात, त्याचा आपण त्याच्या खाद्यामध्ये पुरवठा केला पाहिजे. खनिज मिश्रण आपण जर दिली तर त्यांना थकवा येत नाही, अशा प्रकारे आपण त्यांना खाद्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे.
1: ओला किंवा बुरशी लागलेला जो चारा

0: असतो, तो वापरण्याचे काय धोके असतात?
1: ओला चारा जेव्हा आपण वापरतो त्यामुळे त्यांना विषबाधा होऊ शकते, जुलाब होऊ शकते, त्याला अपचन होऊ शकते, पचनाचे आजार होऊ शकतात, पोटफुगी होऊ शकते, आणि ह्याचा परिणाम हा त्याच्या दूध उत्पादनावर होते. पोट जर फुगलं तर ते जनावर चारा खात नाही, चारा खाला नाही की शरीराला जे आवश्यक घटक असतात ते त्यांना मिळत नाहीत, शरीरावरती ताण येतो, त्यामुळे दूध उत्पादन हे कमी होते आणि काही याच्यामुळे त्यांच्या यकृतावरती लिव्हरवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. त्यामुळे ओला चारा हा आपण पशुपालकांनी शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनांना देऊ नये.
0: बरं, पण आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पूरजन्य परिस्थिती पण बऱ्याच ठिकाणी उद्भवलेली आहे, हिरवा चारा उपलब्ध तर होतच नाहीये, तर अशा वेळी पशुपालकांनी आपल्या पशूंना काय खाद्य द्यायला हवं?
1: पशुपालकांनी अशा वेळी आपल्याकडे मुरघास त्यांनी त्याची साठवणूक करून ठेवली पाहिजे, जेणेकरून त्याला हिरव्या जे चाऱ्यामध्ये जे पोषक घटकद्रव्य असतील ते त्याला मिळतील, आणि सुका चाऱ्याच्या गथड्या त्यांनी कुट्टी करून ठेवल्या पाहिजेत, म्हणजे ते कुट्टी तो देऊ शकेल.
0: बरं, आजारी किंवा संसर्गजन्य जनावरांसाठी काही वेगळा आहार असू शकतो का?
1: आजारी जनावरांसाठी जर त्यांना शरीरावरती जखमा असतील तर त्यांना आपल्याला विटॅमिन्सचे औषधं किंवा मिनरल मिक्सचर आपण त्यांना खाद्यामध्ये देऊ शकतो. ज्यांना पोटफुगीचा त्रास असेल तर अशा जनावर आपण हलका आहार कुट्टी करून दिला, आहार दिला तर त्यांना पचनाची समस्या ह्या कमी होतात, आणि ओल्या चाराबरोबर सुका चारा सुद्धा आपण त्यांना दिला पाहिजे. ज्यांना जुलाबाचा त्रास आहे अशा ह्यांना आपण सुका चारा जर दिला आणि चांगला चारा दिला तर ते लवकर आजारातून बरे होण्यासाठी त्यांना मदत होते.
0: बरं, लसीकरण आणि जंतनाशक उपचारांचं काय महत्व आहे आणि आपत्तीच्या काळात ते किती पटींनी वाढतं काय सांगाल?
1: लसीकरण केल्यामुळे आपल्याला जनावरांना जे आजार होतात संसर्गजन्य ते आपण टाळू शकतो. त्याच्यामध्ये एचएस जो आहे, त्याच्यानंतर लेप्टोस्पायरा आहे, त्याच्यानंतर FMD आहेत, हे आजार जर आपण टाळले तर त्याच्यामुळे जनावरांना शरीरावरती जो ताण येतो, ताप येतो, जनावर उठायला त्रास होतो, त्यांना खाण्यासाठी तोंडामध्ये जखमा झाल्यामुळे ते चारा खाऊ शकत नाही, तर हे जर आजारच आपण टाळले तर त्याचा त्रास जो आहे तो निश्चितच आपल्याला जनावरांचा टाळता येतो आणि त्यांचं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते आणि त्यांचं शरीर हे सुदृढ राहते आणि आजारमुक्त राहते.
0: सर, आता आपण गाई म्हशींच्या पशुपालकांबद्दल बोलत होतो, तर असेच आपले काही शेतकरी बांधव आहेत जे कुक्कुटपालन करतायत, काही वराह पालन करतायत, काहींचा बदक पालनाचा व्यवसाय आहे, तर अशा पशुपालकांसाठी काय सांगता येईल?
1: निश्चितच जे वराह पालक आहेत तर त्याच्यामध्ये पूर परिस्थितीमध्ये भरपूर वराह आता वाहून सुद्धा गेलेले आहेत, तर अशावेळी आपण जेव्हा आपल्याला पूर परिस्थितीचा इशारा दिला जातो तेव्हा आपण त्याचं स्थलांतर जिथे पाणी जाणार नाही तिकडे आपण घेतलं पाहिजे. तिथे त्यांना आपल्याला योग्य प्रकारे आहार मिळेल याची काळजी घेतली पाहिजे, स्वच्छ पाणी हे त्यांना मिळेल याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे आणि त्यांचं जंत निर्मूलन केलं पाहिजे. कुक्कुटपालनाविषयी बोलायचं झालं तर शेतकऱ्यांनी जे आपत्तीच्या वेळी जो धोक्याचा इशारा दिला जातो की बाबा पाऊस एवढा पडेल तर त्या दृष्टीने त्याच्या पोल्ट्री शेडमध्ये यापूर्वी जर पाणी जमा झालं असेल किंवा जर पाटाचं पाणी सोडत असतील तर त्याच्याने पाणी जर त्याच्याकडे येणार असेल तर त्या कुक्कुट पक्षाचं त्यांना स्थलांतर कुठे दुसऱ्या पोल्ट्री शेडमध्ये करता येईल का, याच्यासाठी त्यांनी जागा शोधून ठेवली पाहिजे आणि तिथे वेळेमध्ये स्थलांतरित केलं पाहिजे, जेणेकरून कुक्कुट पक्षी बुडून मरतूक होणार नाही. आणि खाद्याचा जर आपण विचार केला तर त्यांचं जे खाद्य आहे हे आपल्याला उंचावर ठेवणं आवश्यक आहे, कारण कुक्कुट पक्षी गृह ज्यांचं असते त्या ज्यांच्याकडे कुक्कुट पक्षी त्यांच्याकडे खाद्य साठवून केलेलं असते, परंतु पावसाचं पाणी शेडमध्ये शिरल्यानंतर त्याचं जे खाद्य आहे ते खाद्य भिजते आणि भिजल्यानंतर ते खराब होते, त्याच्यामुळे ते खाद्य हे त्यांनी उंचावर ठेवलं पाहिजे ज्या ठिकाणी ते पावसाच्या पाण्यामध्ये भिजणार नाही याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून त्याला योग्य खाद्य कुक्कुट पक्ष्यांना पुरवता येईल.
0: आता माझा एक असा प्रश्न आहे की बदक पालन करणारे जे पशुपालक आहेत तर सर्वसामान्यपणे बदकांना सोडलं जातं खाण्यासाठी, तर अशा वेळेला बदकांचं कसं संरक्षण करायला हवं?
1: बदकांना अशा वेळी कसं की ते वाहून जातात पूर आल्यानंतर, तर त्यांना आपल्याला बंदिस्त करून ठेवावं लागेल, कारण पुरामध्ये पाण्याचा प्रवाह खूप मोठा असतो आणि बदक त्याच्यामध्ये भरपूर वाहून जातात, आणि आता ज्या पुरामध्ये भरपूर ठिकाणी भरपूर जनावर वाहून गेलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला त्याला सुरक्षित ठिकाणी उंच जागी ठेवून किंवा त्याला पिंजऱ्यामध्ये बंद करून आपण ठेवू शकतो ज्या ठिकाणी पाणी साचणार नाही.
0: बरं, म्हणजे जसं कुक्कुटपालक जे आहेत ते खुराडी बनवतात कोंबड्यांची, त्या पद्धतीने पूरजन्य परिस्थितीमध्ये बदकांची व्यवस्था करायला हवी.
1: निश्चितच.
0: दूध देणाऱ्या जनावरांची कशी काळजी घ्यायला हवी?
1: आता दूध देणारी जे जनावर असतात त्यांच्या शरीराला पोषक द्रव्यांची खूप आवश्यकता असते, म्हणजे त्यांच्या शरीराच्या आरोग्यासाठी असते, त्याचबरोबर दूध तयार करण्यासाठी सुद्धा असते, तर त्यांना स्वच्छ पाणी कसं मिळेल यासाठी आपण लक्ष दिलं पाहिजे, संतुलित आहार आपण दिला पाहिजे, त्यानंतर त्यांचं दूध हे

0: नियमित आपण काढलं पाहिजे. जर दूध जर काढलं नाही वेळेवरती तर त्यांच्या दुधाच्या सडाला सूज येते, कासेला दहा तयार होतो, कासेमध्ये मस्टायटिस सारखे आजार होतात, सडामध्ये इन्फेक्शन होते. तर आपण नियमित दूध काढलं पाहिजे. दूध काढल्यानंतर कास जी असते ती स्वच्छ राहील याची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून त्यांना कास दहा आजार होणार नाही.
1: बरं, पूरजन्य परिस्थितीचा धोका तर आहेच, पण मग पुरामध्ये काही पशूंचा जर मृत्यू झाला तर त्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट कशी लावली पाहिजे?
0: निश्चितच, जेव्हा पुरामधून पशुधनाची हानी होते त्यानंतर त्याचं जे बॉडी असते ती डिकम्पोज होते, म्हणजे ती कुजायला लागते आणि त्याच्यामुळे संसर्गजन्य आजार हे गावामध्ये पसरण्याचा धोका असतो. म्हणून पशुपालकाने साधारण 7 फूट ते 15 फूट खोल खड्डा खणावा, त्या खड्ड्यामध्ये त्यांनी मीठ आणि चुना हे फवारून तो खड्डा वरती माती टाकून ते शव जनावराचं गाडावं, जेणेकरून त्याच्यामुळे दुर्गंधी पसरणार नाही, ते कुजणार नाही आणि त्याच्यापासून संसर्गजन्य आजार हे गावामध्ये पसरणार नाही.
1: बरं, पुरात वाहून गेलेली काही जनावरं असतील तर अशा जनावरांचं आपल्याला शव तर मिळणार नाहीये, तर मग त्यामुळे पाण्यामध्ये काही संसर्ग होण्याची शक्यता असते का?
0: पाण्यामध्ये संसर्गजन्य होऊ शकते, कारण आपले जे बोरवेल्स असतात ते दूषित पाणी त्या बोरवेलमध्ये जाते आणि आपण त्या बोरवेलमध्ये पाणी पित असतो, मग अशा वेळी आपण ते पाणी उकळून पिलं पाहिजे. पाणी उकळल्यामुळे त्याच्यातील सर्व बॅक्टेरिया हे सर्व मरतात, त्याच्यामुळे तेवढी आपण काळजी घेतली पाहिजे.
1: बरं, शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून किंवा स्थानिक प्रशासनाकडून अशा परिस्थितीमध्ये कोणत्या सुविधा देता येतात?
0: निश्चितच, आपण शासनाच्या ज्या मार्गदर्शक सूचना येत असतात त्याकडे पशुपालकांनी लक्ष दिलं पाहिजे. व्हॉट्सअपवरती काही शासनाचे ग्रुप्स आहेत ज्याच्यावरतून माहिती येत असते, त्या ठिकाणी पशुपालकांनी त्याप्रमाणे त्याला फॉलो केला पाहिजे. शासन सांगते की आम्ही मोफत लसीकरणाचे शिबिर आयोजित करत आहोत, औषधोपचाराचे शिबिर आयोजित करत आहोत, गोठा निर्जंतुकीकरणासाठी औषधं शासन उपलब्ध करून देतात, रोग होऊ नये त्यासाठी लसीकरण शिबिर आयोजित, त्याच्यामध्ये पशुपालकांनी सहभाग घेतला पाहिजे, जेणेकरून आपले जे पशुधन आहे त्याचं आरोग्य निश्चितच चांगलं राहील. कधी कधी जनावर पशुधन हे वाहून जातात, मग अशावेळी त्याचे पंचनामे हे तलाठी, ग्रामसेवक व पशुवैद्यकीय डॉक्टर यांच्या संयुक्त विद्यमानाने केले जातात. तर अशावेळी त्यांनी ते पंचनामे हे करून घेतले पाहिजे. याच्यामध्ये जनावरांना, गाई म्हशींना, शेळ्यांना काही त्यांची नोंदणी पशुसंवर्धन विभागातून केली जाते, त्यासाठी त्यांच्या कानामध्ये 12 आकडीचा नंबर हा मारला जातो आणि त्यांची नोंद केली जाते. तशी नोंद वेळोवेळी पशुपालकांनी आपल्या जनावरांची पशुसंवर्धन विभागात केली पाहिजे, जेणेकरून जर त्याचं जनावर वाहून गेलं तर ते शोधण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला मदत होते की बाबा ह्याच्याकडे 2 जनावर होते आणि त्याची नोंद आहे, परंतु जेव्हा ते पशुधन वाहून जाते त्यानंतर ती नोंद ही कुठल्या आधारावर त्याला नुकसान भरपाई द्यावी यासाठी प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये, म्हणून पशुपालकांनी आपल्या जनावराला कानात बिल्ला मारून त्याची नोंदणी पशुवैद्यकीय दवाखान्यात वेळोवेळी करणे आवश्यक आहे.
1: बरं, आता लसीकरणाबद्दल तुम्ही म्हणत होता, तर हे लसीकरण कधी करणं आवश्यक आहे?
0: पशुसंवर्धन विभाग यांचं लसीकरणाचं शेड्यूल असते, त्या शेड्यूलप्रमाणे ते पशुपालकांना सांगत असतात. तर सध्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत लंपी आजारचं लसीकरण सुरू आहे. तर सर्व पशुपालक बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून लंपी आजाराचं, गाई गोवंशाचं लसीकरण करून घ्या. त्यानंतर 13 ऑगस्ट नंतर आपल्याकडे फूट अँड माउथ डिसीज म्हणजे लाळ्या खुरकूचं लसीकरण सुरू होणार आहे, तर त्याचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता.
1: बरं, आणि हे विनामूल्य असतं?
0: ह्याच्यामध्ये फक्त सेवा शुल्क असते, ते तुम्हाला भरणं आवश्यक आहे.
1: बरं, पूरग्रस्त भागातील पशुपालकांना आपण कोणता संदेश द्याल?
0: पूरग्रस्त भागातील पशुपालकांना मला संदेश आहे की नैसर्गिक जी आपत्ती आहे ती आपल्याला टाळता येत नाही, परंतु त्याचं आपण योग्य नियोजन, वेळेवर जनावरांचं स्थलांतर, स्वच्छ पाणी, सुरक्षित चारा, नियमित जनावरांचं लसीकरण, जंत निर्मूलन व पशुवैद्यकाचं मार्गदर्शन हे जर आपण घेतलं तर आपली मृत्यू आपण कमी करू शकतो आणि निश्चितच आपले पशुधन सुरक्षित राहण्यासाठी मदत होऊ शकते.
1: श्रोते हो, नैसर्गिक आपत्ती टाळणं हे नक्कीच आपल्या हातात नाही आहे, पण त्याचं योग्य नियोजन जर आपण केलं आणि वेळेवर पशुधनाची काळजी घेतली तर आपल्या पशुधनाचं मोठं नुकसान टाळता येऊ शकतं. त्यामुळे आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहणं हा एकमेव पर्याय आहे. सर, आजच्या कार्यक्रमात आलात आणि आपल्या सर्व पशुपालकांना खूप महत्त्वाची अशी माहिती दिली, त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बांधवांनो, आत्ताच आपण नैसर्गिक आपत्तीत पशुधनाचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी पालघर येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर राहुल संखे यांची स्वप्निता शिंदे

0: रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 54,000 कोटींच्या पुरवणी मागण्या लोकसभेत मंजूर. जन्ममृत्यूच्या उशिरा नोंदणी प्रकरणांची कठोर पडताळणी करणाऱ्या विधेयकाला संसदेची मान्यता. राज्यातल्या SIR प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून आणखी मुदतवाढ. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी शक्य नसल्याचं राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात निवेदन. आणि नवी दिल्लीत पुढच्या आठवड्यात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेसाठी बांगलादेशाचे प्रधानमंत्री तारिक रहमान यांना भारताकडून निमंत्रण. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे आजही संसदेत गदारोळ झाला आणि कामकाज वारंवार तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच विनियोजन विधेयक लोकसभेत मंजूर झालं. या माध्यमातून 54,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या संसदेनं मंजूर केल्या. डेटा सेंटर्सना करात सवलत देणारं विधेयकही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत मांडलं. जन्ममृत्यू नोंदणी संदर्भातलं विधेयक राज्यसभेत गदारोळातच मंजूर झालं. जन्ममृत्यूच्या उशिरा नोंदणीची पडताळणी कठोरपणे व्हावी यासाठी हे विधेयक असल्याचं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले.
2: जन्म या मृत्यू सूचना यदि 2 वर्ष के बाद दी जाती है तो ऐसे मामलों में केवल प्रथम श्रेणी के न्यायिक मजिस्ट्रेट के आदेश पर रजिस्ट्रार ही करेंगे.
1: लोकसभेनं यापूर्वीच या विधेयकाला मंजुरी दिली आहे. देशभरात यंदा 1 मार्चपासून उष्णतेच्या लाटेमुळे 20 जणांचा मृत्यू झाला असून 4,853 जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याची माहिती आज लोकसभेत लेखी उत्तरात देण्यात आली. यातल्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झाली असून उष्माघात झालेल्यांची सर्वाधिक संख्या तेलंगणात नोंदवण्यात आल्याचं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लेखी उत्तरात सांगितलं. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत देशभरात आतापर्यंत 50 लाखांहून अधिक कुटुंबांनी घरावर सौर ऊर्जा प्रणाली बसवली असल्याची माहिती केंद्रीय नवीन

आणि नवकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. या योजनेत 19 लाखांहून अधिक कुटुंबांचं वीज बिल शून्यावर आल्याचं जोशी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारतानं 2019 ते 2026 या कालावधीत 36 देशांमधून 274 फरार गुन्हेगारांना देशात परत आणल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयानं दिली आहे. गेल्या 3 वर्षात 401 फरार गुन्हेगारांविरोधात इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. तसंच सरकारनं सुरू केलेल्या भारत पोल प्रणालीमार्फत 1400 अधिक संस्था इंटरपोलशी जोडण्यात आल्या आहेत. ऑपरेशन त्रिशूल अंतर्गत उपग्रह तंत्रज्ञान आणि डिजिटल पुराव्यांच्या मदतीनं नाव आणि ओळख शोधून परदेशात लपलेल्या फरार गुन्हेगारांचा ठावठिकाणा शोधण्यात सरकारला यश आल्याचंही गृहमंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता गृहभेटी 8 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टपर्यंत करता येतील. प्रारूप मतदार यादी 17 ऐवजी 24 ऑगस्टला प्रकाशित होईल. त्यावरच्या हरकती 23 सप्टेंबरपर्यंत दाखल करता येतील आणि त्यावरचे आक्षेप दावे 22 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील. त्यानंतर 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल. यापूर्वी ही यादी 19 ऑक्टोबरला प्रकाशित होणार होती. सायबर फसवणुकीची प्रकरणं रोखण्यासाठीची कार्यपद्धती निश्चित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं रिझर्व्ह बँकेला दिले आहेत. अशा गुन्ह्यांमधून आलेले पैसे जमा करणं, ट्रान्सफर करणं आणि हस्तगत करण्यासाठी सायबर गुन्हेगार जी बँक खाती वापरतात त्यांना आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं 1 महिन्याच्या आत एक प्रमाण कार्यपद्धती तयार करावी असे आदेश सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं दिले. अशा फसवणुकीला बळी पडलेल्यांच्या तक्रारींचं निवारण आणि पैसे परत मिळवून देण्यासाठीची कार्यपद्धती वेगानं राबवावी तसंच सायबर फसवणुकीच्या तक्रारींचं निवारण करावं याचा राज्यनिहाय अहवाल सादर करावा असे निर्देशही पीठानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. POP अर्थात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी घालता येणं शक्य नाही, परंतु टप्प्याटप्प्यानं त्या बंद करू असं आश्वासन राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिलं आहे. त्याचवेळी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या 6 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्रात करण्याची परवानगी यंदाही द्यावी अशी विनंतीही सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जित केल्यामुळे जलाशय प्रदूषित होतात, म्हणून साध्या मातीच्या मूर्ती वापरण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून केलं होतं. त्याच्या प्रतिसादात राज्य सरकार POP मूर्तींवर बंदी घालणार का असा सवाल न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठानं विचारला होता. यासंदर्भात POP मूर्ती बनवणाऱ्या काही कारखानदारांनीही याचिका दाखल केली असून सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून निकाल देऊ असं न्यायालयानं सांगितलं. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला राज्य सरकारनं आणखी 3 वर्षांची मुदतवाढ दिली आहे. यात अपघातात मृत्यू किंवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करायला राज्य मंत्रिमंडळानं आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली. मुंबईतल्या सर्व शासकीय कार्यालयांची आणि पालिकेची बेस्टकडची देयकं केंद्रीकृत पद्धतीनं अदा करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय सुधारणेला मंत्रिमंडळाची आज मंजुरी मिळाली. अतिरिक्त राज्य माहिती आयुक्तांची 3 नवीन पदं निर्माण करायलाही राज्य सरकारनं आज मान्यता दिली. मुंबई, नाशिक आणि अमरावती खंडपीठात ही पदं असतील. यामुळे आयोगातली प्रलंबित प्रकरणं लवकर निकाली निघतील. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शिक्षण महर्षी DY पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. 1983 त्यांनी प्रथम रामराव अदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केली. त्यानंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था तसंच शाळा त्यांनी सुरू केल्या. समाजाप्रती त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1997 पद्मश्रीनं गौरवण्यात आलं. 1967 आणि 1972 विधानसभा निवडणुकीत ते पन्हाळा मतदारसंघातून निवडून आले. 2009 त्रिपुरा, 2022 बिहार आणि 2014
पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांच्या पार्थिवावर उद्या कोल्हापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा,

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह इतरांनी डीवाय पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून त्यांना आदरांजली वाहिली आहे. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगितीही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या पीठानं कायम ठेवली. 90च्या दशकात खोटं उत्पन्न दाखवून एक घर लाटल्याच्या आरोपावरून नाशिकमधल्या न्यायालयानं कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती दिली आहे. देशातल्या ग्राहकांमध्ये जागरूकता वाढत असून ग्राहक व्यवहार विभागाला 5 वर्षांपूर्वी जितक्या तक्रारी येत होत्या त्यापेक्षा 5 पट तक्रारी सध्या येतात अशी माहिती ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी आज दिली.

सप्टेंबरमध्ये त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती दिली आहे. देशातल्या ग्राहकांमध्ये जागरूकता वाढत असून ग्राहक व्यवहार विभागाला 5 वर्षांपूर्वी जितक्या तक्रारी येत होत्या त्यापेक्षा 5 पट तक्रारी सध्या येतात अशी माहिती ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी आज दिली. दर महिन्याला वस्तूंची दुरुस्ती आणि बदली वस्तू देण्यासाठी 3 लाखापेक्षा जास्त तक्रारी येत असल्याचं त्यांनी सांगितलं. 15व्या फिकी मास्मराईज कार्यक्रमात त्या नवी दिल्लीत बोलत होत्या. देशात विविध चाचण्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा आणखी कार्यक्षम करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर सरकार करणार आहे असंही खरे यांनी सांगितलं. भारतानं बांगलादेशचे प्रधानमंत्री तारिक रेहमान यांना ब्रिक्स परिषदेसाठी निमंत्रण दिलं आहे. येत्या 12 आणि 13 सप्टेंबरला ब्रिक्सची वार्षिक परिषद नवी दिल्ली इथं होणार आहे. त्याला बिमस्टेक संघटनेचे अध्यक्ष या नात्याने उपस्थित राहावं असं या निमंत्रणात म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. ब्रिक्स देशांखेरीज इतरही देशांना यजमान या नात्यानं भारतानं निमंत्रण दिलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 54,000 कोटींच्या पुरवणी मागण्या लोकसभेत मंजूर. जन्ममृत्यूच्या उशिरा नोंदणी प्रकरणांची कठोर पडताळणी करणाऱ्या विधेयकाला संसदेची मान्यता. राज्यातल्या SIR प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून आणखी मुदतवाढ. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी शक्य नसल्याचं राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात निवेदन. आणि नवी दिल्लीत पुढच्या आठवड्यात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेसाठी बांगलादेशाचे प्रधानमंत्री तारिक रेहमान यांना भारताकडून निमंत्रण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: रात्रीचे 8:15 वाजले आहेत. लोकसंगीत. आज या कार्यक्रमात रावसाहेब गुडदे आणि सहकलाकारांनी गायलेली गण अनुसूयेची ओवी ऐकूया.
1: राज महाराज, तुम्हा माझी विनंती द्यावे सभेमध्ये गायला, मज ज्ञान होती. तुम्हा वाचून कोण वाचिना पुराण पोती, म्हणून तुम्हा म्हणतात आधीचा गणपती. नागनाथ गुरु माझ्या नेत्या संगती, जीवना भक्ताची छाया शिरावरती, आणि भगवान निशान्या

Quemana, haremos Quemana. Nadie va a poner.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत वीणा शुक्ला यांचं गायन, राग आहे किरवाणी. विलंबित ख्यालाची बंदिश जपतालामध्ये आहे. त्यांना तबला साथ मिलिंद जोशी, संवादिनी अतुल फडके, राग किरवाणी, कलाकार वीणा शुक्ला.

0: आताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात वीणा शुक्ल यांचं शास्त्रीय गायन ऐकलत. राग किरवाणी, त्यांना तबला साथ केली होती मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियम साथ केली होती अतुल फडके यांनी. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपचा हित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. ऐकूया काही संदेश.
1: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.

0: जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
0: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व।

0: खरोखरच ही वैराची रात्र आहे का? घात पातापाई आमच्या भोवती कपटांची बाया अंथरून खरच कोणी काळसर्पानं डोक धरला असेल का? तीन तीनदा निहाळून नजरेत कोणीच कसं येत नाही, मग त्या भयंकर स्वप्नातून जाग येताच राजा वैराची रात्र आहे जागा रहा, राजा वैराची रात्र आहे जागा रहा अशा खोल आवाजानं आम्हाला आरोळ्या कोणी दिल्या? या नजरबंदीची सांगड तरी कशी घालावी म्हणे? बोलवा आहे की या जुनाट वाड्याखाली एक भुयार असून भूताखेताविषयी त्यांची ख्याती आहे, तिथून नाही ना कुणी साथ घातली?
1: बाई साहेब, आत्ता वाड्यात येण्यापूर्वी मी श्रीमंतांचा नोकर होतो, पण वाड्यात आलो आहे ती नोकरी सोडून दिली हे कळवण्याकरताच आलो आहे. बाई साहेब, ह्या जीवेनं ह्यावेळी सत्य भाषण केलं आहे, पुढं कदाचित खोटं बोलण्याचा मोहतला उत्पन्न होईल, तेव्हा ह्याच वेळीतला छाटून टाकून सत्य बोलण्यात ह्या जीवेची समाप्ती आपण केली तर त्यात मला समाधानच आहे. राघोबा, पेशव्यांच्या गादीचा नोकर नसलेला हा रामशास्त्री तुला देहांत प्रायश्चित्त सांगत आहे. देहांत प्रायश्चित्ताशिवाय दुसरं प्रायश्चित्त नाही. राजाज्ञेनं तुझं डोकं उडवलं जाण्याचा जर संभव नसेल तर देहाला झिजवून झिजवून अखेरीस देहाच्या पतनानं पापक्षालन कसं करावं त्या तपश्चर्येचा धडा शिकण्याच्या उद्योगाला लवकर तू लागावंस हे बरं.
0: बस बस बस बस, दुर्दैवाचे दशावतार पाहण्याची आता माझ्यात ताकद नाही. रात्री प्यालेल्या दारूची घाण अजून ज्याच्या तोंडाभोवती घोटाळते आहे त्यानं मला दारू सोडण्याचा उपदेश करावा? जोड्याजवळ उभं राहण्याची ज्याची लायकी नाही त्यानं जोड्यानं माझं मोल करावं? जिथं कवडी किमतीच्या कंगालांनी माझी पैजारानी पायमल्ली केली तिथं सद्गुणी मनुष्याची सहानुभूती मला कशी मिळणार?
2: होय होय, तुम्ही तरुण आहात, तुम्ही तरुण आहात म्हणजे तुम्हाला करता येतो तो फक्त संभोग माणसांच्या माद्याशी. पण तरुण आहेत कावळे आणि तरुण आहेत गिधाडही, तरुण आहेत रस्त्यावरची गाढवा आणि डुकर देखील, नरकातले सूक्ष्मदेही कीटक देखील मैथून करतात कीटकीशी आणि कीटकांची जमात वाढवून मरून जातात कीटकासारखेच. पण या आंधळ्या देहभोगाच्या दलदलीतून उठून उभा राहिला एक माणूस, तुमचा आमचा बाप, ज्यानं चिरूज गाळलं स्वतःचं शरीर आणि आकाशातील नक्षत्रावर त्या रक्ताचं शिंपण करीत पृथ्वीच्या निःशब्दावर मात करीत आकाशाकडे पाहून तो ओरडला, अरे कोणी आहे का? आणि दशदिशातून आवाज आला, मी आहे आणि माझ्यातही तूच आहेस. या आश्वासनाचा सोमरस पिऊन सूर्याच्या चक्रावर त्यानं कातून काढलं एक सुंदर विश्व, जिथं मरकटांची झाली माणसं, अक्षरांचे झाले मंत्र, स्वरांचं झालं संगीत आणि जनावरी जीवनाच्या खडकावर उभं राहिलं एक विराट सुंदर देवालय, जिथे माणसाला सापडला ईश्वर आणि अनिकेत ईश्वराला सापडलं घर. या बापाला विसराल बाप हो, पण त्या बापाला विसरलात तर पहाडा पहाडामध्ये दडी मारून बसलेली गिधाड पडशा पाडतील निमिषार्धात. केवळ तुमचाच नव्हे तर साऱ्या माणसांच्या जातीचा पडशा पाडतील निमिषार्धात, पडशा पाडतील. तुम्ही तरुण आहात, तुम्ही तरुण आहात.

0: हे काय असे काळोखात काय बसलात? काय दिवा नाही का लावायचा? जरा देवघरात तेलवाद करीत होते म्हणून उशीर झाला, तर तुम्ही असे काळोखात? अहो हाताशीच तर बटन आहे ना दिव्याच. थांबा मी लावते. बघा बर आता कस दिसतय ते.
1: कशाला लावलीस ती बत्ती जानकी? का केलास हा प्रकाश? डोळे दिपतात या प्रकाशानं आणि काही काही दिसेनासं होतं ग.
0: प्रकाशात दिसेनासं होतं हे नवलच बाई एक एक.
1: अरे हसू नको जानकी, खरंच एक एकदा हा उजेड नकोसाच होतो.
0: मग काळोखातच बसायचंय का? तिन्ही सांजची वेळ अशी अंधारात का घालवायची?
1: अंधार अंधार काळोख. खरं सांगू जानकी, या काळोखातच मला स्वच्छ दिसत सगळं. वाटत की अंधारातच हवा असलेला प्रकाश पाझरतोय आणि मग प्रखर होत होत छान उजेड पडतो आणि स्वच्छ दिसायला लागत. जे हवं ते, ज्याची मी वाट पाहतोय ते.
0: काय दिसत या काळोखात?
1: काय नाही दिसत या काळोखात, सारं काही दिसत. इतकी वर्ष मनात घर करून राहिलेली सर्व परिचित पात्र मला दिसतात. राघोबांना शासन करणारे रामशास्त्री मला दिसतात. पेशवाई वस्त्र धारण केलेले हातात आरसा घेऊन लटलट कापणारे राघोबा मला दिसतात. अगतिक झालेले सवाई माधवराव, संभाजी, सुधाकर, घनश्याम, अगो कोण नाही दिसत, सगळे सगळे दिसतात. जिवंत होऊन प्रत्यक्ष पुढ्या टाकल्यासारखे वाटतात. या सगळ्यांशी माझा परिचय आहे, दोस्ती आहे. आता तू दिवा लावलास, प्रकाशानेही खोली भरून गेली, काळोख नष्ट झाला, पण त्याचबरोबर ही सगळी चालती बोलती पात्रही नाहीशी झाली, समूळ नष्ट पावली. आणि मी एकटा राहिलो जानकी.
0: एकटे कशानं? मी नाहीये का आयुष्यभर तुम्हाला साथ देणारी तुमची धर्मपत्नी, तुमची मुलं आहेत, आजोबा आजोबा म्हणून गोड हाक मारणारी नातवंड आहेत, आणि एकटे कशानं झाला तो तुम्ही?
1: खरंय खरंय खरंय, पण तरीही कधी कधी वाटून जात जानकी की एवढी सगळी असूनही मी एकटा आहे, एकाकी आहे. काही काही वेळाच अशा असतात की नकळत त्या मला तिथं बोलवायला लागतात, तिथं खेचायला लागतात, या सर्वांच्या सान्निध्यात न्यायला पाहतात.
0: आता इतकी वर्ष राहिलात तुम्ही त्यांच्या सान्निध्यात, अजून पुरे नाही का झाला त्यांचा सहवास?
1: गेल्या 40 वर्षांचा तुझा माझा सहवास पुरे झाला का?
0: काय हे काहीतरी पूर्ण.
1: अगं तसंच आहे हे, आपण रोज एकमेकांना भेटतो, पाहतो, बोलतो, सवरतो, सारखे सहवासात असतो. तसंच इतकी वर्ष सहवासात असलेली ही पात्र विसरता येतील का मला?
0: अहो तसं नाही म्हणायचं मला.
1: त्यानेच तर मला या स्थितीला आणून सोडलंय, माझ्या प्रपंचाला हातभार लावला. नाही नाही नाही जानकी, प्रत्यक्ष प्रपंच मांडून दिलं, नाव लौकिक मिळवून दिलं, सरकार दरबारी मानमान्यता मिळवून दिली. त्यांना मी कधीतरी विसरेन का? कसं शक्य आहे जानकी? कसं शक्य?
0: मला मान्य नाही म्हटलंय का मी कधी, पण आता ती वेळ निघून गेलेली आहे. हळूहळू आपण विसरायचा प्रयत्न केला पाहिजे.
1: विसर ती गोष्टच विसर असं म्हणावं असं वाटतं आमच्या सुधाकराप्रमाणे.
0: असं करून कसं चालेल? अहो ते दिवस गेले, तो तुमचा गाजलेला काळ होता, भूत काळ होता.
1: तो जाता भूतासारखा भेडसावतोय ना मला. त्या काळात मला शिरता येत नाही म्हणून तो काळच उभा करावा लागतो समोर. नवीन युग सुरू झालं, नवीन नाटक आली, नव नाट्य रंगभूमीवर येऊ लागली. तसतशी ही पात्र माग पडू लागली, विसरली जात चालली, कोंडल्यागत होऊन बसली. ती नजरे समोर येतात तेव्हा सुद्धा किती दीनवाणी दिसतात. ती पाळी टाकलेल्या पुण्यात्म्याप्रमाणे भासतात. ती त्याला विसरता येत नाही, विसरूनही विसरता येणार नाही.
2: काका.
1: काय बेटा?
2: आम्ही जरा जाऊन येतो बाहेर.
1: हो हो हो, आज रविवार ना, सुट्टी. बरोबर आहे. बर कुठपर्यंत जातात?

0: पिक्चरला जाऊन येतो.
1: पिक्चर का नाटक नाहीत का गल्ली चांगली?
0: नाटक काय बघणार काका, कंटाळा येतो 3 तास बसून ती पाहायला. आणि काय बघणार आहे त्यात? तोच तोच पाचकळपणा, हिट आणि हॉट म्हणे.
1: ठीक आहे ठीक आहे,
0: तसंच वाटत बुवा ते.
1: ठीक आहे, या जाऊन या पिक्चरला जाऊन या.
0: बर मम्मी येते.
1: सावकाश
2: आहेत का काकासाहेब?
1: कोण आहे?
2: अहो मी सारंग.
1: मला जरा दिसत नाही कोण सारंग का. अरे बाबा ये बस ये बस. काय कसं काय आलास मध्येच? काय चाललंय तुझा कॉन्ट्रॅक्टचा धंदा, कसा काय चाललाय?
2: ठीक आहे काकासाहेब, पुण्य प्रभाव लावतोय, मदतीसाठी आहे एका समाजाच्या. जरा पात्रांची जमवाजमव चालली आहे, फक्त वृंदावन मिळाला की झालं.
1: वृंदावन? अरे वृंदावन म्हणजेच पुण्य प्रभाव.
2: हो, तिथंच तर घोड पेंट खाते. पण आता समजलं मला, अंधेरीला एक तरुण आहे, कॉलेजातला विद्यार्थी आहे, छान भूमिका करतो म्हणे, म्हणजे स्पर्धेतला पारितोषिक विजेता आहे.
1: अरे जुनंच नाटक घेतलंस?
2: नवीनच घेणार होतो, पण ही नाटकं नीट चालत नाहीत काकासाहेब.
1: माझ्यासारखीच अवस्था आहे त्यांची, मीही नीट चालू शकत नाही रे.
2: पण
1: पुण्य प्रभाव असेल तर मी येईन, जरूर येईन, अवश्य येईन. खुरडत खुरडत का होईना, पण नाटक पाहणार मी तुझं. मला हे बघ, 2 तिकीट ठेवून दे.
2: तिकीट? काकासाहेब तुमच्यासाठी मी 2 राखीव जागा ठेवणार आहे.
1: अरे पण बाळा तुझा धंदा आहे ना.
2: अहो तुमच्या मुलासारखा मी माझा हट्ट नाही का पुरा करणार?
1: बर बर ठीक आहे बाबा, ठीक आहे, अवश्य येईन मी.
2: मलाही तेच पाहिजे होत. बर काकासाहेब, मध्येच थोडस भाषण ठेवण्याची इच्छा होती. तुम्ही 4 शब्द?
1: नाही नाही, ते जमायचं नाही, ते जमायचं नाही. आम्ही लेखकानं लिहिलेलं पाठ करून बोलणार आहे, ती भाषण व्याख्यान आपली कामं नाही. आणि नाटक चालू असताना मध्ये भाषण करणं म्हणजे नाटकात व्यत्यय आहे, नाटकाची साखळी तुटते. प्रेक्षक त्या वातावरणात शिरलेले असताना त्यांच्या एकाग्रतेचा भंग करून भाषण संपल्यावर पुन्हा त्यांना उर्वरित नाटकाशी समरस करणं हे पटत नाही.
2: नाही तसं नाही, पण सर्वांचा आग्रह होता. काकासाहेबांनी 4 शब्द बोलावे, तरुणांना मार्गदर्शन करावं.
1: नाही नाही नाही नाही, मला त्यात गोवू नकोस रे बाबा, त्यापेक्षा मी येतच नाही नाटकाला.
2: नाही नाही काकासाहेब, मी तसं सांगेन त्यांना, पण तुम्ही मात्र आलं पाहिजे नाटकाला, मग येऊ मी.
1: हो
2: नमस्कार करतो काका.
1: अरे अरे अरे, हे काय का, कृष्णार्पण मस्तू, कृष्णार्पण मस्तू. यशस्वी भा बाळा, यशस्वी भा. छे छे छे छे छे छे छे, पुण्य प्रभाव पाहिलं पण भलतच पाहिल्यासारखं वाटतंय. अब काय वृंदावन असा असतो काय? पण त्या पोराला तरी दोष का द्या म्हणा. अरे मार्गदर्शन झालेलं नाही नीट, ते केलं पाहिजे कुणीतरी. वसुंधरा हार घालायला जाते तेव्हा कुठं उभा असतो तो? या सगळ्या जागा अशा आखलेल्या हव्यात, नाहीतर सगळं मुसळ केरात.
3: असू द्या हो, असू द्या, केलं ना नाटक त्यांनी, पार पाडला ना प्रयोग.
1: हो हो हो, प्रयोगच होता तो, पण दुर्दैवानं अयशस्वी. अरे पल्लेदार वाक्य पेलवत नसली तर वाक्य नेमकं कुठं तोडायचं याची तरी जाण हवी नटाला. अरे आमचे नानासाहेब फाटक. अगं वाक्य चालू असताना त्यांच्या म्यानातली तलवार उंच उडून ते पुरं व्हायच्या आत त्या तलवारीची मूठ त्यांच्या मुठी द्यायची. 5 मिनिटं टाळी थांबत नसे. वा वा वा वा, काय तो अभिनय, काय ती ऐट. वा,
3: आता त्याचाच विचार करत राहू नका.
1: नाही ग, विचार नाही, पण गडकरी मास्तरांनी लिहिलेली ती वाक्य आठवतात. सगळ्या पात्रांच्या जागा, त्यांचा अभिनय, वाक्यातले चढउतार, शब्दफेक, हे सगळं एकाच वेळी डोळ्यासमोर उभं राहतं. त्याला काय इलाज आहे आता? सगळं मोलमाप ठरलेलं असतं ते, जेवढ्यास तेवढं बंदिस्त. अगं मध्येच पात्राच्या चेहऱ्यावर तो प्रकाशाचा झोत पाडत होते, प्रेक्षकांचं लक्ष त्यांच्याकडे वेधून घ्यायला. आमच्या वेळी गॅसच्या बत्त्या असत, सगळ्याभर सारखा प्रकाश पाडणारा, तिथं भेदभाव नाही. पण बोलण्यानं एवढंच नव्हे तर केवळ अभिनयानंही त्या प्रचंड प्रेक्षक समुदायाचं लक्ष फक्त आपणाकडेच खेचून घेण्याचं सामर्थ्य प्रत्येक नटाच्या ठिकाणी होतं, ते इथं नाही.
3: असू द्या हो, असू द्या, आता पुरे झालं ते परीक्षण. हो शांत पडा पाहू आता.
1: हो पडतो भाई पडतो.

0: 아호, 딸 낳았다.
1: 우타, 우타. 우타나 우토, 반가요. 아저 요리하다 오카르카 우토 데스.
0: 아저 가이테 아주 두르다르신 버체 로기 에나라이트나 무라카티라.
1: 아레 호, 오 락샤타스 나우터 할리 락샤타스 라트 나이 박 마자 무라카티라 에나라이트나 반. काय मुलाखत देणार मी हा काय मुलाखत देणार काय सांगणार त्यांना
0: अहो कसं काय त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायची
1: त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायची पण काय उत्तर द्यायची हाच प्रश्न पडलाय रंगभूमीवरचा सराव बंद झाल्यापासून आत्मविश्वासच वाटेन असं झालं
0: आता उठा पाहू सगळं सुचिला
1: सावकाश म्हणजे
0: टेकून बसा मी पाणी आणते चहा प्यालात ना की सुस्ती उडेल एकदम ताजे तवाने वालतो बसलात का चहा आणू

0: अरे दान इकडे इकडे बघ, हा हा इथे इथे ठेव कॅमेरा, आणि तुम्ही इथून ओपनिंग करायचं, कळलं का? ह्या इथून ओपनिंग करायचं आणि त्या नटराजाच्या मूर्तीवर ऐका, त्या नटराजाच्या मूर्तीवरून मग ध्यान करायचा कॅमेरा. हा हे बघा, अरे जवान नक्क ठेव. हा इथं हे बघा, ही मी कोण केले ना, इथं झूम, इथं क्लोजअप. हा हे बघ,
1: करूया आपण सुरुवात.
2: हो हो हो, पण मला जरा कल्पना द्या अगोदर. हो
1: ठीक आहे, आता प्रथम आपण तालीम घेऊया.
2: तालीम.
1: आता मी प्रथम आपला परिचय करून देणार थोडासा. बरेच चेहरे यापूर्वी आपणासमोर दूरदर्शन तर्फे येऊन गेले, आज हा एक नवीन चेहरा. नवीन म्हणजे या कार्यक्रमात न आलेला, पण जुना परिचित, जवळजवळ अर्धशतक ज्यांनी रंगभूमी दणावून टाकली, वेगवेगळ्या भूमिका साकार केल्या आणि आपणा सर्वांच्या हृदयात ठाण मांडून बसले, ते हे नटसम्राट काकासाहेब काळे.
2: नटसम्राट नाही हो, नटसम्राट नाही असं काही बोलू नका. आमच्या दृष्टीनं नटसम्राट एकच होऊन गेला, गणपतराव जोशी. त्यांच्यानंतर रंगभूमीवर वावरणारे आम्ही म्हणजे त्यांच्या तुलनेनं.
1: तरीही आमच्या दृष्टीनं नटसम्राटच. काकासाहेब, आम्ही कुठे पाहिलेत गणपतराव? त्या भूमिकांना जरी आम्ही अंतरलो असलो तरी आपल्या सगळ्या भूमिका आम्ही पाहिलेत ना काकासाहेब. आम्ही आज तेच म्हणू शकतो, आमच्या दृष्टीनं काकासाहेब काणे हेच एकमेव नटसम्राट. आता काही प्रश्न. हा व्यवसाय तुम्ही पत्करला तो कसा काय, गरजेपोटी की?
2: अगदी तसंच म्हणता येणार नाही, पण मला बालपणापासूनच या कलेचं आकर्षण होतं. असं
1: असं
2: सारखं वाटायचं की आपणही कला आत्मसात करून घ्यावी, लोकांची मन रिझवावी. त्यात एक आगळाच आनंद आहे, अत्यंतिक समाधान आहे. कालांतराने ही गोष्ट माझ्या प्रत्ययालाही आली. प्रेक्षकांचे समाधानी चेहरे पाहून त्यांच्याहूनही कितीतरी पटीनं समाधान लाभत असे.
1: आता असं सांगा, नाटकाच्या प्रयोगापायी तुम्हाला गावोगावी जावं लागत असे.
2: हो हो ना, हो ना.
1: अशा वेळी तिथं प्रयोगावर लक्ष केंद्रित होत असे का
2: तुमचं? जरा कठीणच प्रश्न आहे. प्रश्न म्हणण्यापेक्षा उत्तरच कठीण आहे. आता उत्पन्नाच्या दृष्टीनं दौरे कधीही फायद्याचे, त्या ओढीनं आम्ही इथून उत्साहानं बाहेर पडत असू, हेही खरं. पण तुम्हाला सांगतो, जस तसं घर दूर जाई तस तसं मी मनानं घराच्या अधिक अधिक जवळ जात असे. घराची ओढ तीव्र होत राही. मुलांची, खोट कशाला बोलू, पत्नीचीही आठवण कितीतरी वेळा असह्य होई. पण एक मात्र होत असे, एकदा चेहरा रंगला आणि अंगावर तो पोशाख चढला की मग मात्र मी ती व्यक्तिरेखाच बनत असे. अशा वेळी दुसरा विषयच डोक्यात राहत नसे.
1: आणि यावेळी घरची प्रतिक्रिया?
2: चोख चोख, अगदी चोख. अहो ती बाजू भक्कम होती, म्हणूनच तर मी निर्धास्तपणे बाहेर वावरू शकत होतो. महिने महिने प्रवासातच जायचे. कधी कधी तर आपण प्रत्ययही प्रपंचापासून प्रचलित होत असल्याच्या प्रत्ययात मनात प्रतिक्षणाला प्रचंड प्रक्षोभ निर्माण होई. पण येव्हाना तिनं मनावर

0: पर पूर्ण ताबा मिळवला होता. तिला माहित होत आता आपलं पोटच या व्यवसायावर अवलंबून आहे. ही बाजू सांभाळणं आपलं कर्तव्य आहे. आणखी एक गंमत सांगू का?
1: अवश्य अवश्य सांगा ना.
0: प्रथम जेव्हा मी दौऱ्यावर गेलो होतो ना तेव्हाची गोष्ट. 20-22 दिवसांचा दौरा होता. आम्ही सारखे फिरतीवर, पण प्रत्येक ठिकाणाहून मी तिला पत्र पाठवत होतो. प्रयोग संपत आले तसं मी कळवलं की अमुक अमुक दिवशी मी येत आहे. तर त्या दिवशी आमचं कुटुंब आमच्या वाटेकडे डोळे लावून बसलेलं. मी दिसलो मात्र
1: आणि आनंदाचा अगदी अतिरेक झाला असेल. होय ना?
0: अहो, घरात पाऊल ठेवलं तर ती ओक्साबोक्षी रडत होती.
1: रडत होती?
0: हो, मला काहीच समजेना. मी विचारलं काय झालं तर म्हणाली किती दिवसांनी भेटतात आणि प्रत्येक हुंतक्या हुंतक्यातून तिला झालेला आनंद प्रत्यायाला येत होता. जसा काही मी जन्मठेपेच्या शिक्षेवरून सुटून आलो होतो. नंतर मात्र तिच्या हे अंगवळणी पडलं.
1: आता तुम्ही निवृत्त झालात, कधी मधूनच त्या कारकिर्दीची आठवण येतच असेल, नाही का?
0: नुसती आठवण, जीव कासावीस होतो. काय सांगू, तो प्रसंग साक्षात उभा राहतो नजरेसमोर. धुपाचा वास सुटलेला आहे, प्रेक्षागारातून मंद चिरपणारा नाना अत्तरांचा एकवटलेला सुगंध, स्त्रियांनी केशकलापात माळलेल्या फुलाचा सुवास दरवळतोय, प्रेक्षकांची बाहेरून कानावर येणारी पुसट कुजबुज, रंगतेवतेला वाहिलेल्या नारळाच्या आघाताचा आवाज, त्यातल्या पाण्याचा उडलेला शिडकारा आणि ते ऑर्गनवरचे नांदीचे सूर. तुम्हाला सांगतो अंगात संचार होत असे असला कसला तरी. एक मस्ती यायची, एक धुंदी चढायची संपूर्ण शरीरावर, गोड रोमांच उभे राहायचे अंगांगावर. ती आठवण नव्हे, पळापळानं येणारा तो मधुर अनुभव, तो साक्षात्कार, तो विसरता आला नाही, येणारही नाही. आता सुद्धा केवळ त्या स्मृतीबरोबर उठावा आणि प्रवेश करावा थेट रंगमंचावर असं वाटून जात. पण
1: काकासाहेब, तुम्ही निवृत्त झालात, त्यानंतर काही काळ तरी तुम्ही भूमिका करू शकला असतात, पण तरी तुम्ही हा निर्णय तडकाफडकी का घेतलात बरं?
0: त्याच असं आहे, आपण आता काम करू शकत नाही. याचा रंगभूमीवर प्रत्यक्ष प्रत्यय येऊनच प्रेक्षकाकडून त्याचा प्रतिकूल प्रतिसाद मिळवण्याआधीच तो विचार केलेला बरा, नाही का? आमच्या गडकरी मास्तरांनी म्हटलंय ना, जोपर्यंत स्वतःजवळ जगण्यासारखं काही आहे तोवरच मरण्यात मौज असते. तसंच आहे हे. जोवर आपल्या भूमिका यशस्वी होऊ शकतात याची खात्री असते, त्याच वेळी म्हणजे आपली असमर्थता सिद्ध होण्यापूर्वीच निवृत्त होण्यातच खरा शहाणपणा असतो.
1: तुम्ही अजात शत्रू म्हणून ओळखले जाता. अर्थात तुमचा स्वभावही तसाच आहे, यात काही वाद नाही म्हणा. पण काय हो, कधीच नाही का हो असा एखादा वादाचा प्रसंग आला तुमच्या आयुष्यात?
0: काय हवं, हा काय हवं, मी कधी कुणाचा द्वेष केला नाही, कुणी माझा तिरस्कार केला नाही. नाही म्हणजे प्रामाणिकपणे रंगभूमीची सेवा करण्याची कुवत आपल्या अंगी असली म्हणजे हा प्रश्नच उद्भवत नाही.
1: आपल्यावर लोकांनी अगदी अतोनात प्रेम केलं, नाही का?
0: हो, अगदी खरं आहे ते. अहो, लोक नव्हे ते, प्रेक्षकही नव्हे ती, आमची साक्षात दैवत. त्यांच्याच प्रेमावर आम्ही जगत असतो, आमचं अस्तित्व टिकून असतो.
1: काकासाहेब, तुमच्या दृष्टीनं तरुण पिढीनं हा व्यवसाय म्हणून पत्करावा की नाही?
0: अहो, हे अळवावरचं पाणी हो. एखादी भूमिका चांगली वाटली की एक छापच पडून जाते त्या भूमिकेची. मग विनोदी तर विनोदी, खलनायक तर खलनायक आणि नायक तर नायकच. चतुराष्ट्र काम करणारे फारच क्वचित. त्यासाठी तेवढे नाट्यगुण अंगी असावे लागतात, श्रद्धा असावी लागते, जिद्द असावी लागते. नायक खलनायकापासून तो तहत विनोदी भूमिकेपर्यंत सगळ्या भूमिका मी केल्या, अगदी आत्मीयतेनं केल्या. अहो, चरित्र अभिनेता होतो म्हणून माझा निभाव लागू शकला. शिवाय तुम्हाला सांगतो, इथं मोहाचे क्षण फार हो. त्या दृष्टीनं नट हा विरक्त असला पाहिजे, भूमिकेशी प्रामाणिक असला पाहिजे. अरे, तरला तो तरला, नाहीतर उजेडा देण्यापूर्वीच नामशेष व्हायला अवकाश नाही लागायचा. ही पथ्य पाळू शकेल त्यानं हे धाडस करावं.
1: खरंच आहे ग बाई हे. बरं काकासाहेब, आता या पिढीसाठी काही संदेश वगैरे?
0: संदेश?

0: संदेश तुम्ही काय देणार? कलोपासना म्हणजे रंगदेवते प्रमाणच रसिकांची सेवा आहे. ही एक तपश्चर्या आहे. तिच्याकडे पाठ फिरवून चालत नसतं, ती पूर्ण करावी लागते. इतकं असूनही ती अपूर्णच राहते. मी इतकी वर्ष हे व्रत करूनही विद्यार्थीच राहिलो. एक भूमिका उत्तम झाली म्हणजे तो मोठा नट झाला हा समज, म्हणजे गैरसमज कुणी करून घेऊ नये. हो, निष्ठा पाहिजे, अभ्यासू मन पाहिजे, सूक्ष्म अवलोकन पाहिजे.
1: काकासाहेब, आता एक खासगी प्रश्न विचारते. हा, संसारात आपण अगदी सुखी आहात असं म्हणायला हरकत नाही का?
0: हो, संसारात मी खूप सुखी आहे. हो, थोबाडाला रंग लावलेला माणूस चार पावलं दूर ठेवण्यापासून तो आजच्या नटाचा गौरव करण्यापर्यंतचा काळ मी अनुभवलाय. मला सर्व काही मिळालंय. माणसाचं अतोनात प्रेम मिळालं. पण तरीही बाळानो, थोडीशी कुठंतरी खंत आहे हो. हे असं जखडल्यासारखं एका जागी खिळून राहणं ही एक फार निर्घृंग शिक्षा वाटते. त्या रंगभूमीवरच्या मधुर स्मृती चैन पडू देत नाहीत. सर्व इच्छा पूर्ण झाल्या, फक्त एकच इच्छा अपुरी राहिली, अर्थात ती आपल्या हातात नाही. सांगतो, एखादी भूमिका करता करता रंगभूमीवरच मृत्यू आला असता तर देहच नटराजाला अर्पण केल्याचं पुण्य लाभलं असतं. म्हणजे जिवंत असूनही यापुढं रसिकांची सेवा करता येत नाही या मरण यातना आहेत.
1: असं कसं म्हणता काकासाहेब? रंगभूमीवरून पाऊल बाजूला घेईपर्यंत आपण हजारो रसिकांना आनंद दिलाय, सुखवलं आहे, त्यांचा दुवा घेतलाय, खूप सेवा केलीत आपण. आता रूढीप्रमाणे धन्यवाद देण्यापूर्वी एकच अखेरची विनंती. आपल्या गाजलेल्या भूमिकांपैकी दोन तीन आपले छोटेसे प्रवेश करून वगैरे दाखवता का आपण?
0: प्रवेश? आता त्या प्रांतात आम्हाला प्रवेश नाही. हो, जरा मला हात देता का? पहिलाच हा माझा एक पाय लुळा पडलाय. एक पाऊलही मला टाकता येणार नाही. आता अजूनपर्यंत आवाज शाबूद आहे, म्हणजे बोलणं आहे पण चालणं नाही. क्रिये वीण वाचाळता व्यर्थ आहे हे अशा वेळी नीट पडत. माझ्या उमेदीच्या काळातल्या भूमिका जे पाहू शकले नाहीत ते तुमचेच प्रेक्षक. असा दीड पायावर मी उभा राहिलो तर मला दीड शहाणा म्हणतील, दीड दमडीचा नट म्हणून हिणवतील. नाही नाही नाही, आता ते शक्य नाही. हेच दुःख सारखं मन कुरतडत असत. जेव्हा आमचं वारेमाप कौतुक होत होत, भूमिका साकार करण्याचं आमच्या अंगी सामर्थ्य होतं, त्यावेळी काही प्रवेश चित्रित केले गेले असते तर या पिढीला ते दाखवता आले असते. त्यांनाही यथोचित कल्पना येऊ शकली असती आमच्याबद्दल. पण आता माध्यान्ह तर टळलीच, सायंप्रकाशही गेला आणि असे उतरत्या सांजेचे कातरवेळी तुम्ही आलात, हेही भलत्याच असेल. माफ करा बाळानो, तुम्ही खूप उशिरा आलात. मनात असूनही तुमची अपेक्षा मी पूर्ण करू शकत नाही. आता ते होणे नाही. यापुढं कदापि होणे

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात नभोनाट्य कातर वेळ. लेखक विठ्ठल पणदूरकर. सहभागी कलाकार मीरा रेगे, नीला प्रभू, प्रफुल्ल चेळकर आणि मोहनदास सुकटणकर. सादरकर्त्या करुणा देव. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: आताच आपण ऐकलात कार्यक्रम नभोनाट्य. प्रसार भारतीच्या वीव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 10:59 होत आहेत. ठीक 11 आपण ऐकणार आहोत हिंदी बातम्या. 11:05 आपण ऐकणार आहोत इंग्रजी बातम्या. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

अस्मिता वाहिनीचे प्रसारण आता समाप्त होत आहे. उद्या सकाळी 5:50 अस्मिता वाहिनीचे प्रथम प्रसारण सुरू होईल. मधल्या काळात आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपचे कार्यक्रम ऐकू शकता. पुढील भेटीपर्यंत नमस्कार. जय हिंद.